सुप्रभात श्रोते हो, 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणी रत्नागिरीचं हे मध्यम लहरी केंद्र आहे. त्याचप्रमाणे 101.5 दशांश मेगाहर्ट्सवर आकाशवाणी रत्नागिरीची ही FM वाहिनी आहे. आज आहे शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 10 अश्विन शके 1948 अर्थात 2 ऑक्टोबर 2026. सकाळचे 5:59 झाली आहेत. आजच्या प्रातकालीन सभेत मी दीप्ती मुसळे आपलं स्वागत करते. आजच्या प्रातकालीन सभेला सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता थोड्याच वेळात म्हणजेच ठीक 6 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

सुविचार आत्ताच आपण ऐकलात. आता प्रसारित करत आहोत मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मधुराष्टकम.

कार्यक्रमात आता आशा भोसले यांनी गायलेली पी सावळाराम यांची भूपाळी ऐकूया. संगीतबद्ध केली आहे वसंत प्रभू यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूया संत ज्ञानेश्वर महाराज यांची भक्तिरचना. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना गात आहेत लता मंगेशकर.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी स्वरबद्ध केलेली संत एकनाथ महाराज यांची भक्तिरचना संगीतबद्ध केली आहे राम फाटक यांनी.

यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली वसंत बापट यांची भक्तिरचना आत्ताच आपण ऐकलीत. गायली होती उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी. श्रोतेहो, कार्यक्रमातली पुढची रचना आता ऐकूया संत तुकाराम महाराज यांची. स्वप्नील गोरे यांनी गायलेली ही भक्तिरचना संगीतबद्ध केली आहे पंडित अवधूत बाम यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूया मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेली गौतम सुत्रावे यांची रचना. गातक पुष्पा पागधरे.

कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं नरसिंह मेहता यांचं हे हिंदी भजन.

मंगल प्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकूया बी के पुरी यांची ही देशभक्तीपर रचना, संगीतबद्ध केली आहे सतीश भाटिया यांनी.

0: समूह स्वरातल्या या देशभक्तीपर गीतासोबतच श्रोते हो आजचा मंगल प्रभात हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 6:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कृषीवाणी हा दैनंदिन सूचना पत्रांचा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूया भाजीपाल्याची रोपवाटिका याविषयीची माहिती. वाचन केलंय विद्या तावडे यांनी.
1: नमस्कार मंडळी. मंडळी, टोमॅटो, मिरची, कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली, लेट्यूस यांसारख्या भाजीपाला पिकांची अगोदर रोपं तयार करून मग त्यांची पुनर्लागण करणं फायद्याचं ठरतं. रोपवाटिकेत रोपं तयार केल्यामुळे अनेक फायदे होतात. रोपवाटिकेत रोपांची चांगली निगा ठेवणं सहज शक्य होतं. थोड्या जागेत रोपवाटिका तयार करता येते. बियांचीही बचत होते. पुनर्लागवडीच्या क्षेत्राची पूर्व मशागत आणि रान बांधणी करायला पुरेसा वेळ मिळतो. लागवड ठरवलेल्या वेळेला आणि लवकर करता येते. जोमदार, निरोगी, कोवळ्या स्थितीत वाढीला पोषक अशा सर्व गोष्टी उपलब्ध करून देता येतात. रोग किडींचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त करता येतो. एकंदरीत जोमदार, निरोगी रोपनिर्मितीचं व्यवस्थापन सोपं असतं. भाजीपाल्याच्या रोपवाटिकेची जमीन उत्तम निचऱ्याची, सुपीक, हरळी, कुंदाविरहित असावी आणि एका गुंठ्याला एक बैलगाडी चांगलं कुजलेलं खत घालावं. त्यानंतर खोलगट नांगरट करून ढेकळं फोडून 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत केल्यानंतर 3 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 30 सेंटीमीटर उंचीचे गादी वाफे तयार करावेत. प्रत्येक गादी वाफ्यावर 100 ग्रॅम सुपर फॉस्फेट, 50 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड मिसळून घ्यावं. सुधारित किंवा संकरित वाणाचं खात्रीशीर असं बियाणं घ्यावं. वाफ्यावर 6 सेंटीमीटर अंतरावर 1.5 सेंटीमीटर खोलीवर रेघा पाडाव्यात आणि या रेघेत बी पातळ पेरावं. हलक्याशा मातीनं झाकावं आणि झारीने पाणी द्यावं. बी उगवेपर्यंत पाचट किंवा गवताचा पातळ थर द्यावा. उगवेपर्यंत झारीनेच पाणी द्यावं. बी उगवल्यानंतर पाचट गवत काढून टाकावं. आठवडाभरात रोपं बियांची पाकळी सोडून पानं धरतात. त्यानंतर विशेष काळजी घ्यावी लागते. रोप उन्हाळ्यात म्हणजे एप्रिल मे महिन्यात तयार करायचे असतील तर नायलॉन नेट वापरून वाफ्यावर पिंजरा करावा. कापडाचाही

0: आफ्यावर त्रिकोणी पिंजरा तयार करता येतो. त्रिकोणी शेडनेटचा पिंजरा रोपावरती केला असता रोपांची वाढ चांगली होते. फुलकिडे, पांढरी माशी या किडींचा प्रादुर्भाव होत नाही. त्याचप्रमाणे विषाणूजन्य रोगाचाही प्रादुर्भाव होत नाही. रोपं 3 ते 4 पानांवर असताना 2 ओळीतील तण हातानं चिमटून काढावं. 2 ओळीत 1 सेंटीमीटर खोलीची खुरप्यानं काकरी पाडून त्यात दर वाफ्याला 20 ते 25 ग्रॅम थिमेट टाकून लगेच पाणी द्यावं. थिमेट टाकल्यानंतर वाफ्यावर अशीच काकरी पाडून प्रतिवाफ्याला 25 ग्रॅम संपूर्ण किंवा सुफला टाकून मातीनं झाकून घ्यावं आणि पाणी द्यावं. मर रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईडचं ड्रेंचिंग करावं. फुलकिडे, तुडतुडे विषाणू रोगाचा प्रसार होतो, त्यामुळे 10 मिली मोनोक्रोटोफॉस आणि 30 ग्रॅम डायथेन M45 10 लिटर पाण्यात मिसळून रोपाची उगवण पूर्ण झाल्यावर 10 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्यात. रोपं 6 ते 8 आठवड्यात पुनर्लागवडीसाठी तयार होतात. रोपात कणखरपणा यावा म्हणून शेवटच्या 10 ते 12 दिवसात पाणी तोडावं, पण पुनर्लागणीसाठी रोप उपटताना आदल्या दिवशी पाणी द्यावं, म्हणजे रोप उपटताना मुळांना इजा होणार नाही. मंडळी, अशा प्रकारे कमी जागेत चांगल्या व्यवस्थापनात निरोगी, जोमदार आणि खात्रीची घरच्या घरी रोपं तयार करता येतील. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.
1: भाजीपाल्याची रोपवाटिका याविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकली कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये. माहितीचं वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. कृषीवाणीचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल आज दुपारी 2 वाजता. श्रोते हो, यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

साडेसात वाजलेत या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत. स्तनामध्ये कोणते बदल झाले तर आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. सर्वात आधी स्तनामध्ये नवीन गाठ किंवा जाडी जाणवणे, विशेषतः अशी गाठ जी आधी नव्हती आणि आता नवीन जाणवते तिची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कॅन्सरची गाठ दुखायलाच हवी असं नाही. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते, कॅन्सरची गाठ सुरुवातीला सहसा दुखत नाही. अनेक महिला गाठ दुखत नाही आहे मग घाबरायचं कारण नाही असा विचार करून डॉक्टरांकडे जाणे टाळतात आणि इथेच आजार बळावतो. त्यामुळे दुखत नसलेली गाठ ही अधिक गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. दुसरं लक्षण म्हणजे स्तनाच्या आकारात किंवा स्वरूपात नवीन बदल. एका स्तनाचा आकार अचानक बदलल्यास किंवा पूर्वीपेक्षा वेगळा दिसू लागल्यास त्याच्याकडे लक्ष द्या. तिसरं, त्वचेतील बदल. स्तनाच्या त्वचेवर एखाद्या भागात खड्डा पडल्यास, त्वचा आत ओढल्यास, लालसरपणा किंवा जाडी वाढल्यास त्याची तपासणी आवश्यक आहे. कधी कधी त्वचा संत्र्याच्या सालीसारखी दिसू शकते, याला आपण पॉ द ऑरेंज असं म्हणतो. चौथं, निप्पलमध्ये बदल. पूर्वी आत नसलेला निप्पल अचानक आत ओढला जाणे, निप्पलभोवतीच्या त्वचेत बदल होणे किंवा निप्पलमधून असामान्य स्त्राव होणे, विशेषतः रक्तमिश्रित स्त्राव, याकडे दुर्लक्ष करू नये. पाचवं, काही महिलांना बगलेमध्ये गाठ जाणवू शकते कारण ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशी जवळच्या लिम्फनोडमध्ये जाऊ शकतात. सहावं लक्षण, ब्रेस्ट कॅन्सरच्या सुरुवातीला केवळ स्तन दुखणे हे सहसा प्रमुख लक्षण नसते.

0: स्तन दुखण्याचे अनेक सामान्य आणि कॅन्सर नसलेली कारणं असू शकतात. उदाहरणार्थ हॉर्मोनल चेंजेस, मासिक पाळीशी संबंधित बदल इत्यादी. स्तनात होणारी वेदना सतत राहत असेल किंवा त्यासोबत नवीन गाठ, स्तनाच्या आकारात किंवा त्वचेत बदल, निप्पलमध्ये बदल जाणवत असेल तर ते दुर्लक्षित करू नका. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगायची, यापैकी एखादं लक्षण दिसलं म्हणजे कॅन्सर झालाच असं नाही. उदाहरणार्थ निप्पल डिस्चार्ज अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतात. स्तनातील अनेक दुखणी कॅन्सर नसतात. म्हणून इंटरनेटवरती फोटो पाहून किंवा शेजारच्या व्यक्तीच्या अनुभवाशी तुलना करून स्वतःचं डायग्नोसिस करू नका. लाजेपोटी किंवा भीतीनी तपासणी टाळल्यामुळे आजार दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात पोहोचतो. तुमच्या शरीरात होणारा कोणताही नवीन बदल हा डॉक्टरांकडून तपासून घेणे हाच सर्वात सुरक्षित मार्ग आहे. लवकर निदान झाले तर कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणून आजची छोटीशी यादी लक्षात ठेवा. नवीन गाठ, स्तनाच्या आकारात किंवा त्वचेत बदल, निप्पल आत ओढला जाणे, असामान्य किंवा रक्तमिश्रित निप्पल डिस्चार्ज किंवा बगलेत नवीन गाठ, यापैकी काही जाणवलं तर घाबरू नका. पण थांबवून बघू, आपोआप जाईल असंही करू नका. डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या, कारण ब्रेस्ट कॅन्सरमध्ये वेळेवर निदान होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. उद्या आपण ऐकणार आहोत आपण स्वतःची तपासणी कशी करावी आणि डॉक्टरांकडे गेल्यावर नेमक्या कोणत्या तपासण्या केल्या जातात, मॅमोग्राफी म्हणजे काय, अल्ट्रासाऊंड कधी करतात आणि बायोप्सी म्हटलं की लगेच कॅन्सर असतो का, ह्याची माहिती आपण घेऊया.
1: श्रोते हो, आत्ताच आपण स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजेश शेजवाल.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, परिसरच्या या भागामध्ये आपण पारंपरिक बियाण्यांचा वापर करून पर्यावरण संवर्धन कसं करू शकतो हे सृष्टीज्ञान संस्थेत प्रोजेक्ट मॅनेजर असलेल्या कुणाल अनेराव यांच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण दुष्काळी परिस्थितीमध्ये किंवा एकूणच ज्या शेतकरी बांधवांकडे कमी पाणी उपलब्ध असेल अशा बांधवांनी कुठल्या बियाण्यांचा वापर करावा जेणेकरून त्यांना उत्पन्नही साधता येईल आणि त्याचबरोबर आपल्याला पर्यावरणाचा समतोलही साधता येईल. सर काय सांगाल?
1: जसं मी म्हटलं की आदिम पारंपरिक आणि स्थानिक बियाणं जे आपण म्हणतोय त्याची पूर्ण संकल्पना अशी आहे की जी शेती आहे तिला 10,000 वर्षाची परंपरा आहे आणि जेव्हापासून शेतकरी हे सगळं करतोय तर 1,000 वर्षापासून तरी असं म्हटलं की ती बियाणी त्या भागात वाढलेली आहेत. तिथले दुष्काळ, तिथला पाऊस, तिथला थंडी, वारा हे सगळं सहन करून त्याच्यावर कुठलंही कीटकनाशक न टाकता, रासायनिक खत न टाकता त्यांनी त्या वातावरणाशी जुळून घेऊन आपलं जे अस्तित्व आहे ते टिकवून ठेवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही असं बघाल की आपल्याकडे जे महाराष्ट्रातले जे विविध भाग आहेत म्हणजे विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण म्हणा किंवा मराठवाडा म्हणा, म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगळ्या पद्धतीची पिकं घेतली जातात. म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की भरड धान्य जे आहेत ज्वारी, बाजरी ही जास्त प्रमाणात उगवली जातात कारण पाऊस कमी आहे, तिथे निश्चितच भात पिकणार नाही. कोकण जिथे भात जास्त पिकतोय तर अशा पद्धतीने ही जी पिकांमधली विविधता आहे ती जपून ठेवली आपण गरजेचं आहेच. आणि मी असं म्हणेन की संकरित वाणं जी आहेत ती हल्लीच गेल्या 40-50 वर्षापूर्वी इंट्रोड्यूस झाल्यामुळे जी जुनी पारंपरिक बियाणी आहेत शतकानुशतकं त्यांच्यामध्ये हे ॲडॅप्टेशन आलेलं आहे. त्यामुळे ही जी पारंपरिक बियाणी आहेत कितीही दुष्काळ आला, कितीही काही संकट आली त्यांच्यामध्ये पहिल्यापासूनच तिथे तग धरायची क्षमता असल्यामुळे हायब्रिड बियाण्यांपेक्षा निश्चितच चांगल्या पद्धतीने तिथे वाढू शकतात. वाढीच्या संदर्भात जर असं म्हटलं की काही काही ठिकाणी जसं बघाल कमी कालावधीमध्ये असलेली सुद्धा पिकं आहेत म्हणजे भरड धान्य आहेत ती तर मी असं म्हणेन की ते अक्षरशः अमृतासारखंच आहे कारण जिथे जिथे कमी पाऊस आहे तिथे भरड

0: कडधान्यच लोकांनी लावलेली आहेत आणि त्याच्यावरतीच त्यांनी आपलं जीवन आहे किंवा जे आपली जी काही आजूबाजूचं जे वातावरणात टिकून राहिल्यासाठी त्यांनी भरडधान्याचा खूप छान पद्धतीने उपयोग केलेला आहे. म्हणून तुम्ही जिथे जिथे पाऊस कमी आहे तिथे भरडधान्याचं उत्पादन निश्चितच मोठ्या प्रमाणात लोक घेतली जातात आणि पारंपरिक बियाणे कारण तिथल्या वातावरणाशी जुळून त्यांनी घेतलेलं आहे त्यामुळे ती बियाणं तिथे तग धरून आहे.
1: श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण पर्यावरण संवर्धनामध्ये कमी पाणी आणि दुष्काळी परिस्थितीत तग धरणाऱ्या बियाण्यांचा आपण कशा पद्धतीने वापर करू शकतो याबद्दल जाणून घेतलं. पुढच्या परिसर या कार्यक्रमाच्या भागात आपण स्थानिक जैवविविधता पारंपरिक बियाणांचा वापर करून कशा पद्धतीने संवर्धित करू शकतो याबद्दल जाणून घेऊयात. नमस्कार.
0: धन्यवाद.

मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्सवर तसंच 101.5 मेगा हर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 6:55 होत आहेत. आता ऐकूया रूपरेषा आज प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांची. रूपरेषेनंतर लगेचच प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:20 आपण ऐका आजचे दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:40 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम. 7:45 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:40 महात्मा गांधी जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम सामान्यांच्या जीवनातील गांधी. सहभाग नयन पवार, अनुप्रिता भाले, वैजयंती नांदगावकर, अनिल नरवडे, निकिता फपाळ. संकल्पना, लेखन आणि सादरकर्त्या नयन पवार. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 9:00 आपण आनंद घ्याल हिंदी चित्रपट गीतांचा लख लख चंदेरी या कार्यक्रमामध्ये. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं जीवन कार्य याविषयी प्राध्यापक डॉक्टर बापू अप्पा सोनार यांचं भाषण. निर्मिती सहाय्य पूर्णिमा साठे यांचं आणि सादरकर्ते विवेक वानखडे. मराठी चित्रपट संगीत 10:00. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल. श्रोते हो, 12:00 सर्व कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. हे कार्यक्रम याप्रमाणे. 12:00 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. यामध्ये आज आपण ऐकाल महात्मा गांधी जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम सत्य आणि अहिंसा युवकांच्या नजरेतून. याविषयी स्मिता नामदे यांनी युवकांशी साधलेला संवाद. मृणालिनी जोशी यांचं कविता वाचन आणि आजची रेसिपी या सदरामध्ये रवा खोबरा बर्फी या पदार्थाची रेसिपी आपण ऐकू शकाल. 1:05 गीतबहार. अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र 1:40 1:45 भावधारा.

दरम्यान 2 वाजता कृषी वाणीचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून, 2:30 वाजता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. हे होते आमच्या आजच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. आमची आजची दुसरी प्रसारण सभा सुरू होईल संध्याकाळी 4:58 मिनिटांनी. 5:02 मिनिटांनी गीतसंध्या या कार्यक्रमामध्ये आपण आनंद घ्याल हिंदी चित्रपट गीतांचा. 5:30 वाजता युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. यामध्ये आज आपण ऐकाल जागतिक अहिंसा दिनानिमित्त अहिंसा गांधी आणि आजची तरुणाई याविषयीचा कार्यक्रम. 6:10 मिनिटांनी गीत बहार. 6:30 वाजता कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 मिनिटांनी विशेष कार्यक्रम ऑक्टोबर महिन्याचं अंतरंग, लेखन आणि निवेदन सुहास नंदुरे यांचं. आमचं घर आमचं शेत या शेतीविषयक कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 वाजता महाराष्ट्र महिला दिन शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 या कायद्याविषयी डॉक्टर शत्रुघ्न मेत्रे यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत आणि हवामानावर आधारित कृषी सल्ला. 8:15 वाजता पॉप म्युझिक. 9:30 वाजता करंट अफेअर्स हा कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. 10:00 वाजता जपान इथं आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगानं स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. 10:20 मिनिटांनी रजनीगंधा. 10:30 वाजता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी मंजिरी असणारे यांनी गायलेला राग ललिता गौरी. याशिवाय नेहमीच्याच वेळेवर सर्व बातमीपत्रं सहक्षेपित केली जातील. तर श्रोते हो, आत्ताच आपण रूपरेषा ऐकलीत आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांची. यानंतरची उद्घोषणा काही वेळातच.

0: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 7 वाजले आहेत. आता प्रसारित करतोय प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
2: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
3: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
2: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
4: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी.
5: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
6: नमस्कार श्रोत्यो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. जुळे भाऊ किंवा जुळे वीर अशा कथा पण आपण इतिहासामध्ये खूप ऐकलेल्या आहेत. खास करून महाराणा प्रतापाच्या काळामध्ये किंवा चितोडच्या युद्धामध्ये आपण असे पराक्रमी द्वय ऐकलेले आहेत. तर अशाच एका वनवासी जनजातीमधल्या पराक्रमी बंधुद्वय जे आहेत त्यांना सिद्धू आणि कान्हू ही त्यांची नामं. सिद्धू आणि कान्हू यांचं आडनाव मुर्मू. तर यांच्याबद्दल माहिती करून घेऊ. संथाल आदिवासी जमात ही आजही दाट जंगलांच्या सहाय्यानं निवास करत असते. हा संथाल परगणा म्हणून ओळखला जात असे. हा संथाल परगणा ब्रिटिशांच्या ताब्यात जेव्हा आला तेव्हा त्यांनी तिथल्या जंगलांचा नाश करायला सुरुवात केली. त्यावेळेला रेल्वेची पण कामं सगळीकडे सुरू झाली होती. रेल्वेसाठी स्लीपर्स लागत आणि या जंगलामध्ये सालचे मोठे मोठे वृक्ष होते. तेव्हा हे सालचे वृक्ष तोडायचे आणि रेल्वेखाली स्लीपरसाठी वापरायचे. या हेतूंनी त्यांनी मोठ्या मोठ्या टोळ्या लाकूड तोड्यांच्या तिथे उतरवल्या आणि मध्य भारतामधला हा संथाल परगणा ह्याचं वनसंपत्ती नष्ट करायची मोहीम सुरू केली. तेव्हा जंगलं कमी व्हायला लागली आणि जंगलं कमी व्हायला लागली त्यामुळे संथालांना जंगलाच्या बाहेर जावं लागलं. जंगलमाल विकण्यास त्यांना प्रतिबंध केला गेला. अर्थात जंगलं नष्ट झाल्यामुळे जंगलावरती अवलंबून असलेली त्यांची जी समाजव्यवस्था होती तिला अडचणी तयार झाल्या. उपजीविकेचा प्रश्न तयार झाला. इंग्रजांनी अजूनच क्रूर नीती अवलंबली आणि ती म्हणजे त्यांनी शेतीवर कर लावला. पीक चांगले आले नाही तर कर द्यावाच लागायचा. संथालकडे कर भरायला रोख रक्कम नव्हती त्यामुळे त्यांना जमीनदार आणि सावकार यांच्याकडून कर्ज घ्यावं लागायचं या संथाल लोकांना. आणि कर्जफेड करायला आली नाही की साहजिकच सावकार त्यांच्या जमिनी गिळंकृत करायचे. अर्थात ती त्या काळची समाजरचनेमधली पद्धतच होती. केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे असं आपण ऐकतो. तेव्हा या जुळ्या भावांमधला जो सिद्धू होता या सिद्धूने असं ठरवलं की आपण इंग्रजांविरुद्ध बंड करायचं. पण हे एकट्या दुकट्याचं काम नाही हे त्याला लक्षात आलं होतं. आणि या लढ्यासाठी प्रचंड मोठी शक्ती, प्रचंड मोठी साखळी उभी करणं आवश्यक आहे हेही त्याला माहिती होतं. एकी हेच बळ, ही शिकवण मिळालेली होती. म्हणून त्यानं काय केलं की परगण्यातल्या सगळ्या संथालांना एकत्र यायचं आवाहन केलं. आता हे लोक सुशिक्षित नव्हते पण समजूतदार होते. त्यांना सामाजिक परिस्थितीचं भान होतं. शैक्षणिकदृष्ट्या जरी अडाणी असले तरी आजूबाजूला काय चाललं हे समजत होतं. ब्रिटिश सत्तेच्या जाचालाही कंटाळलेले होते. आजूबाजूला उद्ध्वस्त होणारी जंगलं पाहत होते, समाजाची पिळवणूक पाहत होते. त्यामुळे सिद्धूच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि जवळजवळ 25,000 लोक एकत्र आले. आणि त्यांनी सिद्धूला राजा आणि त्याचा भाऊ कान्हू आणि दुसरा एक माणूस होता चांदला त्यांना मंत्री केलं आणि भैरव नावाची जी व्यक्ती होती त्याला सेनापती केल्या. म्हणजे झालं असं, सिद्धू राजा झाला, त्याचा भाऊ कान्हू मंत्री झाला, चांदला नावाचा एक मंत्री झाला आणि भैरवला सेनापती केलं गेलं. सिद्धू आणि कान्हू या दोन लोकांनी समाजामध्ये प्रचंड मोठी जागृती केली. ते अत्यंत वीरतापूर्ण भाषण देत असत आणि प्रत्यक्ष विद्रोहाला सुरुवात झाली. हा जो विद्रोहाला सुरुवात झाली तो ऐतिहासिक दिवस होता 30 जून 1885. आणि ही सुरुवात भोगनाडीह नावाचं जे गाव होतं तिथे झाली. आपण हे कधीच ऐकलं नसेल पण संथाल हुल या नावाने हा विद्रोह प्रसिद्ध आहे.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.

होते हो 17 सप्टेंबर 2026 ते 2 ऑक्टोबर 2026 या दरम्यान भारत सरकारतर्फे स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात येत आहे, तेव्हा आपण या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपला परिसर, सार्वजनिक ठिकाणं जसं की बगीचा, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, बीच, हॉस्पिटल, शाळा, कॉलेजेस या ठिकाणी सुद्धा आपापल्या परीनं स्वच्छता करून स्वच्छ भारत पर्यायानं स्वच्छ विकसित देश निर्माण करण्याचा संकल्प करूया. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर.

श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. आता 7:10 मराठीतून प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 7:07 झाले आहेत. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रसारित करू प्रादेशिक बातम्या.
1: आज बऱ्याच महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात, पण अर्थसाक्षरतेकडे डोळसपणे बघतात का? महिलांनी आर्थिक सक्षम असणं, बँका आणि त्या अनुषंगानं अनेक आर्थिक बाबी समजावून घेणं हे फार महत्वाचं आहे. मैत्रिणी

0: 2 ऑक्टोबर पासून वनिता मंडळ कार्यक्रमात आम्ही घेऊन येतोय आर्थिक साक्षरतेवर एक नवी भाषण मालिका, अर्थ साक्षर होऊया. तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत वंदना धर्माधिकारी.
1: पैशाची योग्य समज असणे म्हणजे अर्थ साक्षर. आपले आर्थिक व्यवहार समजून घेणे, ते सुरक्षितपणे करणे, योग्य नियोजन करून आपली आर्थिक पत उंचावणे म्हणजे दर्जा सुधारणे, 4 पावलं पुढे जाणे.
0: जरूर ऐका 13 भागांची नवी भाषण मालिका अर्थ साक्षर होऊया. दर शुक्रवारी आकाशवाणी पुणे केंद्रावरून आणि शनिवारी पुणे विविध भारती केंद्रावरून 12:00 वाजता आपल्या लाडक्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.

0: सतारीचे बोल असोत
1: कि मंजुळ बासरी,
0: शततारांची संतूर असो
1: कि मंगल सनई,
0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी,
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
2: शास्त्रीय संगीताचा असल देशी गुलाब, सुमधुर संगीताचा सुरेल केवडा, सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा, अशी ही सदा फुली आकाशवाणी।
3: आता ऐकूया प्रादेशिक बातम्या।
4: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरती होणारे तरुण विकसित भारताचं स्वप्न साकार करतील, युपीएससी शताब्दीपूर्ती सोहळ्यात पंतप्रधानांचा विश्वास, दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यायचा सरकारचा प्रयत्न, कर्ज वसुलीला स्थगिती, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन, दिव्यागर समुद्रात आळंदीतील 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट आणि हॉकी संघ अंतिम फेरीत। आता सविस्तर बातम्या। केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरती होणारे तरुण विकसित भारताच्या उभारणीत महत्वाची भूमिका बजावतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला। केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससी संस्थेचा शताब्दीपूर्ती सोहळा काल नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये झाला, त्यावेळी पंतप्रधान बोलत होते। या सोहळ्यात 100 ऐतिहासिक निर्णय या पुस्तकाचं प्रकाशन तसंच एका नाण्याचं आणि एका विशेष टपाल तिकिटाचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं। विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी ज्या पद्धतीचं प्रशासन आवश्यक आहे त्याचा मुख्य आधारस्तंभ ही संस्था असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं। ते म्हणाले,
5: हमें प्रो पीपल प्रो एक्टिव गुड गवर्नेंस के पैरामीटर्स के आधार पर देश को वो प्रोफेशनल्स देने हैं जिनमें गरीब की तकलीफ समझने की संवेदना हो, जो युवा जोश के साथ खुद आगे बढ़कर काम करे, जो इनोवेटिव तरीके से कठिन समस्याओं का रास्ता निकाले, जो कानून का पालन कराएं लेकिन ये भी परख सके कि उस कानून से लोगों का जीवन आसान हो रहा है या फिर वो रुकावट बन रहा है।
4: दुष्काळी परिस्थितीचे ट्रिगनवर निकष लागू न झालेल्या मात्र प्रत्यक्ष दुष्काळाची परिस्थिती असलेल्या 15 ते 18 तालुक्यांमध्येही अचूक पंचनामे आणि आणेवारीच्या आधारे ते दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या कक्षेत आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचं महसूल मंत्री आणि दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं। ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते। पंचनामे लवकर पूर्ण करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना काहीतरी मदत मिळाली पाहिजे यादृष्टीनं सरकार विचार करत असून मंत्रिमंडळ उपसमितीनेही त्याबाबत शिफारस केली असल्याचंही त्यांनी सांगितलं।

0: येत्या 3 दिवसात ते 6 जिल्ह्यांना भेटी देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावर्षीच्या खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थिती घोषित करण्यात आलेल्या राज्यातील 265 तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचं मध्यम मुदतीच्या कर्जात पुनर्गठन करण्यास शासनानं मान्यता दिली असून शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीलाही स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काल मुंबईत दिली. सध्या राज्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी सण उत्सव सांस्कृतिक कार्यक्रम साधेपणाने साजरे करावेत आणि या उत्सवांमधून बचत झालेला निधी थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून द्यावा असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. महाराष्ट्राला देशातीलच नव्हे तर जगातील गुंतवणुकीचं प्रमुख केंद्र बनवण्यासाठी इन्व्हेस्ट महाराष्ट्र हे व्यासपीठ कार्यरत राहणार असून गुंतवणूकदारांच्या प्रत्येक गरजांची पूर्तता करण्यासाठी राज्य शासन एकसंघ पद्धतीनं काम करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इन्व्हेस्ट महाराष्ट्र व्यासपीठाचा शुभारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी 67 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. साठेबाजी आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं व्यापाऱ्यांसाठी साखर साठवण्याचा कालावधी 15 दिवसांपर्यंत कमी केला असून त्याची मर्यादा 1,000 क्विंटल निश्चित केली आहे. हा निर्णय 15 सप्टेंबरपासून लागू झाला असून नोव्हेंबर 2026 अखेरपर्यंत हा निर्णय लागू राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. आमच्या विशेष वृत्तमालिकेत आज जाणून घेऊया बँकांचं पुनर्मांडवलीकरण करणाऱ्या बँकिंग सेक्टर क्लीनअप या मोहिमेविषयी.
1: भारतातील बँका विकासाचं ध्येय ठेवून काम करण्याला पुरेसं महत्व देत नव्हत्या. नेहमीच्या तपासण्यांशिवाय एखाद्या मर्जीतील कर्जदाराला मोठं कर्ज दिलं जाऊ शकत होतं आणि जेव्हा ते कर्ज बुडत असे तेव्हा ते कर्ज भरून काढण्यासाठी पुन्हा कर्ज देत असे. यामुळे बँकांनी आपली विश्वासार्हता गमावली होती. मोदी सरकारनं सत्तेवर आल्यानंतर लगेचच मालमत्ता गुणवत्ता पुनरावलोकनाचा आदेश दिला ज्यामुळे प्रत्येक बँकेला आपल्यावर असलेल्या कर्जाच्या भाराची माहिती प्रामाणिकपणे देणं भाग पडलं. सार्वजनिक क्षेत्रातली बँकांमधील बुडीत कर्ज जवळपास 15% पोहोचल्याचं यामुळे पुढे आलं. दिवाळखोरी आणि नादारी संहिता राबवून माहिती करून घ्या, निराकरण करा, पुनर्भांडवलीकरण आणि सुधारणा यावर भर द्या अशी उपाययोजना राबवण्यात आली. बुडीत मालमत्तांचं निराकरण करण्यात आलं, बँकांचं पुनर्भांडवलीकरण करण्यात आलं आणि प्रशासन अधिक कडक करण्यात आलं. बँका आता केवळ जुनी कर्ज भरून न देता भारताच्या विकासाला पाठिंबा देण्यासाठी सज्ज आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी मेघना देशपांडे पुणे.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची आज जयंती आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. यानिमित्त देशभरात ठिकठिकाणी आज अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पुण्यात महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युक्रांतच्या वतीनं 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान कोथरूडमधील गांधी भवन इथं गांधी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्येष्ठ लेखक अंबरीश मिश्र यांच्या व्याख्यानानं सप्ताहाचं उद्घाटन झालं. आकाशवाणी पुणे केंद्राचा आज 73वा वर्धापन दिन आहे. 2 ऑक्टोबर 1953 रोजी स्थापन झालेल्या या केंद्रानं बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य सार्थ करत श्रोत्यांच्या मनावर अमीट ठसा उमटवला आहे. फ्लाय दुबई विमानाचं पायलट कॅप्टन स्मिथ माचर यांनी स्वतःवर प्राणघातक हल्ला झाल्यानंतरही प्रसंगावधान राखत विमानातील 180 प्रवाशांचे प्राण वाचवले. या कामासाठी त्यांच्यावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या शौर्याबद्दल देशाच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह विविध देशांचे प्रतिनिधी यांनी स्मिथचं कौतुक केलं. कठीण प्रसंगात प्राणाची बाजी लावत कॅप्टन स्मिथ यांनी दाखवलेलं धैर्य आणि कर्तव्यनिष्ठा कौतुकास्पद आहे. स्मिथ हे युवकांसाठी प्रेरणास्थान आहेत, राज्य आणि देशाला त्यांचा अभिमान आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अभिनंदन संदेशात म्हटलं आहे. रायगड जिल्ह्यातील दिवेआगरच्या समुद्रात काल 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. हे विद्यार्थी पुणे जिल्ह्यातील आळंदीतल्या शिकवणी वर्गातील होते. ते दिवेआगरला सहलीसाठी गेले होते. समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या विद्यार्थ्यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ही दुर्घटना घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे

0: ते निर्देश आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शैक्षणिक सहलींबाबत राज्यभर मार्गदर्शक सूचना जारी करणार असल्याचं त्यांनी काल नाशिकमध्ये सांगितलं. आशियाई क्रीडा स्पर्धेत काल पुरुष हॉकी आणि क्रिकेट संघांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघांना मात देत अंतिम फेरीत प्रवेश केला. भारतीय महिला हॉकी संघानं याआधीच अंतिम फेरी गाठली आहे. पुरुष हॉकी संघानं अतिटचीच्या सामन्यात पाकिस्तानचा 4-3 असा पराभव केला तर क्रिकेट संघानं श्रीलंकेला 124 धावांनी पराभूत करत अंतिम फेरी गाठली. कुस्तीपटू नितेश सिवाचनं काल ग्रेको रोमन प्रकारात पुरुषांच्या 97 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं तर नौकानयन स्पर्धेत पुरुषांच्या स्किप गटात मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स नोबेल या भारतीय जोडीनं रौप्य पदक पटकावलं. महिलांच्या स्किप नौकानयन प्रकारात हर्षिता तोमर आणि शीतल वर्मा या जोडीला कांस्य पदक मिळालं. तिरंदाजीमध्ये वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात गणी मनीष रत्नम तिरुमरू याला कांस्य पदक मिळालं. पुरुष आणि महिला स्क्वॉश प्रकारात दोन्ही संघांनी कांस्य पदक जिंकलं. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरती होणारे तरुण विकसित भारताचं स्वप्न साकार करतील. UPSC शताब्दीपूर्ती सोहळ्यात पंतप्रधानांचा विश्वास. दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यायचा सरकारचा प्रयत्न, कर्जवसुलीला स्थगिती. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. देवागर समुद्रात आळंदीतील 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट आणि हॉकी संघ अंतिम फेरीत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 7:20 झाली आहेत. श्रोते हो, ऐकूया आजचे काही दिनविशेष. आज 2 ऑक्टोबर. आज महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती साजरी केली जाते. तसंच आजचा दिवस हा जागतिक अहिंसा दिन म्हणूनही पाळला जातो.

2 ऑक्टोबर 1909 रोजी रमाबाई रानडे यांनी पुणे सेवा सदन सोसायटीची स्थापना केली होती. October 1967 रोजी थरगुड मार्शल अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले कृष्णवर्णीय न्यायाधीश बनले. 2 ऑक्टोबर 1925 रोजी जॉन लोगी बेअर्ड यांनी पहिल्या दूरदर्शन संचाचे प्रात्यक्षिक दाखवले. 1906 साली सचिन देव बर्मन यांचा जन्म झाला. तसंच 1971 रोजी कौशल इनामदार हे भारतीय संगीतकार यांचाही आज जन्मदिवस आहे. 2 ऑक्टोबर 1906 रोजी राजा रवी वर्मा म्हणजेच प्रसिद्ध भारतीय चित्रकार यांचं निधन झालं.

कुमार स्वामी कामराज तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि स्वातंत्र्यसैनिक यांचं 2 ऑक्टोबर 1975 रोजी निधन झालं. आजचे दिनविशेष आत्ताच आपण

0: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 9405573485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। श्रोतेहो, आता यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करत आहोत।

नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. यासाठी आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सध्या सायबर क्राईम खूप वाढत चाललेला आहे, तर नेमके सायबर क्राईमचे प्रकार कोणकोणते आहेत?
1: सायबर क्राईमचे सर्वात महत्वाचे जे प्रकार आहेत, काही फायनान्शियल फ्रॉड आहेत, काही सोशल मीडियाच्या वापरामुळे होणारे काही फ्रॉड आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण जे नेहमी जे मोबाईल फोन वगैरे वापरतो, त्यात वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. एक पायरसी हा एक महत्वाचा एक भाग आहे, इम्पर्सोनेशन आहे, डाटा थेफ्ट आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे हे सायबरचे क्राईम दैनंदिन जीवनामध्ये घडत असतात. परंतु प्रत्येक सायबर क्राईमचं जे नाव जे आहे की ज्याला जनसामान्यामध्ये जे नावाने ओळखलं जातं, अशामध्ये डिजिटल अरेस्ट आहे, इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आहे, सेक्सटॉर्शन आहे, UPI फ्रॉड आहे, QR कोड फ्रॉड आहे, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने ते ओळखले जातात.
0: अच्छा सर, तुम्ही तर बरेच प्रकार सांगितले, पण सर्वात आपल्या जवळ कायम असणारा मोबाईल फोन आहे, आणि तुम्ही फोनबद्दल पण आत्ता सांगितलं की फोनमध्ये पण बरेच सायबर क्राईम होतात, पण नेमका मोबाईल फोन वापरताना आपण काय काळजी घ्यायची हे सुरुवातीला जाणून घेऊया, आणि मग पुढच्या आपण प्रश्नांकडे जाऊया.
1: मोबाईल फोन आपल्याकडे जो आहे त्याचं नेहमी तुम्ही अपडेट करणं फार गरजेचं. प्रत्येक जी मोबाईलची जी कंपनी आहे

0: ह्या सर्व कंपन्या आपला फोन अपडेट करण्यासाठी वारंवार आपल्याला अलर्ट देत असतात. बऱ्याच वेळा नागरिक त्याच्यावरती दुर्लक्ष करतात, कारण का तो डाउनलोड कधी होणार आणि त्याच्यानंतर तो इन्स्टॉल कधी होणार, त्याच्यामध्ये 2-4 मिनिटं जातील, पण 10-15 मिनिटं जातील, म्हणून बरेच लोक ते अपडेट करत नाही. पहिला आपला फोन अपडेट करणं गरजेचं आहे. यासाठी गरजेचं आहे की अपडेट म्हणजे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर येत असतात, की जे सॉफ्टवेअर तुमच्या फोनमध्ये जर मालवेअर असतील किंवा तुमच्या फोनमध्ये अशी काही सॉफ्टवेअर जाऊन बसली असतील की ज्याच्यामुळे तुमचा फोनचा डेटा लीक होऊ शकतो, किंवा तुमचा फोन बॅटरी तुमची जास्त गरम होऊ शकते, किंवा फोन तापू लागला असेल, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्याच्यामध्ये सोल्युशन्स आहेत ते सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ती कंपनी तुम्हाला अलर्टच्या माध्यमातून सांगत असते. तुम्ही तो अपडेट जर केला तर तुमचा फोन हा सिक्युअर राहतो. बऱ्याच वेळा वेगवेगळ्या फोन तुम्ही ज्यावेळा मोबाईल फोन मधून गुगल प्ले मधून बरेचसे सॉफ्टवेअर तुम्ही किंवा ऍप डाउनलोड करत असता, तर हे इतके ऍप आहेत की लाखोच्या संख्येमध्ये ऍप आहे. कोण कुठला ऍप डाउनलोड करेल, कुठली लिंक डाउनलोड करेल, आणि त्याच्यामध्ये मालवेअर असण्याची शक्यता असते. जर तुम्ही फोन जर अपडेट केला तर हे सगळेच्या सगळे तुमचे मालवेअर किंवा जे काही नोटोरियस ऍप्स आहेत हे सगळेच्या सगळे तुमच्या फोन मधून निघून जातात. म्हणून फोन अपडेट करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या फोन मध्ये SMS येत असतात, व्हॉट्सअपचे नाही, SMS टेक्स्ट मेसेज. जे टेक्स्ट मेसेज येतात हे चेक करणं गरजेचं आहे. हे टेक्स्ट मेसेजेस तुम्हाला बँकांच्या कडून अलर्ट येत असतात, की तुम्हाला कळतं की तुमच्या अकाउंट मध्ये किती पैसे जमा झाले, तुमच्या अकाउंट मधून पैसे किती गेले, ही सर्व माहिती तुम्हाला टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून ती माहिती कळत असते. तर ते तुम्ही वारंवार चेक करणं गरजेचं आहे. जर तुमच्या असं लक्षात आलं टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून की तुमच्या अकाउंट मधून पैसे गेलेले आहेत, डिटेक्ट झालेले आहेत, आणि जर ते संशयास्पद वाटलं असेल, तुम्ही तात्काळ 1930 वरती जर कॉल केला तर लगेच सिस्टम ऍक्टिव्हेट होते, आणि ज्या सायबर गुन्हेगाराच्या अकाउंट मध्ये जे पैसे गेलेले आहेत त्या अकाउंटच्या बँक मॅनेजरला SMS जातो, ईमेल जातो, आणि त्यांना अलर्ट केलं जातं की हे सायबर गुन्हेगाराचं अकाउंट आहे आणि या अकाउंट मध्ये जे पैसे आले ते पैसे तुम्ही फ्रीज करा, म्हणजे तुमचे पैसे सेफ होतात, तुम्हाला पोलीस स्टेशनला जायची गरज नाही. त्यामुळे मोबाईल फोन हाताळत असताना पहिला तुमचा फोन तुम्ही अपडेट करणं गरजेचं आहे, आणि जो मोबाईल नंबर तुम्ही बँकेला इंटरनेट बँकिंग साठी दिलेला आहात किंवा मोबाईल बँकिंग साठी दिलेला आहे तो मोबाईलचा सिम कार्ड त्या फोन मध्ये असणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा सिम कार्ड एका फोन मध्ये असतो आणि मोबाईल दुसरा असतो, आणि ज्या मोबाईलवरती अलर्ट ज्या सिम कार्ड वरती अलर्ट येतात ते सिम कार्ड तुमच्यापाशी जर असेल तर तुमच्या अलर्ट नुसार तुम्ही 1930 कॉल करून तुम्ही अलर्ट करू शकता आणि तुम्ही सायबर विभागाची मदत घेऊ शकता.
1: नक्कीच सर, पण इथे छोटा प्रश्न मनामध्ये असा येतो, तुम्ही आता टेक्स्ट मेसेज बद्दल सांगितलं, पण टेक्स्ट मेसेज हा नेमका बँकेकडूनच आलाय की नाही हे आपण कसं काय व्हेरीफाय करायचं? कारण का आता सध्या फ्रॉड असा म्हणजे ऐकतोय आपण की तुम्हाला मेसेज आला की तो ओपन करू नका, किंवा ओपन केला तरी तुम्ही पटकन त्या आपल्या UPI वरती जाऊन आपला पिन टाकू नका वगैरे असे स्कॅम पण भरपूर चालले, तर खराच तो बँकेकडून आलाय ते व्हेरीफाय आपण कसं करायचं?
0: हा बँकेकडून जेव्हा तुम्हाला मेसेज येतो हा प्लेन मेसेज असतो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची PDF फाईल नसते.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लिंक नसते. लिंक याचा अर्थ त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर आहे.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये कुठली तरी मालवेअर आहे आणि ते मालवेअर हार्मफुल असू शकतो. PDF फाईल असेल, जी PDF फाईल अननोन माणसाकडून आलेली आहे किंवा बँकेचं लेबल वापरून जर कुणी जर पाठवली असेल तर ती PDF फाईल कधी आपण ओपन करू नये. आणि समजा जरी आपण ओपन केलीच चुकून तर आपल्या अकाउंट मधून पैसे बाहेर जाण्यासाठी दोन गोष्टीची आवश्यकता असते. तर तुम्ही UPI पेमेंट करत असाल तर तो पिन नंबर असतो जो तुम्हालाच माहित असतो. दुसरी गोष्ट आहे, जर तुम्ही इंटरनेट बँकिंग करत असाल तर तुम्हाला OTP येत असतो. तर OTP आणि पिन नंबर कधीच कुणालाही पाठवायचे नाही, आणि लगेच अशा वेळेला आपला फोन आपण स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे. म्हणजे तुमच्या फोन मध्ये जर एखादा मालवेअर किंवा काही जर आला असेल ते तुमच्या फोन मधून ते डिलीट होऊ शकतं. तुमचा फोन तुम्ही अपडेट केला तर ह्या सर्व समस्या निराकरण होऊ शकतं.
1: नक्कीच सर, कधी कधी असंही होतं की आपल्याला मेसेज येतो की तुमच्या अकाउंटला आम्ही एवढे एवढे पैसे चुकून माझे आले आणि ते आमचे आता परत करा, आणि तेव्हा पण आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण त्यांना पैसे परत करायला जातो आणि आपलं अकाउंट सगळं खाली होतं, तर हा काय नेमका प्रकार आहे?
0: बऱ्याच वेळा सायबर गुन्हेगार स्वतःहून पैसे तुमच्या अकाउंटला टाकतात. हा, खास करून सोशल मीडियावरती जे मंडळी ऍक्टिव्ह आहेत तर ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोन वगैरे लोकांना दिले जातात, किंवा कधी कधी लोकांना पैसे पाठवले जातात.

0: पैसे जेव्हा पाठवतो आणि जेव्हा तुम्ही रिपेमेंट करू लागता तेव्हा तुमचं अकाउंट तुम्हाला घ्यावं लागतं.
1: बरोबर.
0: आणि त्या अकाउंटवरून त्यांनी जे सायबर गुन्हेगार किंवा कोणी एक्स वाय झेड व्यक्ती आहे त्याचं अकाउंट तुम्हाला बघावं लागतं आणि मग त्याच्यावर पैसे पाठवावं लागतं. दरम्यानच्या काळामध्ये तुमच्या फोनमध्ये की लॉगर असू शकतो. की लॉगर म्हणजे तुम्ही जे टाइप करता ते सायबर गुन्हेगारला कळू शकतं.
1: अच्छा.
0: जर तुम्हाला जर पैसे जर आलेच असतील तर परत पाठवायची कोणीही घाई करू नये. काही गरज नाही.
1: गरज नाही. आपण तसेच ठेवले
0: पैसे आपल्याला ठेवले तरी चालतील. परंतु आपण 193 वरती कॉल करून सांगितलं गेलं पाहिजे की हे पैसे माझ्या अकाउंटवरती आलेले आहेत आणि ते माझे पैसे नाही आहेत.
1: अच्छा.
0: ही जर तुम्ही सायबर 193 वरती जर कॉल करून जर तुम्ही सांगितलं तर ज्यावेळेला कधी सायबर गुन्हेगार असे करतात की एखाद्या सायबर क्राईम मधले जे पैसे आहेत ते रॅन्डमली अनेक लोकांच्या अकाउंटवरती पैसे टाकतात.
1: अच्छा.
0: आणि ते अकाउंट फ्रीज व्हायला सुरुवात होते किंवा ते अमाऊंट लीन व्हायला सुरुवात होते. अमाऊंट लीन म्हणजे फक्त तेवढी अमाऊंट फ्रीज झालेली आहे. अकाउंट फ्रीज म्हणजे पूर्ण अकाउंट मधून काहीच तुम्हाला ऍक्टिव्हिटी करता येत नाही. पैसे हा

0: कळलं कधी, सायबर गुन्हेगार असे करतात की एखाद्या सायबर क्राईम मधले जे पैसे आहेत ते रॅन्डमली अनेक लोकांच्या अकाउंटवरती पैसे टाकतात आणि ते अकाउंट फ्रीज व्हायला सुरुवात होते किंवा ते अमाऊंट लीन व्हायला सुरुवात होते. अमाऊंट लीन म्हणजे फक्त तेवढी अमाऊंट फ्रीज झालेली आहे. अकाउंट फ्रीज म्हणजे पूर्ण अकाउंट मधून काहीच तुम्हाला ऍक्टिव्हिटी करता येत
1: नाही,
0: पैसे हा कसंही करू शकता. म्हणून आपल्याला जर पैसे असे आले असतील तर आपण रिपेमेंट करायची गरज नाही, त्या व्यक्तीला रिस्पॉन्स द्यायची अजिबात गरज नाही आहे. तर तुम्ही तात्काळ 193 कळवायला पाहिजे की असं असं माझ्या अकाउंटवरती पैसे आलेले आहेत आणि असं असं हे अकाउंट माझं आहे. त्या ठिकाणी तो 193 जी सिस्टीम आहे सायबर क्राईम .gov.in पोर्टल जे सेंट्रल गव्हर्नमेंटने ओपन केलेली आहे, तर ही सिस्टीम तुम्हाला सर्वपणे त्या ठिकाणी मदत करेल.
1: अच्छा सर, पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स, आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात, तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
0: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटने कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटने कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लेट पट्टी देऊन टाकता कारण का ते रिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही आहे. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉपमध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हरवरती कुठल्या तरी डेटा सेंटरला तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे. बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात, हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेले आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचा प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.
1: अच्छा श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून सायबर गुन्हेगारी विषयी आपण माहिती करून घेतली, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: घोषणा थोड्याच वेळात.
1: ए चल राहू दे, मी निघतो आता.
2: अहो थांबा ना जरा, ही बघा, ही दुधाची पिशवी कापली ना की 2 मिनिटात अगदी मस्त ताज्या दुधाचा चहा करून देते तुम्हाला. कात्री मिळाली.
1: अगं थांब थांब थांब थांब थांब, अशी नको कापू ती पिशवी.
2: अरे वा, आता तुम्ही शिकवा मला पिशवी कशी कापायची. अहो रोज कापते मी.
1: हो ना, मग सांग बघू मला कशी कापतेस ती.
2: त्यात काय, अशी पिशवी धरायची आणि असं हे तिरकं टोक उडवायचं.
1: बर, आणि ते उडवलेलं टोक म्हणजे तो तुकडा, तो कुठे टाकतेस तू?
2: कुठे म्हणजे काय? केरात.
1: तुला माहितीये ना अगं, प्लॅस्टिकच्या या तुकड्याचं विघटन होणार नाही. असं प्लॅस्टिक केरात टाकून आपण किती प्रदूषण वाढवायचं.
2: हा बरोबर आहे तुम्ही म्हणता ते, पण मग या पिशव्यांचं करायचं काय? कारण तेलाची, मिठाची, पिठाची, अहो अशा कितीतरी प्लॅस्टिकच्या पिशव्या अशाच कापतो आम्ही.
1: आता मी तुला दाखवतो. हे बघ, ही कात्री घ्यायची आणि पिशवीला एका बाजूला अशी आतमध्ये थोडीशी खुपसायची आणि त्यानंतर संपूर्ण पिशवी हळूहळू करून कापायची. म्हणजे काय होईल, तुकडा मुळी शिल्लक राहणारच नाही.
2: बरोबर.
1: आणि मग ही अखंड पिशवी धुवून परत वापरता येईल आपल्याला, किंवा रिसायकलिंगसाठी आपल्याला पुन्हा देता येईल.
2: अगदी खरंच. हा मी माझ्या सगळ्याच मैत्रिणींना सांगू इच्छिते की प्लॅस्टिकची पिशवी अशी कापा की ती अखंड राहील आणि कापलेला तुकडा वेगळा उरणारच नाही.
1: येस, ये होई ना बात.
3: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती. हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
0: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करतोय आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
6: श्रोते हो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य सत्येन गुजर आपल्याला विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचारांविषयी मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर गुजर यांनी आपल्या संशोधनामधून पोटाच्या आजारांसाठी अग्निचिकित्सा ही आयुर्वेदिक औषधोपचारांनी केली जाणारी चिकित्सा पद्धती विकसित केली असून त्याद्वारे त्यांनी आत्तापर्यंत पोटाच्या आणि पचनाशी संबंधित तक्रारींनी ग्रस्त असलेले 10,000 जास्त रुग्ण पूर्ण बरे केले आहेत. नमस्कार डॉक्टर सत्येन गुजर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
7: नमस्कार
6: डॉक्टर. मला सांगा, तुम्ही जवळजवळ 20 प्रॅक्टिस करताय, तर या पोटाच्या विकारांविषयी आमच्या श्रोत्यांना काय सांगाल?
7: कसं आहे, पोटाचे विकार म्हणजे पचनाशी संबंधित असणारे सर्व आजार होत. म्हणजे अगदी साधं तोंड येणे या साध्या तक्रारींपासून अपचनाचा असणारा त्रास, वर्षानुवर्षे असणारे ऍसिडिटी, घशात छातीत जळजळ, पोटामध्ये दुखणं, पोट साफ होत नाही, शौचाला खडा होतो किंवा जुलाब होतात, जेवणानंतर अन्न घशाशी येतं, कोणा सतत उलट्या होत असतात, कोणाचं पित्तामुळे डोकं दुखत असतं, अशा प्रकारचे जे वर्षानुवर्षे असणारे त्रास आहेत पचनाशी संबंधित, या सगळ्याचा समावेश या पोटाच्या विकारामध्ये होत असतो. पोट म्हणजेच कोष्ठ म्हणजेच ऍब्डोमिनल कॅव्हिटी. म्हणजे ह्याच्यामध्ये असणाऱ्या ऍब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये असणारे जे वेगवेगळे अवयव आहेत, ज्याला आयुर्वेदाने कोष्ठांग असे म्हणले आहे, असे 15 सांगितलेले आहेत. ह्या अवयवांशी संबंधित असणारे जे विकार आहेत त्याचाही समावेश या पोटाच्या विकारामध्ये होत असतो. म्हणजे कोणाला अन्ननलिकेचा कॅन्सर असतो, कोणा जठराचा मोठा आथड्याचा कॅन्सर असतो, काहींना पित्ताशयामध्ये खडे असतात, काहींना ऍसिडिटीचा त्रास असतो, तर काहींना गॅस्ट्रायटिसचा त्रास असतो, काहींना हायट सारण्याचा त्रास असतो, तर काहींना IBSचा त्रास असतो. असं पचनाशी संबंधित वर्षानुवर्ष त्रास असणारे कितीतरी रुग्ण आपल्याला हे दिसत असतात. या सगळ्याचा समावेश या पोटाच्या विकारांमध्ये होत असतो आणि त्याच्यासाठी आयुर्वेदिक उपचार हे संजीवनी सारखे कसे उपयोगी होत असतात हे आपल्या श्रोत्यांना सांगण्यासाठी म्हणून आपण हा विषय सध्या निवडलेला आहे.
8: श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 23 83 90 90

मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, आपण ऐकताय आमच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. आता यानंतरची

0: 2023 8390902023।
1: डॉक्टर मला सांगा, अग्निचिकित्सा म्हणजे नेमकं काय?
2: असं आहे, आपण गीतेमध्ये एक श्लोक म्हणतो किंवा काही जण जेवणाच्या अगोदर सुद्धा म्हणत असतात, अहम वैश्वानरो भूत्वा। तो वैश्वानर म्हणजेच हा पोटामध्ये असणारा अग्नी आहे, म्हणजे जो आपण जे काही अन्न घेतोय ते चतुर्विध अन्न आहे, त्याचं पचन करून शरीर घटकांमध्ये रूपांतर करणारा जो शरीरामधील भाव, जो शरीर घटक, त्यालाच अग्नी असं म्हणलं जात असतं। आयुर्वेदामध्ये एक सूत्र आहे, रोगा हा सर्वेपी मंदेग्नो, म्हणजे सर्व रोग होण्याचं मूळ कारण हा मंदाग्नी असतो। त्याच्यामुळे ही अग्नीची चिकित्सा होणे हे खूप गरजेचं आहे, तर पोटाचे आजार हे पूर्णतः बरे व्हायला मदत होत असतात। बऱ्याच जणांना अग्निचिकित्सा म्हणजे काहीतरी पंचकर्माचा प्रकार वाटतो किंवा अग्निकर्म वाटतं, तशी ही गोष्ट नाहीये। ही पोटातून घेणाऱ्या औषधांनीच केली जाणारी ही चिकित्सा असते। पोटाच्या तक्रारींमध्ये एक गोष्ट ही खूप महत्वाची आहे, बरेच वर्ष झाले पोट साफ होत नाहीये, आवेचा त्रास बरेच दिवस आहे, खूपच दिवस घशात छातीत जळजळ जास्त प्रमाणात होते, लिव्हर सिरोसिसचा त्रास बरेच दिवस आहे, साध्या साध्या तक्रारी असतात, काही गंभीर तक्रारी असतात, पण वर्षानुवर्ष आपल्याला पोटाच्या तक्रारींपासून खितपत पडलेले पेशंट दिसत असतात। याचं मूळ कारण हे आहे की पचनाशी संबंधित असणारे हे जे पोटाचे विकार आहेत त्याच्यामध्ये रचनात्मक विकृती नसून कार्यात्मक विकृती असते। फंक्शनल डिफॉर्मिटी असल्यामुळे कितीतरी टेस्ट केल्या पोटाच्या विकारांच्या बाबतीत हेच होतं, भरमसाठ टेस्ट केल्या जातात पण बऱ्याच टेस्टमध्ये कुठे काहीच दिसत नाही, पण रुग्णाला होणारा त्रास मात्र खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि त्याच्यामुळे बरेच वर्ष त्रास असणारे कितीतरी पेशंट असतात। त्यामुळे हे आजार जर मुळापासून कायमस्वरूपी बरे करायचे असतील तर आपल्यालाही अग्निचिकित्सा करणं हे खूप गरजेचं असतं।
1: बरोबर, म्हणजे पोटांच्या वेगवेगळ्या आजारावर अग्निचिकित्सा ही नवीन पद्धती तुम्ही शोधून काढली, ती औषधच आहेत अशी काही वेगळी पद्धती नाहीये, तर ती नक्की लोकांना वापरून बघायला काही हरकत नाही असं आपल्याला सांगता येईल।
0: श्रोते हो, वैद्य सत्यन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओमकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता। आमचा संपर्क क्रमांक आहे 8390902023 8390902023 8390902023।
1: पुढच्या भागात आपण आणखीन काही पोटाच्याच विकारांवर आणि त्याच्याच उपचारांवर माहिती घेणार आहोत डॉक्टर गुजर यांच्याकडून। या भागात इथेच थांबूया। नमस्कार।
2: नमस्कार।
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद।
4: आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। श्रोते हो, आता प्रसारित करत आहो भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम।

लता मंगेशकर यांनी गायलेलं बालकवी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. श्रोते हो, कार्यक्रमातलं पुढचं गीत आता ऐकूया वंदना विटणकर यांचं. श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गात आहेत महेंद्र कपूर.

पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी ज्या पद्धतीचं प्रशासन आवश्यक आहे त्याचा मुख्य आधारस्तंभ ही संस्था असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतल्या राजघाट इथं महात्मा गांधी यांच्या स्मृतीस्थळी पुष्पांजली अर्पण करून गांधीजींना अभिवादन केलं. पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या विजयघाट या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केलं. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमधलं त्यांचं जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये कीर्ती मंदिर इथं प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं असून गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल या सभेला उपस्थित राहणार आहेत. साबरमती आश्रमातही सर्वधर्म प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. गांधी जयंतीच्या निमित्तानं देशभरात आज विशेष ग्रामसभा आयोजित केल्या जाणार आहेत. या सभांमध्ये प्रशासनातील परिवर्तनकारी सुधारणा आणि उपक्रमांवर चर्चा होणार आहे. या विशेष ग्रामसभांमधून पीपल्स प्लॅन कॅम्पेन 2026-27 म्हणजेच सबकी योजना सबका विकास या मोहिमेचा शुभारंभही केला जाईल असं ग्रामीण विकास मंत्रालयानं म्हटलं आहे. थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त विशेष स्मृती नाणं आणि टपाल तिकीट जारी करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनानं घेतला आहे. यासाठी 55 लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून या निर्णयाची अंमलबजावणी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत केली जाणार आहे. फ्लाय दुबई विमानाचे वैमानिक कॅप्टन स्मिथ मच्छार यांनी स्वतःवर प्राणघातक हल्ला झाल्यानंतरही प्रसंगावधान राखत विमानातील 180 प्रवाशांचे प्राण वाचवले. त्यांच्या या धाडसी कार्यासाठी त्यांच्यावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह विविध देशाच्या नेत्यांनीही त्यांचं कौतुक केलं आहे. स्मिथ यांच्या प्रकृतीवर बारकाईनं लक्ष ठेवण्यात येत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. संयुक्त अरब अमिरातीमधल्या भारतीय राजदूतांनी रुग्णालयात कॅप्टन मच्छार यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्याआधी राजदूतांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि कॅप्टन स्मिथ यांच्या प्रकृतीसाठी सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं. त्यांना पुढील वैद्यकीय उपचारांसाठी अबुधाबी इथं हलवण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचे निकष लागू न झालेल्या मात्र दुष्काळ सदृश परिस्थिती असलेले 15 ते 18 तालुके पंचनामे आणि आणेवारीच्या आधारे दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या कक्षेत आणण्याचा राज्य सरकार

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचे निकष लागू न झालेल्या मात्र दुष्काळ सदृश्य परिस्थिती असलेले 15 ते 18 तालुके पंचनामे आणि आणेवारीच्या आधारे दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या कक्षेत आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे असं राज्याचे महसूल मंत्री आणि दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. पंचनामे लवकर पूर्ण करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान या वर्षीच्या खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थिती घोषित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्यातील 265 तालुक्यांमधील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचं मध्यम मुदतीच्या कर्जात पुनर्गठन करण्यास राज्य शासनानं मान्यता दिली असून शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीलाही स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काल मुंबईत दिली. साठेबाजी आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं व्यापाऱ्यांसाठी साखर साठवण्याचा कालावधी 15 दिवसांपर्यंत कमी केला असून त्याची मर्यादा 1,000 क्विंटल निश्चित केली आहे. हा निर्णय 15 सप्टेंबरपासून लागू झाला असून 2026 अखेरपर्यंत लागू राहणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. युक्रेन संघर्षावर परस्पर संमतीनं तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे चांगल्या कल्पना आहेत असं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटलं आहे. वाल्दाई फोरममध्ये बोलताना मोदी यांच्याशी चर्चा करताना शांततापूर्ण तोडगा काढण्यात विशेष रस दाखवत असल्याचंही त्यांनी सांगितलं. या संदर्भात राजकीय भूमिका तटस्थ असली तरीही शत्रुत्व संपवण्यासाठी भारत सक्रिय प्रयत्न करत असल्याचंही पुतीन म्हणाले. ऊर्जा, महत्त्वपूर्ण खनिजं आणि एरोस्पेस या क्षेत्रांमध्ये अधिक सहकार्याच्या माध्यमातून भारताच्या आर्थिक विकासाला पाठिंबा देण्याची कॅनडाची इच्छा आहे असं मत कॅनडाचे आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री मनिंदर सिद्धू यांनी म्हटलं आहे. ते काल मिलवॉकी इथं झालेल्या G20 देशांच्या व्यापारमंत्र्यांच्या बैठकीत बोलत होते. भारत आणि कॅनडाचे पुढील 5 वर्षातला द्विपक्षीय व्यापार 30 अब्ज डॉलर्सवरून जवळपास 70 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट आहे असंही सिद्धू यांनी सांगितलं. सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारासाठीची वाटाघाटींची 5वी फेरी येत्या सोमवारी ओटावा इथं सुरू होणार असून येत्या काही महिन्यात ही चर्चा पूर्ण करण्याचा दोन्ही पक्षांचा मानस आहे असंही ते म्हणाले. अमेरिकेतल्या मिलवॉकी इथं आलेल्या G20 देशांच्या व्यापारमंत्र्यांच्या बैठकीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी भारताच्या अन्न सुरक्षा उपाययोजनांवर प्रकाश टाकला. सर्वांसाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करणं आणि शेतकऱ्यांसाठी अधिक संधी निर्माण करणं हे भारताच्या धोरणाच्या केंद्रस्थानी आहे असं सांगत कोणत्याही देशावर दबाव आणण्यासाठी अन्नाचा वापर कधीही साधन म्हणून केला जाऊ नये असंही गोयल यांनी सांगितलं. या बैठकीच्या निमित्तानं गोयल यांनी ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाच्या व्यापार मंत्र्यांशी चर्चा करून आर्थिक आणि व्यापार कराराच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. आकाशवाणी पुणे केंद्राचा आज 73वा वर्धापन दिन आहे. 2 ऑक्टोबर 1953 रोजी स्थापन झालेल्या या केंद्रानं बातम्यांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विशेष मान्यवरांच्या मुलाखती, संगीत, नाटक इत्यादींच्या माध्यमातून श्रोत्यांवर अमिट ठसा उमटवला आहे. महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील दिव्यागरच्या समुद्रात काल 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. हे विद्यार्थी पुणे जिल्ह्यातल्या आळंदीतल्या शिकवणी वर्गातील होते. ते दिव्यागरला सहलीसाठी गेले होते. समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या विद्यार्थ्यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ही दुर्घटना घडली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज तिरंदाजीमध्ये रिकव्ह प्रकारात भारतीय महिला संघानं सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. अंकिता भकत, कुमकुम आणि कीर्ती या संघानं ही कामगिरी केली आहे. अंतिम फेरीत दक्षिण कोरियाच्या संघाला त्यांनी धूळ चारली. दरम्यान काल पुरुष हॉकी आणि क्रिकेट संघांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघांना मात देत अंतिम फेरीत प्रवेश केला. पुरुष हॉकी संघानं अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानचा 4-3 असा पराभव केला तर क्रिकेट संघानं श्रीलंकेला 124 धावांनी पराभूत करून अंतिम फेरी गाठली. ग्रेको रोम कुस्तीपटू नितेश सिवाचंदनं काल पुरुषांच्या 97 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं तर नौकायन स्पर्धेत पुरुषांच्या स्किप गटात मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स कुरुन सिंकल नोबेल या भारतीय जोडीला रौप्य पदक मिळालं तर महिलांच्या स्किप नौकायन प्रकारात हर्षिता तोमर आणि शीतल वर्मा यांच्या जोडीला कांस्य पदक मिळालं. गणेश मणिरत्नम तिरुमुरू याला तिरंदाजीमध्ये

0: वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात कांस्य पदक मिळालं. पुरुष आणि महिला स्क्वॉश प्रकारात दोन्ही संघांना उपांत्य फेरीत पराभवाला सामोरं जावं लागल्यानं त्यांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. भारताच्या पदकांची संख्या 67 पोहोचली आहे. यात 11 सुवर्ण, 23 रौप्य आणि 33 कांस्य पदकांचा समावेश आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्या कामगिरीबद्दल भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेशच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच केरळ, माहे, लक्षद्वीप, तमिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकलच्या काही भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. प्रशासकीय सेवेत भरती होणारे तरुण विकसित भारताचं स्वप्न साकार करतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न, कर्जवसुलीला स्थगिती. दिव्या आगर समुद्रात 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: सकाळचे 8:40 झाली आहेत. आमचा या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी.

प्रसारित करीत आहोत गांधी जयंती निमित्त समन्वित रूपक, सामान्यांच्या जीवनातील गांधी। पात्र परिचय: अमोल, नयन पवार, शांता काकू, अनुप्रिता भाले, मीना, वैजयंती नांदगावकर, माधव, अनिल नरवडे आणि सई निकिता फपाळ। लेखन आणि सादरकर्ते नयन पवार। श्रोते हो, गांधींना आपण अगदी बालपणी नोटेवर बघितलेलं आहे, मात्र जसं जसं वय वाढत गेलं तसं तसं गांधींच्या विषयी अनेक गोष्टी आपल्याला आपल्या जीवनात किती अनुभवायला मिळतात हे कळत गेलं। प्रत्येकाच्या आयुष्यात गांधींबद्दल एक वेगळी भावना जपलेली असते, किंवा प्रत्येकाच्या वाट्याला आलेली परिस्थिती, विचार, भावना यातून प्रत्येकाला गांधीजी वेगळ्या पद्धतीनं समजलेले असतात। तर जाणून घेऊया तुमच्या आमच्या जीवनातील गांधी।

0: काकू शांता काकू
1: कोण आहे?
0: आज सकाळी तुमच्या घरातून असा भजनाचा आवाज येतोय, म्हणजे नक्कीच काहीतरी विशेष आहे वाटतो.
1: अरे अमोल, विशेष आहेच ना. आज 2 ऑक्टोबर नाही का
2: गांधी जयंती?
0: अरे हा, आज गांधी जयंती ना. हो सई, म्हणजे आज सगळीकडे गांधीजींचे फोटो, भाषण, स्वच्छता अभियान आणि संध्याकाळपर्यंत सगळं पूर्वपदावर.
2: अमोल, तुझं हे नेहमीच आहे हा, प्रत्येक गोष्टीत टोमणा.
0: अगं मीना ताई, टोमणा नाही ग, निरीक्षण आहे माझं हे.
3: पण अमोल, तुझ्या बोलण्यात एक प्रश्न मात्र आहे.
0: कुठला माधव काका?
3: आपण गांधीजींना वर्षातून एकदा आठवतो हे खरं, पण त्यांच्या विचारांना रोजच्या आयुष्यात जागा आहे का?
2: मलाही नेहमी हाच प्रश्न पडतो. गांधीजींचं नाव घेतलं की सत्य, अहिंसा.

0: स्वदेशी, स्वच्छता ही मोठमोठी शब्द आठवतात, पण आपल्या रोजच्या आयुष्यात याचा संबंध कुठे येतो?
1: कुठे येतो म्हणजे? अगदी आपल्या घरात येतो.
2: काकू, तुम्ही सांगितलं की आता आम्हाला उदाहरण मिळणारच.
1: उदाहरण नाही रे, आठवण आहे.
2: बर.
1: माझे वडील फार साधे माणूस होते.
0: परिस्थिती ही साधीच.
1: खरं सांगायचं तर बेताचीच होती. एकदा आमच्या घरची किराणाची उधारी बरीच वाढली होती. दुकानदाराने वडिलांना वही दाखवली. तुमच्याकडे एवढे पैसे बाकी आहेत असं त्यांनी सांगितलं.
0: दुकानदारानं त्यांना विचारलं, मागचे पैसे कधी देणार?
2: मग काय म्हणाले वडील?
1: वडील म्हणाले, माहीत नाही.
0: दुकानदार म्हणाला, मग ही उधारी सुद्धा नाही असं समजा.
1: मग? माझे वडील हसले आणि म्हणाले, पैसे नाहीत असं मी म्हणेन, पण उधारी नाही असं कसं खोटं बरं बोलू.
0: किती साधी गोष्ट ना,
3: आणि किती मोठा विचार.
2: हो ना. पण काकू, त्यावेळी गांधीजींचा विचार मनात होता का तुमच्या वडिलांच्या?
1: नाही, माहित नाही, कदाचित नसेलही.
2: मग गांधी कुठे आले?
0: पण सहज जे बोललं गेलं
1: त्यातच गांधीजींचा विचार येतो ना. गांधीजींचे विचार पुस्तकातून आपल्या घरात येतातच असं नाही, कधी कधी ते आई वडिलांच्या वागण्यातून आपल्यापर्यंत पोहोचतात.
2: बरोबर.
0: खरं सांगायचं तर संस्कारांमधून गांधीजींचे विचार आपल्यापर्यंत येतात हे छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला अनुभवायला मिळतं. आता सांगतेच तुम्हाला, गांधीजींच्या चरख्याबद्दल आपण शाळेत ऐकलंय. चरखा म्हणजे केवळ सूत कातणं नाही, तर स्वावलंबनाचा एक विचार आहे. आज जरी आपण चरखा चालवून सूत कताई करत नसलो, तरी एक प्रश्न मात्र नक्कीच आहे, स्वतः मी काय करू शकतो.
2: बरोबर.
0: आपण बघतो प्रत्येकाच्याच घरात आई सकाळी उठून घरासमोरचा आणि घरातला सगळा परिसर स्वच्छ करत असते, दारासमोर झाडून सडा घालते, आणि सुबक अशी रांगोळी काढून अंगण सजवते. किती प्रसन्न वाटतं आपल्याला, आणि बाहेरून येणाऱ्याला सुद्धा. प्रसन्न मनानं घरात प्रवेश करताना प्रत्येक जण आनंदी होतो. मुख्य म्हणजे हीच स्वच्छतेची सवय मुलांना लागते, आणि मुलं आवर्जून घर स्वच्छ ठेवतात. ती सवय बाहेर गेल्यावर आपण लावून घेतलेली असेल तर परिसर अर्थात आजूबाजूचा सर्व भाग स्वच्छ ठेवण्यात आपला हातभार लागेलच. स्वावलंबनाच्या, स्वच्छतेच्या सवयी लावून घेणं यात सुद्धा आहेतच ना गांधींचे विचार.
4: म्हणजे गांधीजींचं नाव न घेता गांधीजींचा विचार जगता येतो.
5: अगदी.
6: आणि कधी कधी आपण ते जगतोय हे आपल्यालाही कळत नाही.
2: बरोबर आहे, पण हे जरा जास्तच तात्विक होतंय असं नाही वाटत?
6: तुला फक्त चहा आणि पोहे यावर चर्चा करायला दिली तर चालेल, नाही का?
2: त्यात गांधीजींचा विचार असेल तर चालेल की.
6: आणते आणते आणते चहा.
4: आता बरं वाटलं असेल अमोलला.
0: हो.
4: मीना ताई.
6: काय गसई?
4: तुम्ही म्हणालात ना, कधी कधी आपल्याला कळतही नाही की आपण एखादा विचार जगतोय. तुमच्याकडे असं काही उदाहरण आहे का?
6: आहे की. एकदा ना आमच्या सोसायटीत ना दोन कुटुंबांमध्ये ना जोरदार भांडण झालं.
2: अरे बापरे.
6: हा, कारण अगदी किरकोळ होत, पण त्या किरकोळ कारणावरून एकमेकांवर आरोप, आरडाओरडा, आणि शेवटी एका मुलीने काहीतरी चूक केली म्हणून सगळे तिच्यावर तुटून पडले.
2: पण आजकाल तर हे नेहमीच आहे.
6: हो, पण त्या दिवशी मला तिचा चेहरा आठवतोय अजूनही. सगळे बोलत होते आणि ती फक्त खाली मान घालून उभी होती. मी तिला जवळ घेतलं आणि म्हणाले, चूक झाली आहे पण तू चूक नाहीस.
4: बस
6: बस. पण तिच्या डोळ्यात पाणी आलं. नंतर ती म्हणाली, ताई, आज पहिल्यांदा कुणीतरी मला ओरडण्याऐवजी समजून घेतलं.

0: कधी कधी एखाद्याला न दुखावणं म्हणजे अहिंसा नाही,
1: तर दुखावण्याची संधी असूनही शब्द आवरणं म्हणजे अहिंसा.

0: पण हे तर फार अवघड आहे बुवा.
1: अवघड आहे म्हणूनच तर त्याची किंमत आहे.
2: मला एक गोष्ट सांगा, गांधीजींच्या काळात लोक खरंच इतके संयमी होते का?
1: अग असं नाही, माणसं तेव्हाही माणसंच होती. राग, मत्सर, भांडण, अहंकार सगळं होतं. गांधीजींनी माणसांना देव बनवलं नाही, त्यांनी माणसाला स्वतःवर काम करायला शिकवलं.
0: स्वतःवर काम करायला शिकवलं. काकू हे बोललात आणि मला माझ्या आजोबांची एक गोष्ट आठवली.
2: अरे वा, आता तुझी आठवण.
0: मग सई, माझ्याकडे पण आठवणी आहेत ग.
2: बर.
0: तर ती आठवण अशी ना, माझे आजोबा एकदम कडक होते. फार कडक. पण एक गोष्ट ना विलक्षण होती. एकदा गावातल्या दुकानातून त्यांना चुकून जास्त पैसे परत मिळाले. ते घरी आले, मग पैसे मोजले आणि त्यांना असं लक्षात आलं ना की अरे याच्यामध्ये काही रुपये हे जास्त आलेत.
2: अच्छा.
0: मी त्यांना म्हंटल, आजोबा आता कशाला जात आहे, ठेवा ना आपल्याकडे, दुकानदाराला कुठून कळणार आहे. पण आजोबा एकदम कडक. त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणाले, त्याला कळलं नाही तरी मला तर कळतंय ना.
2: अगदी बरोबर.
0: मला तेव्हा ते एका वाक्याचा अर्थ नाही कळाला की त्याला कळलं नाही पण मला कळतंय ना. पण आज मला त्याचा अर्थ नक्की समजला.
3: खर तर गांधींच्या विचारांची सुरुवात इथूनच होते.
2: इतरांना आपण फसवलं नाही यापेक्षा आपण स्वतःच्या नजरेत फसलो नाही हे महत्वाचं.
4: भाजी लेलो, बटाटे लेलो, कांदा लेलो, बटाटे लेलो, टमाटे लेलो, गोबी लेलो, भाजी लो भाजी.
1: अरे भाजीवाला आला वाटत.
2: शांता काकू, तुमच्याकडे अजून कालची भाजी आहे ना?
1: आहे थोडी.
2: काकू, तुम्ही अन्न अजिबात वाया जाऊ देत नाही ना?
1: नाही ग, हवं तेवढंच करते मी.
0: म्हणजे हेही गांधीजींशी जोडणार आहात
1: का? नाही, माझ्या आईकडून शिकले मी हे. एकदा घरात फक्त दोन भाकऱ्या होत्या.
0: बर.
1: आम्ही चार माणसं. तेवढ्यात शेजारचा एक मुलगा आला, तो खरंच भुकेला होता. आईनं एक भाकरी त्याला देऊन टाकली.
0: मग तुम्ही?
1: मी लहान होते तेव्हा, मला इतका राग आला ना, मी विचारलं त्याला देऊन टाकलीस भाकरी, आपण काय खायचं आता? आई म्हणाली अर्धी अर्धी खाऊ, पण त्यालाही उपाशी नको ना ठेवायला. त्या दिवशी आमच्या घरातल्या भाकरी दोनच होत्या,
2: पण आईनं मला वाटायला शिकवलं.
1: आज विचार करते मी, गांधीजींच्या पुस्तकातलं अंत्योदय मला कदाचित तेव्हाच समजलं होतं. नाव नसेल माहिती कदाचित.
3: ज्याच्याकडे सर्वात कमी आहे त्याचा विचार आधी करणं.
2: हीच तर खरी माणूस की.
0: पण आजच्या जगात हे सगळं किती टिकणार? स्पर्धा आहे, प्रत्येकाला पुढे जायचं आहे.
3: पुढे जाण्यात चुकीचं काय आहे?
0: काही नाही.
3: मग प्रश्न एवढाच, पुढे जाताना आपण कोणाला मागे तुडवतोय का?
2: हा प्रश्न मोठा आहे आणि रोजच्या आयुष्यातला आहे.
0: बरोबर.
2: बसची रांग असते, आपण पुढे घुसतो. कारण आपल्याला 2 मिनिटं वाचवायची असतात. सिग्नल असतो, लाल दिवा असतो, तरी आपण म्हणतो कोणी पाहत नाही ना.
0: बरोबर.
2: कचरा असतो, आपण म्हणतो माझा नाही. रस्त्यावर एखादा माणूस पडलेला असतो, आपण म्हणतो करेल कुणीतरी मदत.
1: आणि मग 2 ऑक्टोबरला मात्र गांधीजींना आठवतो.
0: काकू, तुम्ही आता माझीच धुलाई करताय.
1: अरे स्वतःची पण करतीये ना.
2: मला वाटतं गांधीजींचं खरं आव्हान हेच आहे, त्यांनी आपल्याला विचारायला लावलं, जग बदलण्यापूर्वी मी स्वतःला बदलू शकतो का?
3: आणि म्हणूनच गांधीजी फक्त इतिहासात नाहीत.
2: ते घरात आहेत,
0: बाजारात आहेत,
1: गावात आहेत,
2: शहरात आहेत.
3: कुणी प्रामाणिकपणे आपलं काम करतो तिथं आहेत गांधीजी.
2: कुणी राग घेऊन नातं वाचवतं तिथे गांधीजी आहेत.
1: कुणी आपल्या ताटातला घास दुसऱ्याला देतो तिथे आहेत गांधीजी.
0: आणि कुणी जास्त पैसे मिळाले तरी परत करतो तिथेही गांधीजी आहेत.
2: म्हणजे सामान्य माणसातही गांधी असू शकतो.
1: नक्कीच.

0: पण मग एक प्रश्न उरतो,
1: काय
0: आपल्यातला तो गांधी आपण किती वेळा जागा करतो?
2: कदाचित रोज नाही,
3: पण एखाद्या क्षणी तरी, जेव्हा खोटं बोलण्याची संधी असते आणि आपण सत्य निवडतो,
0: जेव्हा रागाच्या भारात शब्द बाहेर पडणार असतात आणि आपण थांबतो.

0: जेव्हा आपल्याकडे कमी असतं तरी थोडं कुणाला तरी देतो,
1: जेव्हा कोणी पाहत नसतानाही आपण योग्य तेच करतो,
2: तेव्हा कदाचित गांधी जयंती आपण साजरी करत नसतो
0: तर गांधींचा विचार जगत असतो.
1: गांधीजींना शोधायला मोठ्या स्मारकांमध्ये जाऊ नका,
0: ते आपल्या आसपासच आहेत,
3: कदाचित आपल्या घरात,
0: कदाचित आपल्या शेजारी
2: आणि कदाचित आपल्यातच कुठेतरी.

0: गांधी हे केवळ एका महात्म्याचं नाव नाही, तो आपल्या रोजच्या वागण्यातून प्रकटणारा एक विचार आहे.
1: जिथे सत्य आहे,
2: जिथे माणुसकी आहे,
0: जिथे अहिंसा आहे,
3: जिथे स्वावलंबन आहे
4: आणि जिथे दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव आहे,
0: तिथे तिथे
5: आजही गांधी आहेत.

श्रोते हो, तुमच्याही जीवनात तुम्हाला कधीतरी गांधीजी भेटले असतील, भावले असतील, समजले असतील, उमगले असतील. गांधीजी हे फक्त करन्सी नाहीत तर लिगसी आहेत. गांधीजी म्हणजे सत्य, गांधीजी म्हणजे अहिंसा, गांधीजी म्हणजे स्वावलंबन, गांधीजी म्हणजे स्वच्छता, गांधीजी म्हणजे प्रामाणिकपणा, गांधीजी म्हणजे साधेपणा. जीवनाच्या कुठल्याही सत्याला धरून असणाऱ्या विषयाला स्पर्श केला की तुम्हाला गांधीजी भेटणार आहेतच, कारण ते तुमच्या आमच्या सर्वांच्यात आहेत. गरज आहे ती फक्त त्यांना शोधण्याची, जाणण्याची.

0: निर्मिती होती.
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. आपण ऐकताय आमच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम आणि या पहिल्या प्रसारण सभेत मी आपल्यासोबत आहे दीप्ती मुसळे. श्रोते हो, सकाळचे 9 वाजत आहेत. आता आनंद घेऊया हिंदी चित्रपट संगीताचा लख लख चंदेरी या कार्यक्रमामध्ये. तर कार्यक्रमाची सुरुवात करूया कयामत से कयामत तक या चित्रपटातल्या मजरूह सुलतानपुरी यांच्या गीतानं. आनंद मिलिंद यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गात आहेत अलका याज्ञिक आणि उदित नारायण.

गांधी जयंती निमित्त समन्वित रूपक सामान्यांच्या जीवनातील गांधी आपण ऐकलत. सहभाग होता नयन पवार, अनुप्रिता भाले, वैजयंती नांदगावकर, अनिल नरवडे आणि निकिता फपाळ यांचा. निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले. लेखन आणि सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची

कार्यक्रमात आता ऐकूया सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत. अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे बॉर्डर या चित्रपटातलं.

0: पर्दा ही मेला है।
1: अरे कुछ आता है कि नहीं?
2: सच है भैया, सुपर निर्मा से मिले सुपर सफेदी।
3: बाल दोस्तांनो, तुमच्या आवडत्या बाल जगत या कार्यक्रमात रविवारी 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 ऐकूया जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पोंक्षे आंबवच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम।
4: आम्ही आमच्या आजी आजोबांचा आदर करू, त्यांच्याशी प्रेमाने बोलू, त्यांना वेळ देऊ, त्यांच्या अनुभवातून शिकू व त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू आणण्याचा प्रयत्न करू।
3: तेव्हा अवश्य ऐका तुमचा आवडता कार्यक्रम बाल जगत।
4: आवडती भारी मला माझे आजोबा।
3: रविवारी 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून सादर करते विवेक वानखडे।

किशन कन्हैया या चित्रपटातलं इंदिवर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायलं होतं आशा भोसले, मोहम्मद अजीज आणि सहकाऱ्यांनी. श्रोते हो, लख लख चंदेरी या कार्यक्रमातलं पुढचं गीत आता ऐकूया कविता कृष्णमूर्ती आणि बाबुल सुप्रियो यांच्या आवाजातलं. समीर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं आहे नदीम श्रवण यांनी आणि चित्रपट आहे अग्निसाक्षी.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: श्रोते हो, लख लख चंदेरी या कार्यक्रमामध्ये शेवटी ऐकूया लता मंगेशकर आणि कुमार सानू यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतबद्ध केलंय जतीन ललित यांनी.

0: जब प्यार किसी से होता है, या चित्रपटातल्या या गीतासोबतच, श्रोते हो लख लख चंदेरी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतरची उद्घोषणा या जाहिरात विश्रामानंतर.
1: अरे क्या कुछ दिखाई नहीं दे रहा?
2: क्या है ये?
3: अरे पिक्चर क्लियर नहीं है.
4: अरे पर्दा ही मेला है.
1: अरे कुछ आता है कि नहीं?
5: सच है भैया,

मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य. या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं जीवनकार्य याच्याविषयी प्राध्यापक डॉक्टर बाबू अप्पा सोनार यांचं भाषण, निर्मिती सहाय्य पूर्णिमा साठे यांचं आणि सादरकर्ते विवेक वानखडे.

नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पूर्णिमासाठी आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची जयंती.

0: श्रोते हो, महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांचं जीवनकार्य याविषयी भाषण ऐकूया. राजापूर येथील आबासाहेब मराठे आर्ट्स अँड न्यू कॉमर्स सायन्स कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर बाबू अप्पा सोनार यांच्याकडून.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महान व्यक्तिमत्व, सत्य आणि अहिंसेचे पुजारी, ज्यांनी आपल्या साधेपणातून महानतेचा संदेश दिला आणि संपूर्ण जगाला शांततेचा मार्ग दाखविला, असे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जीवनप्रवासाचा परिचय करून घेऊया. महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्यांच्या वडिलांचं नाव करमचंद गांधी आणि आईचं नाव पुतळाबाई होतं. आईच्या धार्मिक आणि संस्कारी वातावरणाचा गांधीजींच्या व्यक्तिमत्वावर मोठा प्रभाव पडला. गांधीजींचं बालपण साधं होतं. ते स्वभावानं लाजाळू होते. त्यांच्यामध्ये सत्य बोलण्याची आणि चूक झाली तर ती स्वीकारण्याची वृत्ती लहानपणापासूनच होती. पुढे त्यांच्या संपूर्ण जीवनाचा पाया सत्य, प्रामाणिकपणा आणि आत्मशिस्त यावर उभा राहिला. गांधीजींचं शिक्षण राजकोट इथं झालं. कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले. तिथं त्यांनी कायद्याचा अभ्यास केला आणि भारतात परतल्यानंतर वकिली करण्यास सुरुवात केली. गांधीजींनी अन्याय सहन करण्याऐवजी त्याविरुद्ध शांततामय मार्गानं लढण्याचा निर्णय घेतला. त्यांनी भारतीयांच्या हक्कासाठी संघर्ष केला. याच काळात त्यांच्या विचारांना नवी दिशा मिळाली आणि सत्याग्रह या शक्तिशाली मार्गाचा विकास झाला. सत्याग्रह म्हणजे केवळ आंदोलन नाही तर सत्यासाठी आग्रह धरणं, अन्यायाला विरोध करणं आणि त्यासाठी हिंसेचा मार्ग न स्वीकारणं हा त्यांचा मूलभूत विचार होता. दक्षिण आफ्रिकेतील संघर्षानंतर गांधीजी 1915 भारतात परतले. भारतात परतल्यानंतर त्यांनी देशाचा प्रवास केला. सामान्य माणसाचं जीवन त्यांनी जवळून पाहिलं. शेतकरी, कामगार, गरीब आणि वंचित लोकांच्या अडचणी समजून घेतल्या. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात गांधीजींचे नेतृत्व हळूहळू पुढं आलं. चंपारण्य सत्याग्रह, खेडा सत्याग्रह आणि अहमदाबाद मिल कामगारांचा संघर्ष या आंदोलनातून गांधीजींच्या नेतृत्वाची ताकद दिसून आली. त्यांनी सामान्य माणसाला स्वातंत्र्याच्या चळवळी

शी जोडण्याचं काम केलं. गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू झालं. परकीय वस्तूंचा बहिष्कार, स्वदेशीचा स्वीकार आणि ब्रिटिश सत्तेला शांततामय मार्गानं विरोध असा या आंदोलनाचा मुख्य उद्देश होता. गांधीजींनी लोकांना सांगितलं की स्वातंत्र्य केवळ राजकीय सत्ता मिळवण्याचं नाव नाही, खरं स्वराज्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीनं स्वतःच्या जीवनात स्वावलंबन, शिस्त, जबाबदारी आणि नैतिकता स्वीकारणं होय. त्यांच्या विचारांमध्ये स्वदेशीला विशेष महत्त्व होतं. त्यांनी चरख्याला आत्मनिर्भरतेचं प्रतीक बनवलं. स्वतः सूत कातणं, खादी वापरणं आणि भारतीय वस्तूंचा स्वीकार करणं यामधून त्यांनी स्वावलंबनाचा संदेश दिला. यामुळं भारतीय स्वातंत्र्य लढ्याला व्यापक रूप मिळालं. 12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी साबरमती आश्रमातून दांडी यात्रेला सुरुवात केली. मिठाच्या कायद्याविरोधात त्यांनी केलेली ही यात्रा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरली. गांधीजींच्या सोबत अनेक कार्यकर्ते होते. गांधीजींच्या आंदोलनाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये सामान्य माणसाला सहभागी होण्याची संधी होती. स्त्रिया, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि विविध समाज घटक स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. 1942 भारत छोडो आंदोलन सुरू झाले. ब्रिटिशांनी भारतातून निघून जावं अशी स्पष्ट मागणी या आंदोलनातून करण्यात आली. गांधीजींनी आयुष्यभर अहिंसेचा मार्ग स्वीकारला. त्यांच्या मते हिंसेतून मिळालेले यश कायमस्वरूपी शांतता निर्माण करू शकत नाही. म्हणूनच त्यांनी संघर्ष केला पण द्वेष केला नाही, विरोध केला. गांधीजींच्या विचारांचा केंद्रबिंदू होता सत्य. ते म्हणत की सत्याचा शोध प्रत्येकाने स्वतःच्या जीवनात घ्यायला हवा. सत्य म्हणजे केवळ खरे बोलणे नाही, तर विचार, शब्द आणि कृती यांच्यात प्रामाणिकपणा असणं होय. त्यांच्या जीवनातील आणखीन एक महत्त्वाचा विचार म्हणजे सर्वधर्मसमभाव. प्रत्येक धर्माचा आदर केला पाहिजे आणि समाजात प्रेम, बंधुभाव, एकता निर्माण झाली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. महात्मा गांधीजींचे जीवन म्हणजे साधी राहणी, उच्च विचार आणि अखंड कर्मनिष्ठा यांचा जिवंत आदर्श होय. त्यांच्या मते स्वच्छता ही केवळ शरीराची किंवा परिसराची नसून मन, विचार आणि आचरणाची असली पाहिजे. म्हणूनच त्यांनी स्वच्छतेला स्वराज्याइतकंच महत्त्व दिलं. स्वतः हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छ करणं, स्वच्छतेचं महत्त्व जगाला पटवून देणं ही त्यांच्या कृतीतून व्यक्त झालेली विचारधारा होती. गांधीजींची राहणी अत्यंत साधी होती. खादीचे वस्त्र, मितहार, काटकसरी जीवन आणि गरजेपुरत्याच वस्तूंचा वापर यातून त्यांनी साधं जीवन, उच्च विचार हा संदेश दिला. त्यांच्या मते माणसाची श्रीमंती वस्तूंच्या विपुलतेत नसून विचारांच्या समृद्धीत असते. त्यांच्या जीवनातील आणखीन एक महत्त्वाचा गुण म्हणजे कामातील सातत्य. सत्य, अहिंसा, स्वावलंबन, स्वदेशी आणि सामाजिक समता या मूल्यासाठी त्यांनी आयुष्यभर अथक प्रयत्न केले. अडथळे आले, विरोध झाला, तरी त्यांनी आपल्या ध्येयाचा मार्ग सोडला नाही. म्हणून गांधीजींचं तत्त्वज्ञान आजही प्रेरणादायी आहे. स्वच्छता कृतीत असावी, साधेपणा जीवनात असावा, उच्च विचार मनात असावेत आणि ध्येयासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न असावेत. गांधीजी म्हणायचे, जीवनात स्वच्छता महत्त्वाची आहे. त्यांच्यासाठी स्वच्छता हा फक्त झाडू मारणे नव्हता, तर तो एक विचार होता, एक संस्कार होता. त्यांचा असा विश्वास होता की बाहेरची स्वच्छता आली की मनाची आणि विचारांची स्वच्छताही आपोआप येते. गांधीजी आश्रमात स्वतः स्वच्छता करायचे. दक्षिण आफ्रिकेत असो वा सेवाग्राम आश्रमात कोणतेही काम हलके नाही ही शिकवण त्यांनी कृतीतून दिली. मैला झाकला की रोगराई थांबते हे त्यांनी गावकऱ्यांना शिकविले. गांधीजींचे स्वप्न होते उघड्यावर शौचमुक्त भारत, प्रत्येक हातात झाडू, कचऱ्यापासून संपत्ती, वेस्ट टू वेल्थ. थोडक्यात गांधीजींसाठी स्वच्छता म्हणजे देहाची स्वच्छता, घराची स्वच्छता, गावाची स्वच्छता आणि मनाची स्वच्छता. महात्मा गांधीजींनी खेड्याकडे चला असा संदेश दिला. हा फक्त एक नारा नाही, तर गांधीजींच्या

0: संपूर्ण आयुष्याचे सार आहे. गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून 1915 भारतात आले. त्यांनी वर्षभर संपूर्ण भारत फिरून पाहिला. तेव्हा त्यांना खेड्यामधून फिरताना असं लक्षात आलं, 7 लाख खेडी भारतात आहेत जिथं अंधार, गरिबी, उपासमार आहे. त्यामुळे ते म्हणाले, खरा भारत शहरात नाही, खेड्यात राहतो. जर भारताला वाचवायचे असेल तर खेड्याकडे चला. 1920 असहकार आंदोलनाच्या वेळी त्यांनी तरुणांना सांगितले, खेड्यात जाऊन सेवा करा. प्रत्येक गाव स्वावलंबी असावे. गावाचा कारभार गावानेच करावा. गावातच ग्रामपंचायत, न्याय, शिक्षण असावे. स्वावलंबनाचा विषय सांगताना ते असं म्हणत, स्वतःच्या पायावर उभे राहा. गावात जे पिकते तेच वापरा. गावातले धान्य, चरक्यावरचे कापड, मूलोद्योगी शिक्षण, जसे हाताने काम करायला शिका. त्यामुळे गावाचा पैसा गावातच राहील. श्रम प्रतिष्ठेबद्दल त्यांचे मत असं होतं की कुणाचेच काम कमी दर्जाचे नाही, सर्व कामे समान आहेत. म्हणून गांधीजींनी स्वतः स्वच्छता केली. गांधीजींचं जीवन केवळ राजकीय संघर्षापुरतं मर्यादित नव्हतं, तर स्वच्छता, ग्रामविकास, शिक्षण, स्त्रियांचा सन्मान, स्वावलंबन, साधं जीवन आणि सामाजिक एकता यांनाही त्यांनी महत्त्व दिलं. त्यांचं स्वतःचं जीवन अत्यंत साधेपणाचं होतं. साधे कपडे, साधे भोजन, साधी राहणी आणि उच्च विचार हे त्यांच्या जीवनाचं वैशिष्ट्य होतं. त्यांनी जे सांगितलं ते स्वतःच्या जीवनात आचरणात आणण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच त्यांच्या विचारांना नैतिक बळ प्राप्त झालं. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं. मात्र त्या काळात देशाच्या फाळणीमुळं अनेक ठिकाणी दुःखाचं वातावरण होतं. अशा वेळी गांधीजींनी लोकांमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी माणसामाणसातील द्वेष कमी करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला. 30 जानेवारी 1948 झालेल्या त्यांच्या निधनानं भारतानं एक महान नेता गमावला. गांधीजींचे विचार आणि कार्य आजही जगभर प्रेरणा देतात. महात्मा गांधीजींचं जीवन आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतं. परिस्थिती कितीही कठीण असली तरी सत्याचा मार्ग सोडू नये. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात जग पुढे जात आहे. माणसाच्या हातात मोठी शक्ती आली आहे. अशा काळात गांधीजींचं सत्य, अहिंसा, प्रेम, सहिष्णुता आणि मानवतेचे विचार अधिकच महत्त्वाचे वाटतात. गांधीजींनी आपल्याला स्वातंत्र्याचा अर्थ सांगितला, पण त्याचबरोबर जबाबदार नागरिक होण्याचाही मार्ग दाखवला. स्वच्छ भारत, व्यसनमुक्त समाज, स्त्री पुरुष समानता, सामाजिक सलोखा आणि स्वावलंबन यासाठी काम करणं हीच त्यांच्या विचारांना खरी आदरांजली ठरते. गांधीजींच्या जीवनाकडं पाहिलं की एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते. महान होण्यासाठी मोठ्या पदाची गरज नसते, मोठ्या विचारांची आणि त्या विचारानुसार जगण्याची गरज असते. पोरबंदरच्या एका साध्या घरातून सुरू झालेला मोहनदास गांधीजींचा जीवनप्रवास पुढे संपूर्ण जगाला प्रभावित करणाऱ्या महात्म्याच्या रूपात झाला. त्यांच्या जीवनाचा संदेश आपण एका वाक्यात सांगू शकतो, सत्याचा मार्ग स्वीकारा आणि माणुसकीला आपल्या जीवनाचा आधार बनवा. अशा या सत्य, अहिंसा आणि मानवतेचे पुजारी महात्मा गांधीजी यांना विनम्र अभिवादन. धन्यवाद.
1: श्रोते हो, महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांचं जीवनकार्य याविषयी भाषण आपण ऐकलत. राजापूर येथील आबासाहेब मराठे आर्ट्स अँड न्यू कॉमर्स सायन्स कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर बाबू अप्पा सोनार यांच्याकडून.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा इंद्रधनुष्य हा कार्यक्रम संपला. मी रेडिओ सखी पौर्णिमासाठी आपला या कार्यक्रमातून निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते होते विवेक वानखडे.

इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकलं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं जीवनकार्य, याविषयी प्राध्यापक डॉक्टर बाबू अप्पा सोनार यांचं भाषण. निर्मिती सहाय्य होतं पौर्णिमा साठे यांचं आणि सादरकर्ते होते विवेक.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

मृतेहो 17 सप्टेंबर 2026 ते 2 ऑक्टोबर 2026 या दरम्यान भारत सरकारतर्फे स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात येत आहे, तेव्हा आपण या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपला परिसर, सार्वजनिक ठिकाणं जसं की बगीचा, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, बीच, हॉस्पिटल, शाळा, कॉलेजेस या ठिकाणी सुद्धा आपापल्या परीनं स्वच्छता करून स्वच्छ भारत पर्यायानं स्वच्छ विकसित देश निर्माण करण्याचा संकल्प करूया. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर.

0: ए चल राहू दे, मी निघतो आता.
1: अहो थांबा ना जरा, ही बघा, ही दुधाची पिशवी कापली ना की 2 मिनिटात अगदी मस्त ताज्या दुधाचा चहा करून देते तुम्हाला. कात्री मिळाली.
0: अगं थांब थांब थांब थांब थांब, अशी नको कापू ती पिशवी.
1: अरे वा, आता तुम्ही शिकवा मला पिशवी कशी कापायची. अहो रोज कापते मी.
0: हो ना, मग सांग बघू मला कशी कापतेस ती.
1: त्यात काय, अशी पिशवी धरायची आणि असं हे तिरकं टोक उडवायचं.
0: बर, आणि ते उडवलेलं टोक म्हणजे तो तुकडा, तो कुठे टाकतेस तू?
1: कुठे म्हणजे काय, केरात.
0: तुला माहितीये ना अगं, प्लॅस्टिकच्या या तुकड्याचं विघटन होणार नाही. असं प्लॅस्टिक केरात टाकून आपण किती प्रदूषण वाढवायचं.
1: हा बरोबर आहे तुम्ही म्हणता ते, पण मग या पिशव्यांचं करायचं काय, कारण तेलाची, मिठाची, पिठाची, अहो अशा कितीतरी प्लॅस्टिकच्या पिशव्या अशाच कापतो आम्ही.
0: आता मी तुला दाखवतो. हे बघ, ही कात्री घ्यायची आणि पिशवीला एका बाजूला अशी आतमध्ये थोडीशी खुपसायची आणि त्यानंतर संपूर्ण पिशवी हळूहळू करून कापायची. म्हणजे काय होईल, तुकडा मुळी शिल्लक राहणारच नाही.
1: बरोबर.
0: आणि मग ही अखंड पिशवी धुवून परत वापरता येईल आपल्याला, किंवा रिसायकलिंगसाठी आपल्याला पुन्हा देता येईल.
1: अगदी खरंच. हा मी माझ्या सगळ्याच मैत्रिणींना सांगू इच्छिते की प्लॅस्टिकची पिशवी अशी कापा की ती अखंड राहील आणि कापलेला तुकडा वेगळा उरणारच नाही.
0: येस, ये होई ना बात.
2: बालदोस्तांनो, तुमच्या आवडत्या बालजगत या कार्यक्रमात रविवारी 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता ऐकूया जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पोंगशे आंबवच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम.
3: आम्ही आमच्या आजी आजोबांचा आदर करू, त्यांच्याशी प्रेमाने बोलू, त्यांना वेळ देऊ, त्यांच्या अनुभवातून शिकू व त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू आणण्याचा प्रयत्न करू.
2: तेव्हा अवश्य ऐका तुमचा आवडता कार्यक्रम बालजगत.
3: आवडती भारी मला माझे आजोबा.
2: रविवारी 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सादर करते विवेक वानखडे.
4: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, सकाळचे

10 वाजले आहेत. आता प्रसारित करतोय मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमाची सुरुवात करूया सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेल्या शांताराम नांदगावकर यांच्या गीतानं. अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे धूमधडाका या चित्रपटातलं.

अशोक सराफ, शोभा जोशी, निशिगंधा वाड आणि सुरेश वाडकर.

कार्यक्रमातलं पुढचं गीत आता ऐकूया. एकापेक्षा एक या चित्रपटातलं शांताराम नांदगावकर यांचं, अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं. हे गीत गात आहेत

0: दिवे ओवाळ दिवे हे प्रेमाचं नाटक चांगलं ओळखू नये मी. माझ्यावर तुझं मुळीच प्रेम नाहीये.
1: अगं तुझ्यावरच्या माझ्या प्रेमात शक्ती तर आहेच पण भक्ती सुद्धा आहे.

0: चहा चटणीची.
1: काय झालं?
2: लग्न आधीच्या माझ्या वाढदिवसाला मला सिनेमाला घेऊन गेला होतास.
1: गेलो होतो.
2: सुंदर साडी आणून दिली होतीस.
1: दिली होती.
2: बागेत फिरायला घेऊन गेला होतास.
1: गेलो होतो.
2: हॉटेलात जेवायला नेलं होतं.
1: नेलं होतं.
2: मग आता काय झालं?
1: काय झालं
2: मलाच विचारतोस?
1: अगा डोंट वरी, आज मी तुला माझ्या हाताने जेवायला करून घालीन. नो टेन्शन. अटेन्शन अबाउट टर्न टू किचन.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
3: बोला.
2: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
3: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
2: पण हे होईल कसं?
3: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
2: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
3: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
2: बस
3: बस
2: समजलं.
3: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत होतं गम्मत जम्मत या चित्रपटातलं. श्रोते हो, कार्यक्रमातलं पुढचं गीत आता ऐकूया, नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातलं. अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गातात अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर, विनय मांडके, अनुपमा देशपांडे आणि उत्तरा केळकर यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत. अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे धमाल बाबल्या गणप्याची या चित्रपटातलं.

धमाल बाबल्या गणप्याची या चित्रपटातल्या या गीतासोबतच श्रोतेहो मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून इन्फिगो दृष्टी जपणारी माणसं.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 10:30 वाजले आहेत. आता प्रसारित करतोय NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

नमस्कार नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये मी दीप्ती मुसळे आपलं मनापासनं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण खूप छान छान गाणी ऐकणार आहोत. तर कार्यक्रमाची सुरुवात करूया काय पोछे या चित्रपटातल्या स्वानंद किरकिरे यांच्या गीतानं. अमित त्रिवेदी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गातायत श्रुती पाठक आणि दिव्या कुमार यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूया जिगर सरैया आणि प्रिया सरैया यांनी गायलेलं जयदीप साहनी यांचं गीत. सचिन जिगर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे शुद्ध देसी रोमांस या चित्रपटातलं.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

असं पण ऐकलं. चित्रपट होता राजनीती. श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातलं पुढचं गीत आता ऐकूया. स्वानंद किरकिरे आणि अमिताभ भट्टाचार्य यांच्या स्वरातलं, अमित त्रिवेदी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे अमिताभ भट्टाचार्य यांचं, आणि चित्रपट आहे लुटेरा.

श्रोते हो, कार्यक्रमातलं पुढचं गीत आता ऐकूया. क्वीन ह्या चित्रपटातलं अमित त्रिवेदी यांनी संगीतबद्ध केलेलं अन्विता दत्त यांचं हे गीत आहे. आणि हे गीत गात आहेत लप झुंझुआ, सोनू कक्कड आणि नेहा कक्कड.

ह्या धमाकेदार गाण्यानंतर आता पुढचं गाणं ऐकूया. अरिजित सिंग आणि चिन्मयी श्रीपदा यांनी गायलेलं, अमिताभ भट्टाचार्य यांचं, शंकर एहसान लॉय यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे टू स्टेट्स या चित्रपटातलं.

श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 9405573485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ऍड्रेस आहे progsection.airrtn@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।

सलीम मर्चंट आणि सुनिधी चौहान यांनी गायलेलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. सलीम सुलेमान यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं बँड बाजा बारात या चित्रपटातलं. श्रोते हो, कार्यक्रमातलं पुढचं गीत आता ऐकूया गुलजार यांचं. ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे जब तक है जान या चित्रपटातलं आणि गात आहेत श्रेया घोषाल आणि मोहित चौहान.

0: कार्यक्रमात आता ऐकूया ये जवानी है दिवानी या चित्रपटातलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत. प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गात आहेत विशाल दादलानी आणि रेखा भारद्वाज.
1: साहेबान कदरदान मेहरबान दिल थाम के बैठिए क्योंकि अब आपके सामने तशरीफ ला रही है आगरा की अजीम फनकारा मलिका हुस्न नूर नजर मोहतरमा.

श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवतीभवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती हा कार्यक्रम 1143 किलोहर्ट्झ या आकाशवाणी रत्नागिरी।

वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा या चित्रपटातलं रजत अरोरा यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. प्रीतम यांचं संगीत असलेलं हे गीत होतं, गीत गायलं होतं जावेद बशीर यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया सोना मोहापात्रा यांनी गायलेलं मुन्ना धीमन यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे राम संपत यांनी.

फुकरे या चित्रपटातल्या या गीतासोबतच श्रोते हो गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. या कार्यक्रमामधनं मी दीप्ती आपली रजा घेते. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 12 वाजल्यापासून सर्व कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला आपण ऐकणार आहात कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करतेय. मैत्रिणींनो, दरवर्षी 2 ऑक्टोबरला महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त स्वच्छता दिवस म्हणून स्वच्छतेचा संदेश अधिक व्यापकपणे दिला जातो. घर, रस्ता, शाळा, कार्यालय किंवा

सार्वजनिक ठिकाणं, स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. म्हणून कचरा कचरा पेटीत टाकणं, ओला सुका कचरा वेगळा करणं, प्लास्टिकचा अनावश्यक वापर टाळणं, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता न करणं या छोट्या छोट्या कृतींमधूनच स्वच्छ आणि निरोगी समाजाची निर्मिती होते. चला तर मग महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं केवळ एक दिवस स्वच्छता मोहीम न राबवता स्वच्छतेला आपल्या रोजच्या जीवनशैलीचा भाग बनवण्याचा संकल्प करूया.

0: मैत्रिणींनो, आता ऐकूया महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम सत्य आणि अहिंसा युवकांच्या नजरेतून. याविषयी स्मिता नामदे हिनं युवकांशी साधलेला संवाद.
1: श्रोते हो, विशेष कार्यक्रमात ऐकूया सत्य आणि अहिंसा युवकांच्या नजरेतून याविषयी युवक युवतींशी साधलेला संवाद. सहभाग विशाल थोटे, सिद्धी राऊत, कार्तिकी कराड आणि सुप्रिया खंदार यांचा.

0: मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं तसंच सहभागी युवक युवतींचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, भारताचे राष्ट्रपिता आणि अहिंसेचे प्रणेते महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक महान नेते होते. अहिंसक मार्गानं देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर इथं झाला. त्यांचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असं होतं. त्यांना आदरानं बापू आणि महात्मा म्हणून संबोधलं जातं. गांधीजींनी आपल्या विचारातून जगाला शांतता, अहिंसा आणि सत्याग्रहाचा संदेश दिला. त्यांनी खेड्यांचा विकास हा देशाच्या विकासाचा पाया मानला. स्वदेशी वस्तूंचा वापर करण्यावर भर दिला. चरखा हे त्यांचं प्रतीक बनलं. सत्य आणि अहिंसेचा मार्ग कठीण असला तरी तो खरा मार्ग आहे हे त्यांनी दाखवून दिलं. त्यांची शांतता, अहिंसा, प्रेम, सत्य ही मूल्य जगाला दिशा देणारी आहेत. गांधीजी म्हणत, अहिंसा हे दुर्बलांचं नव्हे तर बलवानांचं शस्त्र आहे. महात्मा गांधी यांच्या विचारांचा वारसा जपणं ही आपली जबाबदारी आहे. श्रोते हो, महात्मा गांधी हे आजच्या युवकांसाठी खरं तर करन्सी म्हणून नाही तर लिगसी म्हणून अत्यंत प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. म्हणजे महात्मा गांधी यांना आजच्या युवकांनी चलन म्हणून नाही तर वारसा म्हणून बघणं गरजेचं आहे. त्यांनी सांगितलेल्या सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर होणारी वाटचाल ही निश्चितच उद्याचा उज्ज्वल भारत असेल. चला तर मग जाणून घेऊया युवकांना उमगलेली महात्माजींची सत्य आणि अहिंसा ही तत्व आजच्या युवा वर्गाकडून. त्यासाठी आज आम्ही काही युवकांना इथे आमंत्रित केलं आहे. सिद्धी, कार्तिकी, सुप्रिया आणि विशाल, आज आपण इथे जमलेलो आहोत ते महात्मा गांधीजींच्या सत्य आणि अहिंसा युवकांच्या नजरेतून या विषयावर बोलण्यासाठी. तर सगळ्यात पहिले मला हे विचारायचं की तुमच्या दृष्टीने सत्य आणि अहिंसा म्हणजे काय आहे?
1: नमस्कार, मी सिद्धी शांतीलाल राऊत, मी माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी. सत्य आणि अहिंसा ही मूल्य महात्मा गांधींनी अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला सांगितली की अहिंसा हे साधन आहे तर सत्य हे त्या मार्गापर्यंत जाण्याचं एक साध्य आहे. त्यामुळे जर आपण साधनांची काळजी घेतली तर आपण साध्यापर्यंत पोहोचणार, यात काही शंका नाही. त्याच्याच दुसऱ्या बाजूला जर आपण सावरकरांचे विचार बघितले तर स्वातंत्र्यवीर सावरकर असे म्हणतात, सगळं जग शस्त्र टाकून परस्पर प्रेमास तयार होत असेल तर आम्ही देखील आमची राष्ट्रभक्ती टाकून देऊ व त्यांना मिठी मारू. पण मग जर सगळे जग लढाईसाठी तयार होत असेल तर आम्ही देखील स्वतःची तयारी करू. मग मुळात जर या दोन्ही बाजूंचा आपण वस्तुनिष्ठ विचार केला तर आपल्याला यावर निर्णय काय करायचा हे ठरवणं अवघड होत जातं. कारण गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे की अन आय फॉर अन आय मेक्स द होल वर्ल्ड ब्लाइंड, हे मत देखील मला बरोबर वाटायला लागतं. पण मग नेमकं सत्य आणि अहिंसा नेमकी कशा पद्धतीने पाहिजे? विद्यार्थ्यांच्या नजरेतून जर आपण बघितलं तर सत्य काय पाहिजे तर सत्य म्हणजे अन्याय पाहूनही गप्प न बसणं, आणि अहिंसा म्हणजे काय तर मतभेद असताना देखील माणुसकी न सोडणं आणि आचरण हे सकारात्मक ठेवणं. सोपी व्याख्या मला अहिंसा आणि सत्तेची सांगाविषयी वाटते.
2: नमस्कार, माझं नाव कार्तिकी दत्तात्रय कराड, मी माणिकचंद भाडे विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. माझ्या मते सत्य या शब्दाला अनेक अर्थ आहेत. मग या विश्वाच्या मुळाशी असलेलं तत्व अंतिम सत्य या शब्दात व्यक्त केलं जातं. त्यावेळी सत्य हे रियालिटी या इंग्रजी शब्दाचे भाषांतर असते. सत्य हे नीतिमूल्य म्हणून आपल्या समोर येतं तेव्हा त्याचा अर्थ प्रामाणिकपणा म्हणजे ट्रूथफुलनेस असा होतो. मग सत्यविषयक एक सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार अरिस्टॉटलने केलेल्या सुटसुटीत मांडणीनुसार जे आहे त्याबद्दल ते नाही असं म्हणणे आणि जे नाही त्याबद्दल ते आहे असं म्हणणे म्हणजे असत्य. तर जे आहे त्याबद्दल ते आहे आणि जे नाही त्याबद्दल ते नाही असे म्हणणे म्हणजे सत्य. मग यानंतर अहिंसा जर सांगायचं झालं तर अहिंसा म्हणजे हिंसेचा अभाव. मग अहिंसा सर्वथा सर्व भूतानाम अनभिद्रोह, अर्थात कोणत्याही जीवाला कोणत्याही प्रकारे कधीही इजा न करणं म्हणजे अहिंसा. सत्य आणि अहिंसा या मूल्यांचा गौतम बुद्ध, भगवान महावीर आणि महात्मा गांधी यांनी वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या परिस्थितीत पुरस्कार केलेला दिसतो. मग सत्य हे नेहमी भयमुक्त असतं आणि असत्य हे नेहमी भयासोबत येतं. महात्मा गांधी यांनी सत्याचा मार्ग स्वीकारला म्हणून कारावासाची किंवा छळाची भीती त्यांना नव्हती.
3: नमस्कार, माझं नाव विशाल दीपक थोटे आणि मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये MA लिबरल आर्ट्सचा विद्यार्थी आहे. सिद्धी आणि कार्तिक यांच्या मताला अनुसरून माझंही जे मत आहे हे यांनाच पूरक आहे. मला असं वाटतं सत्य म्हणजे जे जसं आहे ते त्याच परिस्थितीमध्ये स्वीकारणं म्हणजे सत्य. आज प्रत्येक व्यक्ती एक आभासी जगामध्ये जगत आहे. तो त्याच्या अवतीभोवतीच्या परिस्थिती ही त्याच्या हिशोबाने बघतो. त्यामुळे तो एका खोट्या विश्वामध्ये स्वतःला बंदिस्त करतो आहे. जेव्हा तो या आभासी किंवा काल्पनिक विश्वाच्या चौकटीत तोडेल तेव्हा सत्य हे त्याच्या समोर आरशाप्रमाणे असेल. आणि या सर्व गोष्टी कधी होतील तर जेव्हा तो रिलचे आयुष्य सोडून रियल आयुष्य जगायला सुरुवात करेल. दुसरी गोष्ट म्हणजे अहिंसा, जी म्हणजे कोणत्याही सजीव आणि निर्जीव गोष्टींना हानी न पोहोचवणे. जशी कार्तिकी बोलली, मला असं वाटतं सत्य आणि अहिंसा या दोन्हीही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. जेव्हा सत्य आपल्या समोर असते तेव्हा

0: वा, व्यक्तीच्या आचरणामध्ये अहिंसेचं तत्व हे आपोआप येतं. जेव्हा आपण गांधीजींचं चरित्र बघतो जे या अहिंसेचे तत्वज्ञ मानणारे आहे, त्यावेळेस या गोष्टी आपल्याला पूर्णपणे क्लिअर होतात. पण हिंसा ही केवळ शारीरिक हिंसा असते का? तर नाही, ती विचारातूनही लोकांना मानता येते. हिंसा ही शब्दात मांडायला लोक सुरुवात करतात तेव्हा आपण अहिंसेवादक शब्द असेल किंवा विचार असेल हे मानणं गरजेचं असतं. आणि हे ज्यावेळेस मांडायला सुरुवात करतो हेच आपलं वर्तनात येतं. आणि हे सर्व कधी येतं? ज्यावेळेस आपल्या वर्तनात आपल्या विचारांमध्ये संयम असतो. म्हणजे आज सोशल मीडियाच्या जगामध्ये जगत असताना प्रत्येक जण त्याचं मत व्यक्त करतो, टीका टिप्पणी करतो, त्यावेळेस बऱ्याचदा अहिंसावादक शब्दांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात या माध्यमामध्ये येतो. त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्याला तिथेही हिंसा आणि अहिंसा यातला फरक समजून एक संयम म्हणजेच मधला मार्ग मानणं गरजेचं असतं. आणि एक युवक म्हणून आमची जबाबदारी काय असते? तर सत्य ही माझी ओळख असली पाहिजे आणि अहिंसा ही माझी ताकद असली पाहिजे. त्या दोन ओळी जर आम्ही आत्मसात केले ना, तर महात्मा गांधींनी जे परिवर्तन त्या काळी घडवलं होतं, म्हणजे ते तात्विक परिवर्तन होतं, ते टिकणारं परिवर्तन होतं, ते अजूनही टिकतंय. त्यामुळे आज आपण महात्मा गांधींच्या विचारांवर चर्चा करतोय. त्यामुळे मला असं वाटतं ज्यावेळेस या दोन ओळी जीवनाचा अविभाज्य घटक होईल ना, त्यावेळेस खऱ्या अर्थाने महात्मा गांधींचे विचार आपल्याला पुन्हा पुन्हा पुढच्या पिढींना सांगायला अभिमान वाटेल. आणि शेवटी काय, तर युवक म्हणून सर्वात महत्वाची भूमिका आमची समाजात जगत असताना समाजाचा आरसा बनणं, जे समाजात घडतं आहे ते सांगणं आहे, दाखवणं आहे. चुकीच्या ज्या गोष्टी घडत आहे त्याविरुद्ध आवाज उठवणं. आणि या सर्व गोष्टी घडत असताना सर्वात महत्वाचं म्हणजे जो एक धागा आहे जो माणसाला माणसापर्यंत जोडून ठेवण्याचं काम करतो तो म्हणजे माणुसकीचा धागा हा आपल्या हातात असला पाहिजे. तेव्हाच माणुसकी जगेल आणि आपण ती जगवली पाहिजे.
1: खूप छान. नमस्कार, मी सुप्रिया रवी खंडाय, BA फर्स्ट इयरची विद्यार्थिनी. सायकोलॉजी हा माझा विषय आहे आणि मी शिव छत्रपती महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. मी आज जे जगते त्यात सत्य आणि अहिंसा खरंच आहेत का असा मला कधीतरी प्रश्न पडतो. आजचं जग खूप वेगात आहे. आज सगळं पटकन हवंय, यश हवंय, ओळख हवीये, स्वीकार हवाय. आणि महत्वाचं म्हणजे सोशल मीडियावर आम्ही एक पोस्ट केली आणि एक कमेंट आली की खरं तर आमचं संपूर्ण आयुष्यच बदलू शकतं. जर ती चांगली कमेंट आली तर ती पॉझिटिव्ह वेने आम्ही खूप खुश होऊ. पण एखादी साधी निगेटिव्ह कमेंट जरी आम्हाला आली ना तर कुठेतरी आम्हाला डिप्रेस्ड हा शब्द आमच्या शरीरामध्ये होऊन जातो. एवढंच नाही तर वेळ लागतो, आम्हाला संयमही लागतो आणि हिंमतही लागते जर कुठेतरी आम्हाला खरं बोलायचं असेल तर. आजच्या काळामध्ये धावपळीच्या जगामध्ये वेळ आणि संयम ठेवणं खूप अवघड आहे आणि त्यातल्या त्यात हिंमत जपणं म्हणजे त्याहून कठीण आहे. तर मला असं वाटतं आपण कुठेतरी स्वतःमध्ये बदल घडवला पाहिजे की मला संयम असला पाहिजे. मी सत्य आहे, मला माहिती आहे. आणि जर मला माझ्या बाजूने निकाल हवा असेल किंवा चार लोक मला ऐकावेत अशी जर माझी अपेक्षा असेल तर माझ्यामध्ये संयम आणि शांतता ही दोन्ही गोष्टी असणे गरजेची आहे. ज्याच्याने समोरच्याला कळेल की नाही बाबा ही सत्याच्या बाजूने आहे, हिंमतही तेवढीच ठेवणं गरजेची आहे. अहिंसा म्हणजे फक्त हात उचलू नका एवढंच नाही. खरं तर ही गोष्ट ना आपल्या न कळत बऱ्याच गोष्टीतून होती आणि त्या गोष्टीमुळे कुठेतरी आमच्यावर परिणाम होतोच. साहजिक आहे, आम्ही त्याला डिप्रेशन हे नाव देतो, एन्झायटी हे नाव देतो. विशाल, तू जी काही संकल्पना सांगितली सत्य आणि अहिंसा या बाबतीत, आपण बघतो की आज एक विद्यार्थी म्हणून त्याचबरोबर एक कायद्याचं शिक्षण घेत असताना मी स्वतः सत्य आणि अहिंसा या मूल्यांना काय मी स्वतः समजते. तर मुळात आपण बघत आहोत की स्पर्धात्मक युगात यश मिळवण्यासाठी कधी खोटं बोलणं, कधी फसवणं, तर कधी द्वेषाची भावना असणं, अशा कित्येक गोष्टी न कळत का होईना एका विद्यार्थ्याच्या माध्यमातून व्यक्त होताना आपल्याला दिसून येतं. पण मग विद्यार्थी म्हणून आपल्याला समजायला पाहिजे की नेमकं तात्पुरतं यश हे फक्त खोट्यावर उभं राहू शकतं, पण टिकणारं यश हे नेहमी एक सत्यावरच उभं राहू शकतं. त्याचबरोबर हिंसा म्हणजे फक्त आपण तू सांगितल्याप्रमाणे की एक शारीरिक हिंसा नसते तर ती शाब्दिक. त्याचबरोबर आपण बघतो की आज सोशल मीडियाच्या जगामध्ये वावरत असताना आपल्यासारखे कित्येक युवक सायबर बुलिंग करत आहेत आणि त्या माध्यमातून देखील ते हिंसा करण्याचं काम करत आहेत. त्याचबरोबर वायफळ टिप्पणी करणं, त्याच्यानंतर फसवणुकीचे मेसेज संदेश इतरांना पोहोचवणं आणि ते मेसेज फॉरवर्ड करत असताना तो देखील कुठेतरी हिंसेचा भाग बनतोय हे त्याला न कळत का होईना तो करतोय. म्हणून आपण देखील या असत्याचे भागीदार आहोत असं कुठंतरी म्हणणं मला चुकीचं वाटत नाही. यावर कार्तिकी तुझं काय मत?
2: अगदी बरोबर सिद्धी. यावर मला असं सांगावं असं वाटतं की आजच्या युवकांनी हॅशटॅग जस्टिस, हॅशटॅग अकाउंट अकाउंटॅबिलिटी, हॅशटॅग ट्रूथ मॅटर्स यासारख्या डिजिटल मोहिमा राबवल्यात आणि ज्या दुर्लक्षित गोष्टी आहेत किंवा ज्या दुर्लक्षित झालेले मुद्दे तर ते समाजापुढे मांडण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग जर आपण अहिंसा आणि सत्याबद्दल बोलतोच आहे तर इतिहासातले काही उदाहरणं पण आपण यावर बघू शकतो. मग इतिहासात आपण डोकावून पाहिलं तर एक महत्त्वाचं म्हणजे नेल्सन मंडेला.

0: यांनी वर्णभेदाविरोधी केलेला लढा असेल किंवा मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांची नागरी चळवळ असेल, लेक व्हॉलेसा यांची सॉलिडॅरिटी मुव्हमेंट असेल, किंवा ज्या पठाणांच्या हातात पिढ्यानपिढ्या तलवारी होत्या, ज्यांच्या मनात सुडाची भावना रक्तामासात भिनलेली होती, अशा पठाणांना आपले महान क्रांतिकारक खान अब्दुल गफार खान यांनी केवळ प्रेमाने आणि अहिंसेच्या मंत्रांनी बदलून टाकले. ज्या हातांनी केवळ गोळ्या झाडल्या जात होत्या ते हात आता लोकांची सेवा करण्यासाठी आणि सावरण्यासाठी सरसावले. जगात अनेक क्रांती झाल्या असतील पण एका शस्त्रास्त्रे बाळगणाऱ्या समाजाला पूर्णपणे अहिंसेक बनवणारी ही क्रांती अजोड आहे. मग याच अहिंसेच्या तत्वावर माझ्या पिढीने मार्गक्रमण केले तर अहिंसा ही नैतिकतेची उंची गाठते आणि दीर्घकालीन मोठे बदल घडून आणण्यास मदत करते. मग अहिंसा रूपी मानवधर्म हा केवळ माणसाने माणसाप्रती आचरणात आणण्याचा धर्म नसून संपूर्ण सृष्टीच्या बाबतीत अहिंसेचे पालन करणे अतिशय आवश्यक आहे आणि माझ्या पिढीने हे करावे असंच मला वाटते.
1: कार्तिकी, तू आता जे सांगितलंस की सृष्टीप्रती देखील आपलं हे कर्तव्य आहे की आपण चांगलं वागलं पाहिजे, कारण आपण फक्त माणसांप्रती नाही तर सृष्टीमध्ये येणारे प्राणी आहेत किंवा जे काही घटक आहेत त्यांच्याशी जेव्हा आपण चांगलं वर्तन ठेवू तेव्हाच आपण माणसांशी सुद्धा चांगलं वर्तन करू शकतो. इथे मला गांधीजींचं एक वाक्य आठवते. गांधीजी म्हणतात, जर जग बदलायचं असेल तर आधी स्वतःमध्ये बदल करायला हवा. आणि मला वाटतं हे तुम्हा सगळ्यांना देखील पटलेलं आहे.
2: आत्ता माझे मित्र आणि मैत्रीण जसे बोलून गेले की अहिंसा म्हणजे काय आणि सत्य म्हणजे काय त्यांच्या नजरेतून, तर मी त्या तिघांच्याही मताला पूर्णपणे सहमत आहे. अहिंसा ही खूप शांत झालेली आहे. ती शब्दामधून होते, ती कमेंट्समधून होते, ती दुर्लक्षणातून होते. आज कोणावर जरी आपण साधं हसलो जरी आणि कोणाच्या संघर्षाला हलकं जरी समजलं हेही एक प्रकारची हिंसाच आहे आणि ती कुठेतरी मला असं वाटतं शांत करण्याची आपल्याला गरज आहे. त्या दोन्ही गोष्टीत आपल्याला फरक करावा लागेल. त्याच्यामुळे मी जर अहिंसेबद्दल बोलतीये तर मला सत्य बोलावं लागेल. त्यासाठी माझ्यामध्ये धीर पाहिजे, हिंमत पाहिजे आणि संयम सुद्धा पाहिजे.
1: बरं, आता मला पुढे तुम्हाला हे विचारायचं की आज तुम्ही एक तांत्रिक युगात जगणारे नवयुवक आहात सगळेजण, तर तुमच्या दृष्टीने सत्य आणि अहिंसा या तांत्रिक युगामध्ये तुम्ही ती कशी जोपासाल?
0: मॅडम, तुम्ही विचारल्याप्रमाणे तंत्रज्ञानाच्या आजच्या युगामध्ये आपण बघतो की खोट्या बातम्या किंवा एडिटेड व्हिडिओ, अफवा ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आपल्याला दिसून येतात. पण स्क्रीनशॉट, स्त्रोत किंवा डाटा यांच्या माध्यमातून त्या गोष्टींचा पितळ आपण उघडं करू शकतो किंवा त्या गोष्टींचा खुलासा करू शकतो. म्हणजेच काय, तर ती गोष्ट खरंच एडिटेड आहे का, ती अफवा पसरवली जाते की त्याच्या मागची सत्यता काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि एखाद्या रूम मध्ये बसून एखाद्या व्यक्ती वर खोट्या अफवा पसरवणं हे सगळं सोपं असतं, परंतु सत्याचा मार्ग घेऊन कोणाला तरी त्याची योग्य प्रतिक्रिया, चांगली प्रतिक्रिया देणं किंवा अहिंसेच्या मार्गातून कोणालाही त्रास न होता म्हणजे त्यांना आपलं काम करायला उत्साह मिळेल, या सगळ्या गोष्टी आपण करायला पाहिजे आणि सत्याचा आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारायला पाहिजे.
3: जसं कार्तिकीने तिचं मत मांडलं मी तोच धागा धरून पुढे चालतो जे ती बोलली की फॅक्ट चेक करणं. आज समाजामध्ये तेढ जर निर्माण करायची असेल तर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये एक मेसेज टाकणं हेच पूरक होतं. तिथून जो काय समाजामध्ये हिंसेचं प्रमाण वाढतं ना, त्यामुळे समाजामध्ये अस्थिरता निर्माण होते. मग यावेळेस आपण काय केलं पाहिजे की जो व्हॉट्सअपवर येणारा जो मेसेज आहे, व्हिडिओ आहे, तो खरंच तसाच आहे का की त्याला एडिट केलंय जशी कार्तिकी बोलली तसं. यामध्ये आज युट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर अनेक असे चॅनल्स आहे जे हे फॅक्ट चेक करून देतात, आपण त्यांचंही ऐकलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे मराठीत जी म्हणे ना, ऐकावे जनाचं करावं मनाचं, ही म्हण जी आहे ना ही आपण आत्मसात केली पाहिजे. याने काय होईल की समाजामध्ये, कारण आपण ही समाजाचा एक अविभाज्य घटक आहोत, समाजामध्ये राहणं गरजेचं असतं, हे राहत असताना समाजाच्या हिशोबानेही राहणं आपल्याला तेवढंच गरजेचं राहतं. मग हे समाज जर आपलं कुटुंब असेल तर तंत्रज्ञानामध्ये आणि समाज यांचं सांगड ज्यावेळेस घालायचं आपण ठरवतो ना, त्यावेळेस तंत्रज्ञान जसं हिंसा घडवणाऱ्यांच्या हातात आहे तसंच आपल्याही हातात आहे. त्याचा उपयोग आपल्याला कसा करायचा हे आपल्या हातात असतं. तुम्ही सगळं म्हणला की तंत्रज्ञानामुळे जग जवळ आलंय, पण हे जग जवळ येत असताना आज आमच्याच घरातला संवाद कुठेतरी हरवलेला आहे. संवाद ही पहिली पायरी असते कुठल्याही घटना घडण्यासाठी, मग ती हिंसा असो किंवा त्या हिंसेचं प्रतिउत्तर देण्यासाठी अहिंसा असो. मग त्यावेळेस आपल्याला संवाद, आत्मसंवादही गरजेचा आहे जो आपल्याला आपली अहिंसात्मक बाजू मांडण्यासाठी पूरक ठरेल. हे आम्हा युवकांनी करणं मला असं वाटतं गरजेचं आहे.
2: अगदी बरोबर विशाल, ज्याप्रमाणे तू इथे म्हणीचा इथे वापर केला की ऐकावे जनाचे करावे मनाचे, त्याप्रमाणे नक्कीच आज युवकांनी या गोष्टींना प्रेरित होऊन की सोशल मीडियाचा हा चांगला आणि वाईट दुरुपयोग आहेच, पण सत्य आणि अहिंसा ही मूल्य आपण कशी जोपासावी हे या माध्यमातून त्यांनी समजलं पाहिजे. कारण मुळात आपण बघतो की हा आजचा युवक हा फक्त गुणांनी नाही तर मूल्यांनी मोठा झाला पाहिजे. जसं स्वामी विवेकानंद म्हणले होते की गिव्ह मी द हंड्रेड्स ऑफ नचिकेतेन्स अँड

0: विल चेंज द वर्ल्ड, म्हणजे मला 100 अशी तरुण पिढी द्या, मी पुढच्या काही वर्षांमध्ये जग बदलून दाखवेल. अगदी नक्कीच युवकांच्या मुठीमध्ये आज जग बदलण्याची ताकद असल्या कारणाने तर सत्य आणि अहिंसा ही मूल्य तर एक सामाजिक दृष्ट्या अंगीकारलेली मूल्य आहेत, आणि नक्कीच ही मूल्य अंगीकारून आजची तरुण पिढी हे समाज बदलू शकेल आणि समाजात घडणारी जी काही हिंसेची हिंसक वृत्ती आहे ती देखील नष्ट करू शकेल. आणि त्याचबरोबर कायद्याच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर सत्य आणि अहिंसा ही मूल्य जर आपण जोपासली तर उद्याचा कायदा हा नक्कीच अधिक मानवी बनेल आणि न्याय अधिक विश्वासार्ह होईल. कारण जर सत्य हे आपल्या विचारात असेल तर नक्कीच अहिंसा ही आपल्या वर्तनात येऊन जाईल.
1: खूप छान. आता तांत्रिक युग म्हणजे टेक्नॉलॉजी, ज्याच्यामध्ये AI, चॅट GPT हे सगळं चालं. आमचं साधं पान सुद्धा AI आणि चॅट GPT शिवाय हालत नाही. तर सत्य म्हणजे काय? तर आम्ही सोशल मीडियाचा उपयोग करू शकतो चांगल्या पद्धतीने. का आपण एखाद्यावर टीकाच करायची सोशल मीडियातनं? मला असं वाटतं जर मला एखादी चुकीची गोष्ट घडताना दिसतीय, कोणी भांडतंय, कोणी एखाद्या वयस्कर माणसाला छेडतंय, कुठलीही गोष्ट असेल, तर मी माझा सोशल मीडियाचा वापर तिथेही चांगल्या पद्धतीने करू शकते. का आपण घाबरायचं? जर सोशल मीडिया इतकी पॉवरफुल आहे, एका क्लिकवर जर सगळं जग बघू शकतं एक नोट, तर आपण त्या माणसाला तिथे का मदत करू नाही शकत? आणि अहिंसेचा राहिला प्रश्न, तर हिंसा प्रत्येक गोष्टीतनं होते, सोशल मीडियातनं होते, आपण एखाद्याला साधं हसलो बोललो तरी ती होतेच. तर मला असं वाटतं की आपण सोशल मीडियाचा यातही वापर करू शकतो चांगल्या पद्धतीने. जर आपल्याला चांगलं बोलता येत नसेल तर आपण वाईटही का बोलावं एखाद्याबद्दल? आता अनेक प्रकारचे गोष्टी घडतात. जसं तुम्ही आम्हाला इथे आता अपॉर्च्युनिटी दिली आहे बोलायला, तसंच अनेक जागेवर काही स्पर्धा होतात, काही गोष्टी घडतात, तिथे आपण आपले मत मांडू शकतो कारण आपल्याला संविधानाने तो हक्क दिलेला आहे बोलण्याचा. तर आपण आपल्याला जर कुठे चुकीच्या गोष्टी हिंसा होताना दिसताय तर आपण मांडू शकतो की काय नक्की घडतंय.
2: खूप छान युवक मित्रमैत्रिणींनो, मला सिद्धी आणि सुप्रियाला पडलेले प्रश्न, कार्तिकीने दिलेली इतिहासातील उदाहरणं आणि विशालनी दिलेलं स्पष्टीकरण की आजच्या युवकांनी आणि उद्याच्या भावी पिढीने कसं असावं, या सगळ्यावर महात्मा गांधीजींचा एक विचार आठवतो. तो म्हणजे मनाला उचित विचारांची सवय लागली की उचित कृती आपोआपच घडते. त्यावरून असं दिसतंय की भावी पिढी ही उत्तम घडणार आहे आणि आपला उद्याचा भारत हा उज्ज्वल भारत असेल. सत्य आणि अहिंसा युवकांच्या नजरेतून याविषयी युवक युवतींशी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सहभाग होता कार्तिकी कराड, विशाल थोटे, सिद्धी राऊत आणि सुप्रिया खंदारे यांचा. बऱ्याच श्रोते हो, मी स्मिता नामदे कार्यक्रमातून आपला निरोप घेते.

मैत्रिणींनो, महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सत्य आणि अहिंसा युवकांच्या नजरेतून याविषयी स्मिता नामदे हिनं युवकांशी साधलेला संवाद आपण ऐकलात. मैत्रिणींनो, देशाच्या मातीला आपल्या साधेपणानं, कर्तव्य निष्ठेनं आणि राष्ट्रभक्तीनं समृद्ध करणाऱ्या एका महान व्यक्तिमत्वाची जयंती आज आहे, भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची. मैत्रिणींनो, अवघं आयुष्य साधेपणाने जगलेला हा नेता, त्यांच्या शब्दांत विलक्षण सामर्थ्य होतं. सीमेवर शत्रूशी दोन हात करणारा जवान आणि आपल्या कष्टानं देशाच्या अन्नधान्याची गरज भागवणारा किसान, या दोघांच्या योगदानाला एकाच सन्मानानं गौरवणारा त्यांचा अमर संदेश आहे, जय जवान जय किसान. मैत्रिणींनो, ही केवळ घोषणा नव्हती तर तो होता राष्ट्रनिर्मितीचा मंत्र. जवानांच्या शौर्यामुळं देश सुरक्षित राहतो आणि शेतकऱ्यांच्या घामामुळं देशाची भूक भागते. म्हणूनच आज शास्त्रीजींच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना सीमेवर जगणाऱ्या प्रत्येक जवानाला सलाम करूया आणि उन्हा पावसाची पर्वा न करता मातीत घाम गाळणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करूया. शौर्याला सलाम, श्रमाला प्रणाम आणि राष्ट्रसेवेला मानाचा मुजरा.

0: मैत्रिणींनू, परिवार या चित्रपटातील लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गुलशन बावरा यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. मैत्रिणींनू, आता वेळ झाली आहे आजच्या रेसिपीची आणि आज छानसा गोड पदार्थ आपण बघणार आहोत, रवा खोबऱ्याची बर्फी. मैत्रिणींनू, याचं साहित्य आहे 1 कप रवा, 1 कप दूध, 2 कप खोबरा किस, 1 कप साखर आणि काजू बदामचे काप. मैत्रिणींनू, आता कृती कशी करायची, तर आपण घेतलेला रवा दुधात 10 मिनिटांसाठी भिजत ठेवायचा. तोपर्यंत खोबऱ्याचा किस छानसा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. ते बाजूला काढून ठेवायचं. मग साखरेचं वितळून छानसं कॅरमेल करून घ्यायचं. त्यात दूध टाकून पुन्हा एकदा ते शिजवून घ्यायचं. मग आता एका कढईत दुधात मुरलेला रवा 1 चमचा तूप टाकून गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा. आणि मग भाजलेला हा रवा, भाजलेला खोबरा किस आणि साखरेचा कॅरमेल एकत्र करून पुन्हा थोडंसं मंद आचेवर परतून घ्यायचं. हे मिश्रण एका ताटात पसरवून थंड करून घ्यायचं आणि त्यावर ड्रायफ्रूट्स बारीक करून छान सजवायचं. मैत्रिणींनो, अगदी खव्यापासून बनलेल्या मिठाईसारखी होते बरं ही बर्फी, एकदा नक्कीच करून बघा. मैत्रिणींनो, आता ऐकूया मृणालिनी जोशी यांचं कविता वाचन.
1: नमस्कार मैत्रिणींनो, आज मी माझ्या स्वरचित काही काव्य पंक्ती आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. कविता आणि चित्रकला ही दोन माध्यमं अशी आहेत की ज्या योगे आपल्या मनातील खरेखरे विचार अगदी अचूकपणे मांडता येतात असं मला वाटतं. म्हणून मी प्रत्यक्ष कवितेलाच उद्देशून जी कविता लिहिली आहे ती आज तुमच्यासमोर सादर करते. कवितेचं शीर्षक आहे सखे कविते. सखे कविते, भेटलीस कधी

कशी तू? सांगता येत नाही मजला, पण बोबड्या बडबडगीतातून भावलीस, बालगीतांच्या ओळींवर नाचलीस, रूप दिसले अनोखे तुझे ते, शाळेतील पुस्तकातून हसलीस, लाजलीस तरल प्रेमगीतांमधून, गायलेस विरहगीतातून दुःख, लावलीस आस भक्तिगीतांमधून, गेलीस भारावून देशप्रेमाने, डोकावलीस कधी लोककलेतून, इतके खरे असे सखे ग, सदैव माझ्या सोबत राहिलीस, हजार शब्दही जे न सांगू शकती ते दोन ओळीत व्यक्त झालीस, सखे सखे कविते उत्कट भावना लाटेवर, सुखद तुझ्यासह तरंगणे, अबोल भाव मनीचे बोलके होती तुझ्या संगतीने. मैत्रिणींनो, माझी दुसरी जी कविता आहे त्या कवितेमध्ये आपल्या आयुष्यात घडणारे जे प्रसंग असतात ते सगळे प्रसंग नंतर आठवणींच्या स्वरूपात आपल्या मनात घर करतात. काही आनंदी, काही दुःखी आणि काही हळवे प्रसंग जणू काही शंख शिंपल्यांसारखेच असतात. माझ्या शंख शिंपले आठवणींचे या दुसऱ्या कवितेत तुम्हालाही हा अनुभव नक्कीच येईल. कवितेचे शीर्षक आहे शंख शिंपले आठवणींचे. शुभ्र किनारा अर्ध्याच्या वर चालून झालेला, कलती सावली, तिरपी होत चाललेली उन्हे, थबकलेले पाय, बावरलेले मन आणि हातांची ओंजळ, निष्ठत चाललेली वाळू काळासारखी, सावरताच येत नाहीये, वाळूबरोबरच निसटताय शंख शिंपले आठवणींचे. काही शिंपले मऊ, अवखळ, चिमुकले, झरकन संपलेल्या बालपणासारखे, काही रेखीव, सुंदर, गुलाबी क्षणांच्या आठवणींचे, काही शंख चमकदार, झळाळत्या यशासारखे, यशाची गाज अजूनही ऐकवणारे, काही अगदी धारदार, निसटतानाही हातांना जखम करणारे, वेदनादायी क्षणांसारखे, तर काही इतके लोभस की हातातून सुटूच नयेत असं वाटणारे, हृदयात कोरलेल्या हव्या हव्याशा आठवणींसारखे, अजून बरेच गोळा करायचेत शिंपले आणि क्षणही, नंतर आठवणी होणारे, आकाशात पश्चिमेकडे जाणारी बगळ्यांची माळ काळाचे भान देतीये, आणि ओंजळीतले शंख शिंपले संचिताचे भान देत आहेत. मैत्रिणींनो, म्हणतात ना बालपणीचा काळ सुखाचा, ते अगदी खरं आहे. जे बालपण आपलं होऊन गेलंय ते पुन्हा तर कधीच येत नाही. कितीही पैसे दिले तरी कोणत्याही दुकानात विकत मिळत नाही. माझी आता ही जी पुढची कविता आहे यातली जी नायिका आहे तिचं लग्नही झालंय, तिच्या खांद्यावर आता संसाराची जबाबदारी आहे, पण तिला बालपणसुद्धा खूप आठवतंय. आणि एकदा ती खरंच लहान होते. कशी ते या कवितेचंच ऐकूया. कवितेचे शीर्षक आहे एक दिवसाचे बालपण. आज सकाळी जाग करायला चक्क माझी आई आली. आज सकाळी जाग करायला चक्क माझी आई आली, म्हणाली उठ पटकन, अगं राणी बघ बघ सकाळ झाली. म्हटलं झोपू दे ना आई, थंडी आहे बाहेर फार. आईला म्हटलं झोपू दे ना आई, थंडी आहे बाहेर फार. तर कुशीत घेऊन म्हणाली खायचाय का तुला आता मार. मग मात्र पटकन उठले, सगळे आवरून तयार झाले, बाबांच्याच पानात जेवायला बसले. आईला म्हटलं डब्यात मला तिखट मिठाचा सांजाच हवे. आई म्हणाली रोज तुझे नखरे असतात नवे नवे, दिवसभर शाळेत मैत्रिणींबरोबर खूप मज्जा केली, गप्पा खूप मारल्या म्हणून आम्ही शिक्षासुद्धा घेतली. संध्याकाळी बाबा आल्यावर मी, आई, बाबा आणि भाऊ गेलो आम्ही बागेत. खूप खेळून झाल्यावर भेळ खाल्ली मजेत, बुड्ढी के बाल आणि आईस्क्रीमसुद्धा खाल्ले. चिकट झालेले हात आईच्याच पदराला पुसले. रात्री झोपताना आईने मायेने थोपटता पटकन झोप लागली. रात्री आईने मायेने थोपटता पटकन झोप लागली. सकाळी

तरी गजराच्या आवाजाने मला जाग आली. इकडं तिकडं बघितलं तर आई कुठेच दिसली नाही. मी पुन्हा लहान झाले हे स्वप्नच होतं बाई. निश्चिंत, निरागस, निगर्वी बालपण स्वप्नामधले. पुन्हा एकदा एक दिवस मी मात्र जगून घेतले. आई आणि बाबा आता थकले आहेत. माझ्या आणि भावाच्या सुखातच आनंदी होत आहेत. आई बाबा, सासू सासरे यांचे सुरू झाले दुसरे बालपण निभावून नेता यावे मला त्यांच्यासाठी माझे आईपण. मैत्रिणींनो, निसर्गामधल्या अनेक गोष्टी या मानवी जीवनाशीच निगडीत असतात. आता साधं फुलणारं फूलच बघा ना. हे फूल उमलतं, मोठं होतं आणि नंतर कोमेजून मातीमध्ये मिसळूनही जातं, जणू काही मानवी आयुष्यासारखंच. माझ्या पुढील कवितेचं नाव आहे फूल.

मैत्रिणींनो, निसर्गामधल्या अनेक गोष्टी या मानवी जीवनाशीच निगडीत असतात. आता साधं फुलणारं फूलच बघा ना, हे फूल उमलतं, मोठं होतं आणि नंतर कोमेजून मातीमध्ये मिसळूनही जातं, जणू काही मानवी आयुष्यासारखंच. माझ्या पुढील कवितेचं नाव आहे फूल. हिरव्या कोमल दलांमधूनी वर उत्सुकतेने डोकावले, हिरव्या कोमल दलांमधूनी वर उत्सुकतेने डोकावले, रानवाऱ्याने गुज वाहिले, फूल उमलले, फूल उमलले. रंगांचे सुंदर वैभव घेऊन एक एक पाकळी हळू उमलली, रंगांचे सुंदर वैभव घेऊन एक एक पाकळी हळूच उमलली. परागकणांचा साज लेवूनी देठावरती मनमुराद डोलली, कोवळ्या उन्हाचे तेज पिऊन फूल दिमाखात डोलते वनी. जणू दवबिंदूंच्या आरसे महाली मुक्त पदन्यास करते कुणी, येऊनी गेला आज कुणी भ्रमर अन फुलपाखरूही भेटून गेले, येऊनी गेला आज कुणी भ्रमर अन फुलपाखरूही भेटून गेले. पर्णांशी त्या मुग्ध फुलाचे रोज असे अलगूच पाहा चाले, कुणी ललना गजऱ्यात माळेल, कुणी गुच्छात मला सजवेल, कुणी ललना गजऱ्यात माळेल, कुणी गुच्छात मला सजवेल. मला पाहुनी कुणी सुखावेल, तर कुणी देवाचरणी मला ठेवेल. काय असेल माझे संचित, फुलाच्या मनी येती विचार. काय असेल बरं माझे संचित, फुलाच्या मनी येती विचार. की मग राहीन मी अस्पर्श, माझा मलाच होईल भार. फांदीवरती घेऊनी झोके सृष्टी वैभव ते कुसुम न्याहळे. क्षण न क्षण मागे पडतो, संपते या जन्मीचे सोहळे. उदय तिथेच अस्तही असतो, निरोप दिला त्याने सर्वांना. उदय तिथेच अस्तही असतो, निरोप दिला फुलाने सर्वांना, रानवाऱ्याला, फुलपाखराला, भ्रमराला आणि या सृष्टीला. फांदीवरुनी अलगद खाली ओघळले फूल जेव्हा, फांदीवरुनी अलगद खाली ओघळले फूल जेव्हा, मूक वेदना उरीची त्याच्या गंधात मिसळली तेव्हा. देठाची फांदीवरती खूण अन फूल अश्रू ढाळते, माती फुलाच्या भेटीने गहिवरते, ओलावते, गंधाळते. मैत्रिणींनो, माझ्या पुढील कवितेचे शीर्षक आहे अशी यावी एखादी दुपार. ही कविता समस्त गृहिणींना, विशेष करून एकत्र कुटुंबातील सुनांना समर्पित आहे. एकत्र कुटुंब पद्धती उत्तम आहेच, पण या कुटुंबातील सुनांना निवांतपणा असा खूप कमी मिळतो. माझ्या ज्या मैत्रिणींनी याचा अनुभव घेतला आहे त्या या कवितेशी नक्कीच एकरूप होतील. माझ्या या कवितेतील नायिकेला सकाळ किंवा संध्याकाळ नाही, तर हवी आहे एक निवांत दुपार. कशी ते ऐका तर मग. कवितेचे शीर्षक अशी यावी एखादी दुपार. अशी यावी एखादी दुपार, स्वतःसाठी करावी मस्त कॉफी, टी व्ही करावा ऑन थोडा वेळ. स्वतःसाठी करावी मस्त कॉफी, टी व्ही करावा ऑन थोडा वेळ, लावून मनपसंत डिस्कव्हरी चॅनेल, बघावे जंगलातील जीवन निखळ. धुणं राहिलं राहू दे, भांडीवलीची सुट्टी होऊ दे, दाण्याचा कूट संपलाय संपू दे, छोटं मोठं टेन्शन नसूच दे, छोट्याशा ताटात वाढून घ्यावा गरमागरम आमटी भात. बघा हा मैत्रिणींनो, अनेकदा महिलांना अगदी गरमागरम अन्न वेळेवर जेवायला नाही मिळत कामांमुळे. छोट्याशा ताटात वाढून घ्यावा गरमागरम आमटी भात, जमिनीवर बसून निवांतपणे चवी चवीने बसावे खात. कुरिअरवाला, भाजीवाला, नको अगदी शेजारणीचीही हाक. कुरिअरवाला, भाजीवाला, नको अगदी शेजारणीचीही हाक. हे येणार, ते येणार, नको पाहुण्यांचाही धाक. वर्तमानपत्राची घडी विस्कटून वाचत पडावे हवे ते पान. वर्तमानपत्राची घडी विस्कटून वाचत पडावे हवे ते पान. रेडिओवरती ऐकत राहावे जुने एखादे सुंदर गाणे.

मनातील एखादे काव्य उतरावे अलगद असे ते लेखणी मधुनी किंवा चितारावे स्वप्नमनीचे इंद्रधनुषी रंगांमधुनी. उतरत्या दुपारी चहा करावा घड्याळाचे त्याला बंधन नसावे. उतरत्या दुपारी चहा करावा घड्याळाचे त्याला बंधन नसावे. चहा झाला नाही का अजून? कुणाचेही असे प्रश्न नसावे. अशी यावी एखादी दुपार रेंगाळावी छान मनात. अशी यावी एखादी दुपार रेंगाळावी छान मनात. नात्यांच्या मांदियाळीमध्ये मिळावी स्वतःची स्वतःला सोबत. मैत्रिणीनो, शांतता या नावाच्या माझ्या पुढच्या कवितेबद्दल मी काही सांगण्यापेक्षा ही कविताच तुम्हाला बरंच काही सांगेल. ऐकूया तर मग. कवितेचं नाव आहे शांतता. अनेक घटना घडतात मनाविरुद्ध त्रासदायक. अनेक घटना घडतात मनाविरुद्ध त्रासदायक. नक्की कुणाचं चुकतंय कळत नाही, पण कळतंय काहीतरी चुकतंय खरं. कधी दुसऱ्यांचं कधी आपलं. आपण समजतो आपण वयाने मोठे झालो, अनुभवाने समृद्ध झालो, पण तसं नसतं. येत राहतात अनुभव प्रत्येक क्षणागणिक, काही छानसे काही भावनिक तर काही त्रासदायक. एक वय असतं इतरांवर अवलंबून असण्याचं. तेव्हा कुणीतरी म्हणतं स्वतंत्र व्हा. एक वय असतं स्वप्न बघण्याचं. तेव्हा कुणीतरी म्हणतं वास्तवात या. एक वय असतं पंख पसरून झेप घेण्याचं, तर तेव्हा कुणीतरी म्हणतं घरट्यात रहा. एक वय असतं विश्रांती घेण्याचं, तेव्हा कुणीतरी म्हणतं कष्ट करा. आपण काय करावं हे जेव्हा दुसरे ठरवू लागतात, आपल्याला गृहीत धरू लागतात, तेव्हा आक्रंदून जातं मन. ओठांच्या दाराशी धडका मारतात शब्द व्यक्त होण्यासाठी आणि होतात घायाळ स्वतःच्याच आवाजाने. थकतात शब्दही होतात मूक. मग नुसतीच शांतता. मैत्रिणींनो, माझी पुढची जी कविता आहे ना, ती प्रत्येक सासूरवाशिणीला समर्पित आहे. मुलीचं लग्न झाल्यानंतर जणू तिचा दुसरा जन्मच होतो. आई वडिलांसमान सासू सासरे, भावासारखा दीर, बहिणीसारखी नणन आणि प्रेमळ नवरा, ही सगळी नाती तिला मायेने आपलेसे करतात. पण तिच्या मनाच्या एका कप्प्यात मात्र तिच्या माहेरचे स्थान अढळ असते. आणि जेव्हा ही सासूरवाशीण आईकडे माहेरपणाला येते ना, तेव्हा पुन्हा तिला तिचे बालपण सापडते. बघा तर ही कवितेतली नायिका काय सांगते आहे. कवितेचे शीर्षक आहे मायेचे मोरपीस. सुखाची असो कितीही बरसात, सुखाची असो कितीही बरसात, आईच्या मायेची त्याला सर नाही. इतकी वर्ष झाली तरी माहेरची ओढ काही आटत नाही. प्रेमळ नवरा गुणी मुलं संसाराची गोडगोड गाणी. प्रेमळ नवरा गुणी मुलं संसाराची गोडगोड गाणी. तरीही तहानलेले मन माहेरचेच चवदार पाणी. मुलांच्या परीक्षा उन्हाळी कामे पार पाडून सगळी जबाबदारी. पोहोचते सासूरवाशीण मनाने केव्हाच मग आईच्या घरी. माहेरी पाऊल पडता तिचे आईच्या चेहऱ्यावर येते हसू. माहेरी पाऊल पडता तिचे आईच्या चेहऱ्यावर येते हसू. सुखात आपली मुलगी पाहून बाबांच्या डोळ्यात खुशीचे असू. भाऊ भाऊजय करतात स्वागत आनंदाने आणि उत्साहाने. भाऊ भाऊजय करतात स्वागत आनंदाने आणि उत्साहाने. आत्तू आत्तू म्हणत भासरही बिलकतात प्रेमाने. आईच्या हातचे पदार्थ खाऊन पोटाबरोबरच मनही तृप्त होते बाई. जगातल्या कोणत्याही पदार्थांना आईच्या हाताची चव नाही. सिनेमा पत्ते छोटीशी सहल. सिनेमा पत्ते छोटीशी सहल गप्पांचे मग फड रंगतात. आणि परत निघण्याची वेळ येते माहेरपणाचे दिवस सरतात. कितीही राहिलं माहेरी तरी प्रेमाचा पूर काही ओसरत नाही. आणि आई बाबांचे मन मात्र ते काही भरत नाही. आत्तू
रहा ना अजून.

लाडिक हट्ट भाचरांचा, आतू राहाना अजून लाडिक हट्ट भाचरांचा, हे काय वंस 8 दिवसात निघालात लगेच, गोड रुसवा भावजईचा, पण थोडक्यातच गोडी असते, निघाले पाहिजे आता, बालपणाला भेटून घेते पुन्हा घरी निघता निघता, पुन्हा कधी येशील आता, आई नेहमीचा प्रश्न विचारते, सासरी ती निघते पण मनातले मोरपीस माहेरीच राहते. मैत्रिणींनो, सेकंद, मिनिट, तास, दिवस, वर्ष ही कालमापनाची प्रमाणे आहेत. प्रत्येक क्षणाला आपल्या आयुष्यात काही ना काही घटना घडतात आणि हे क्षण आपण कधी अत्यंत दुःखात जगतो किंवा अगदी आनंदात जगतो. यातलेच काही हळवे क्षण मनाच्या कोपऱ्यात अगदी आपले स्थान घट्ट करतात. माझ्या पुढच्या कवितेचं शीर्षक आहे काही हळवे क्षण. मनाच्या कालमापनातील काही हळवे क्षण, मनाच्या कालमापनातील काही हळवे क्षण जातात उडून फुलपाखरासारखे, पंखांवर आठवणींचे रंग घेऊन. मनाच्या कालमापनातील काही हळवे क्षण गोड, निरागस, हसत राहतात बाळाच्या निखळ हास्यासारखे. मनाच्या कालमापनातील काही हळवे क्षण दाटून येतात कंठात आणि डोळ्यात नांदणाऱ्या सासूरवाशिणीसारखे. मनाच्या कालमापनातील काही हळवे क्षण बाहुली, भोवरा, कट्टी, बट्टी रमतात पुन्हा निश्चिंत बालपणात. मनाच्या कालमापनातील काही हळवे क्षण फुलतात सुगंधी गुलाबासारखे, काट्यात असूनही दिमाखात डोलणारे. मनाच्या कालमापनातील काही हळवे क्षण बोथट होत जातात हळूहळू धार गेलेल्या पात्यासारखे. मनाच्या कालमापनातील काही हळवे क्षण धावतात पुन्हा पुन्हा आईबाबांकडे कुशीत त्यांच्या शिरण्यासाठी. मनाच्या कालमापनातील काही हळवे क्षण मात्र सहजच ओघळतात अश्रू होऊन सांगता न येणाऱ्या भावनांसारखे. मैत्रिणींनो, कुठेतरी एका शांत पण सुंदर सरोवराचं मी एकदा चित्र बघितलं आणि त्यावरून मला ही कविता सुचली. सरोवर कसं वरून दिसायला शांत सुंदर दिसत असतं, तरीही त्याच्या आत तळाशी अनेक हालचाली सुरू असतात, पाण्याचे अनेक झरे पाझरत असतात. या शांत सरोवराची तुलना माणसाच्या मनाशी अगदी चपखल होऊ शकते, नाही का? बघा तर या कवितेत. कवितेचे शीर्षक आहे सरोवर. गर्द वनात शांत सरोवर, जणू कुणी एक तपस्वी. गर्द वनात शांत सरोवर, जणू कुणी एक तपस्वी. शीत लहरी लहरींमधूनी करतो तपश्चर्या मनस्वी. निळे हिरवे खोल पाणी आणिक अंतर्यामी गूढता. निळे हिरवे खोल पाणी आणिक अंतर्यामी गूढता. दिसे वरी जरी ते निश्चल, सुखावे अंतरी पाझर फुटता. तीरावरच्या वृक्षलताही पाहती अपुले बिंब जलात. गगनालाही मोह न आवरे, झेपावे बनुनी मेघ तळ्यात. शमवण्या आपुली तहान, कोठून से ते खग मग येती. शमवण्या आपुली तहान, कोठून से ते खग मग येती. तरंग उठवनी पाण्यावरती, पंखांवरती घेती जलमोती. सुळकन लपला चंचल मीन कमलिनीच्या पानात. सुळकन लपला चंचल मीन कमलिनीच्या पानात. बंदी झाला भृंगही अवचित, मोहक राजस त्या कमळात. सौंदर्य असे हे अस्पर्श पहा, सरोवरा त्या नसे ठावे. सौंदर्य असे हे अस्पर्श पहा, सरोवरा त्या नसे ठावे. प्रवाही होण्याची आस ही कस्तुरी मृगापरी ती धावे. प्रवाही होण्याची आस ही कस्तुरी मृगापरी ती धावे. मैत्रिणींनो, तुम्हालाही असा अनुभव येत असेल, कधी कधी आपल्या अवतीभोवतीच्या लोकांकडून वेगळाच अनुभव येतो. ही लोक आपल्या समोर वेगळं वागतात आणि आपल्या पाठीमागे वेगळं वागतात. कधी कधी आपल्याशीच काय इतरांशी सुद्धा अनपेक्षित वागतात. समोर गोडगोड बोलतात, मागे निंदा करतात.

0: यावरच आधारित माझी ही कविता आहे मुखवटा. मुखवट्यांमागचे डोळे, मुखवट्यांमागचे डोळे बघती कुणाकडे ते कळेना. मुखवट्यांमागचे डोळे बघती कुणाकडे ते कळेना, आणि मुखवट्यांमागचे ओठ बोलती कुणाशी तेही कळेना. वरून हास्य अन आतून रडू, वरून हास्य अन आतून रडू, की वरून रडू अन आतून हसू. मोह माया राग अन द्वेष भाव कोणते मुखवट्याचे, मोह माया राग अन द्वेष भाव कोणते मुखवट्याचे, अंदाज खरा तो काही कळेना. बालपण सरते जन्मतो मुखवटा, बालपण सरते जन्मतो मुखवटा. मैत्रिणीनो, ही ओळ मी मुद्दाम घेतली आहे कारण बालपणीचे सगळेच जण आपण अगदी निरागस निस्वार्थी असतो. हळूहळू वेगळ्या वेगळ्या भावना आपल्या मनाला शिवायला लागतात, म्हणून ही ओळ घेतली आहे. बालपण सरते जन्मतो मुखवटा, फसवण्यासाठी जगाला अव्याहत वाहत राहतो खोटेपणाच्या या ओझ्याला. संपणार कधी हे ओझे काही कळेना, संपणार कधी हे ओझे काही कळेना. जगणे संपते तरी राहतो मुखवटा परिचितांच्या मनात, जगणे संपते तरी राहतो मुखवटा परिचितांच्या मनात. खरा चेहरा मात्र सहज दिसतो त्या विधात्याच्या डोळ्यात. फसवत आले कोण कुणाला काही कळेना, फसवत आले कोण कुणाला काही कळेना. पुन्हा नवा जन्म पुन्हा नवा मुखवटा, पुन्हा नवे ओझे पुन्हा हा खोटेपणा. चक्र कधी संपणार काहीच कळेना, काहीच कळेना. धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, मृणालिनी जोशी यांचं कविता वाचन आपण ऐकलं.

मैत्रिणींनो, अमेय दाते यांच्या स्वरातील रमेश उबाळे यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं मधुकर झिरडकर यांचं. बरे तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण येथेच थांबूया. आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार.

0: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
0: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका. मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.

सुधीर फडके, उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जगदीश केबुडकरांचं गीत आपण ऐकतात. हीच खरी दौलत या चित्रपटासाठी संगीत राम लक्ष्मण यांचं होतं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया चंद्रशेखर गाडगीळ आणि सहकलाकारांनी गायलेलं नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे या चित्रपटातलं राजू कुलकर्णी यांचं गीत, संगीत जितेंद्र कुलकर्णी यांचं.

0: चित्रपट संगीत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात गीतबहार ह्या कार्यक्रमात.
1: श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाची ही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
2: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा, म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा, आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
1: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत, आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
0: थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
3: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त त्यांना सर्वत्र अभिवादन. माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या 122व्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पदकसंख्या 12 सुवर्णांसह 72. आणि महाराष्ट्रात समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी. देश आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त तसंच माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या 122व्या जयंतीनिमित्त दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहत आहे. यानिमित्त देशभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी दिल्लीतल्या राजघाट इथं सर्वधर्म प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्यासह अनेक मान्यवरांनी राजघाटावर बापूजींना आदरांजली वाहिली. देशाला जय जवान जय किसानचा नारा देणाऱ्या लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री यांच्यासह अनेक मान्यवरांनी विजयघाट इथं पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. नवी दिल्लीतल्या संविधान सदनातही महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी प्रधानमंत्री मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, मंत्रिमंडळातले नेते आणि इतर संसद सदस्य उपस्थित होते. बांगलादेशातले भारताचे उच्चायुक्त दिनेश त्रिवेदी यांनी आज महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून

0: देशसेवा आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत नक्षलवादी कारवायांच्या निर्मूलनाविषयी.
1: 1967 मध्ये बंगालच्या नक्षलबारी जिल्ह्यात जमीनदार आणि ब्रिटिश सरकारच्या विरोधात सुरू झालेली सशस्त्र चळवळ स्वातंत्र्यप्राप्तीनंतर व्यवस्थाविरोधी बनली होती. देशाच्या खनिज संपन्न भूभागात विशेषतः आदिवासी बहुल दुर्गम प्रदेशात नक्षल्यांच्या दहशतीमुळे विकासाची फळं तिथल्या नागरिकांना चाखता आली नाहीत. डाव्या अतिरेकी कारवायांचा बिमोड करण्याचं उद्दिष्ट ठेवून केंद्र सरकारनं त्या दिशेनं महत्वाची पावलं उचलली. विश्वास निर्माण आणि जनकल्याण या त्रिसूत्रीवर आधारित कार्यक्रम राबवून राज्य सरकारांची समन्वयानं नक्षलवादी कारवायांवर नियंत्रण मिळवण्यात सरकारला यश मिळालं. आदिवासी भागातल्या नागरिकांचे प्रश्न सोडवणं, हिंसक कारवायांना बलपूर्वक आळा घालणं, शरण आलेल्या नक्षल्यांच्या पुनर्वसनासाठी निधी देणं अशा विविध मार्गांनी हा प्रश्न केंद्र सरकारनं सोडवला. जून 2022 राबवलेलं ऑपरेशन थंडरस्टॉर्म, सप्टेंबर 2022 ऑपरेशन ऑक्टोपस, डबल बुल आणि चक्रबंध, तसंच 2025 राबवलेलं ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट आणि गेल्या मार्चमध्ये राबवलेलं ऑपरेशन भीमबर्ग या मोहिमांमुळे नक्षली कारवायांना पायबंद बसला. त्याचवेळी नक्षली संघटनांना वित्त पुरवठा करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा शोध घेऊन त्यांची नाकेबंदी करण्यात आली. राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि सक्तवसुली संचालनालयामार्फत विविध कारवायांमध्ये सुमारे 92 कोटी रुपये आणि इतर मालमत्ता जप्त करण्यात आली. शरण आलेल्या नक्षलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 5 लाखापर्यंत अर्थसहाय्य देण्यात आलं. 3 वर्षापर्यंत दरमहा 10 कोटी रुपयांचा स्टायपेंडही दिला जातो. या विविध उपायांमुळे 2024 ते 2026 मार्चपर्यंत 3927 नक्षल्यांनी शरणागती पत्करली. यातले काही जण त्यांच्या संघटनांमध्ये वरिष्ठ पदावर होते, अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवे होते. नक्षलग्रस्त भागात पायाभूत सेवा सुविधा विकासाला चालना देणं, संपर्क यंत्रणा सक्षम करणं, तिथल्या युवकांना रोजगारक्षम बनवणं असे उपायही राबवण्यात आले. परिणामी नक्षली हिंसाचारात लक्षणीय घट झाली. 2014 नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या 126 होती, ती 2026 आली आहे. 31 मार्च 2026 रोजी भारत नक्षलमुक्त झाल्याची घोषणा सरकारने केली.
0: फ्लाय दुबईचे वैमानिक कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या सहवैमानिकाला अबुधाबी इथं हलवण्यात आलं आहे. सौदी वृत्तसंस्थेनं सौदी गृहमंत्रालयाच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार वैद्यकीय तपासणीनंतर दोन्ही वैमानिकांना अबुधाबीला हलवण्यात आलं. कॅप्टन स्मिथ यांना संयुक्त अरब अमिरातीत आणलं असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं भारतीय दूतावासानं कालच सांगितलं होतं. दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कॅप्टन स्मिथ यांच्याशी संवाद साधला. स्मिथ यांच्या शौर्याची आणि प्रसंगावधानाची प्रधानमंत्र्यांनी प्रशंसा केली आणि त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं अशी कामना केली.
2: स्मिथ नमस्ते.
3: नमस्ते सर.
2: कैसे हो? अभी तबीयत कैसी है?
3: सर सब ठीक है सर, सब ठीक है.
2: देखिए पूरा देश आपके लिए प्रार्थना कर रहा है. महामृत्युंजय का जाप सब दूर चल रहे हैं.
3: यस सर.
2: आपकी हिम्मत ने, आपके धैर्य ने और आपकी सूझबूझ ने यानी फ्रिक्शन ऑफ सेकंड में इतने निर्णय कर लिए आपने. yes. और इतने लोगों की जान बचाई और आज पूरा देश गर्व से कह सकता है कि हम हिंदुस्तानी जान लेने वाले लोग नहीं है, जान बचाने वाले लोग.
0: यावेळी स्मिथ यांनी विमानातला घटनाक्रम प्रधानमंत्र्यांना सांगितला आणि त्यांचे आभार मानले. जागतिक शांततेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या अथक प्रयत्नांची रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केलेली प्रशंसा प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी पुतीन यांनी केलेलं हे कौतुक मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक शांततेसाठी एक विश्वासार्ह आवाज म्हणून उदयाला आला आहे हेच अधोरेखित करतं असं शहा म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आजही आपल्या दमदार कामगिरीने विविध खेळांमध्ये पदकं मिळवली. मुष्टीयुद्धात लवलीना बोर्गोनहेन हिने महिलांच्या 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. तिरंदाजीतही रिकव्ह प्रकारात भारतीय महिला संघानं आपलं पहिलं सुवर्णपदक जिंकलं. अंकिता

कीर्ती शर्मा आणि कुमकुम मोहोड या तिघींचा यात समावेश आहे. मिश्र रिकव्ह सांघिक तिरंदाजी प्रकारात कुमकुम मोहोड आणि धीरज बोम्मदेवरा यांनी रौप्य पदक जिंकलं. पुरुषांच्या रिकव्ह सांघिक प्रकारात भारताच्या धीरज बोम्मदेवरा, यशदीप भोगे आणि नीरज चौहान यांनीही रौप्य पदक पटकावलं. नौकानयन स्पर्धेत डिंगी प्रकारात नेत्रा कुमानन हिने कांस्य पदक जिंकलं. या कामगिरीमुळे भारत पदक तालिकेत 6व्या स्थानावर पोहोचला आहे. भारताची पदक संख्या 72 झाली असून त्यात 12 सुवर्ण, 25 रौप्य आणि 35 कांस्य पदकांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पदकविजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. मिझोराममध्ये आयझॉलजवळ कार खोल दरीत कोसळून दूरदर्शनचे वृत्त संचालक नम्पीबोऊ मारिदमाई आणि पीआयबीचे अतिरिक्त महासंचालक एंगमपामे यांच्यासह 3 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. जखमी कारचालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह मणिपूरमधल्या त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात येणार आहेत. अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले आहेत. शेगावाहून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन

0: चालक इंगम पामे यांच्यासह तीन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. जखमी कारचालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह मणिपूरमधल्या त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात येणार आहेत. अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले आहेत. शेगावाहून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे जाणाऱ्या बोलेरो पिकअपला भरधाव ट्रकनं मागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. मृत आणि जखमी वर्धा जिल्ह्यातल्या सिंदी मेघे इथल्या नवदुर्गा पूजा उत्सव समितीचे सदस्य आहेत. जखमींना धामणगाव ग्रामीण रुग्णालयातून सावंगी आणि सेवाग्राम रुग्णालयात हलवण्यात आलं असून 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे तसंच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे. पोलीस या अपघातासंबंधी पुढील तपास करत आहेत. आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांच्या नेतृत्वाखाली आज नवी दिल्ली इथल्या आकाशवाणी मुख्यालयात स्वच्छ भारत दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. या कार्यक्रमाचा भाग म्हणून त्यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना पुष्पांजली वाहिली तसंच परिसरात स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. एक पेड मा के नाम या मोहिमेअंतर्गत त्यांनी इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत वृक्षारोपणही केलं. यावेळी वृत्त विभागाचे अतिरिक्त महासंचालक एस सुब्रमण्यम यांची उपस्थिती होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त त्यांना सर्वत्र अभिवादन. माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या 122व्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पदकसंख्या 12 सुवर्णांसह 72. आणि महाराष्ट्रात समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. खरीप हंगाम 2026 मधील पावसाच्या तुटीमुळे राज्य शासनानं 26 सप्टेंबर रोजी दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली. या यादीत अमरावती जिल्ह्यातील सर्वच 14 तालुक्यांचा समावेश आहे. अमरावती, भातकुली, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, अचलपूर, वरुड, मोर्शी, धारणी, चिखलदरा यांसह इतर तालुक्यांना यामुळे शासकीय सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पिकांचे पंचनामे तातडीनं करण्याचे आदेश दिले आहेत. तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांच्या त्रिस्तरीय समित्या गावपातळीवर नुकसानीची पाहणी करतील. जिल्ह्यातील सर्व 14 तालुक्यात दुष्काळाचा ट्रिगर 1 लागू झाला असून शेतकऱ्यांना कर्ज वसुली, वीज बिल आणि परीक्षा शुल्कात सवलती देण्यात येणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या 22 दिवसांत जिल्ह्यात अपेक्षित 112.6 मिलीमीटर ऐवजी केवळ 66.8 मिलीमीटर पाऊस झाला. पावसाच्या दीर्घ खंडामुळे खरीप पिकांची स्थिती गंभीर बनली असून सोयाबीन आणि कापसाची 50% अधिक पिके करपल्याचं चित्र आहे. शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पावसाने उघडीप दिल्यानं उत्पादनात मोठी घट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दर्यापूर तालुक्यात महसूल सेवक म्हणजेच कोतवाल पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार किमान 4थी उत्तीर्ण असावा आणि त्याला मराठी लिहिता वाचता आलं पाहिजे. वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष आहे. अर्ज कागदपत्रांसह तहसीलदार कार्यालयात समक्ष सादर करायचे असून 100 गुणांची लेखी परीक्षा 11 नोव्हेंबरला होईल. पावसाच्या खंडामुळे अमरावती शहर आणि मेळघाटातील जलस्रोत आटू लागले असून भीषण पाणी टंचाईचा धोका निर्माण झाला आहे. धारणी आणि चिखलदरा परिसरातील पाणी स्रोतांवर विशेष ताण आला आहे. यावर उपाय म्हणून टंचाई आराखड्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. शहराचा पाणी पुरवठा अप्पर वर्धा धरणावर अवलंबून आहे. अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात 24 ऑगस्टच्या पहाटे व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत 3 बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीनं 7 सप्टेंबर रोजी आपला अहवाल सादर केला. घटनेनंतर आरोग्य सेवा उपसंचालकांसह 5 जणांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले होते. सप्टेंबरच्या सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अमरावती महानगरपालिकेचा सफाई आणि कचरा संकलनाचा कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर सोबतचा करार रद्द केला. हा करार 28 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आला होता. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं सप्टेंबरच्या अखेरीस अंतरिम स्थगिती दिली. नागपूर खंडपीठाने कंत्राट रद्द करून नवी निविदा काढण्याचे निर्देश दिल्यानंतर महापालिकेसमोर पर्यायी व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे शहरातील सफाईच्या व्यवस्थेबाबत

0: चा संभ्रम सध्या दूर झाला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ऑक्टोबर महिन्यात होणार असून महापालिकेच्या पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंबानगरी अमरावतीत 14 सप्टेंबर रोजी भक्तिमय आणि जल्लोषपूर्ण वातावरणात गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं. ढोल ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात शहरातील विविध भागांतून दिवसभर मिरवणुका निघाल्या. आझाद हिंद गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीत विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे यांनीही ढोल ताशांच्या तालावर ठेका धरला. सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना करून उत्सवाला सुरुवात केली. तर गणेश विसर्जनाच्या काळात जिल्ह्यात पोलिसांनी कठोर कारवाई केली. आवाजाची मर्यादा ओलांडल्याप्रकरणी 37 गणेश मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसंच नीरपिंगळाई आणि सोनोरी इथं मिरवणुकीत अश्लील नृत्य सादर करून सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी तृतीय पंथीयांविरुद्धही गुन्हे नोंदवण्यात आले. अमरावती मध्यवर्ती कारागृहात सप्टेंबर महिन्यात आठवडाभरात 3 बंद्यांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली. तत्पूर्वी सप्टेंबरच्या सुरुवातीला एका 27 वर्षीय कैद्याचा हृदयविकारानं मृत्यू झाला होता. मोक्का कायद्यान्वये अटकेत असलेल्या विचाराधीन बंद्याचा 9 सप्टेंबरला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. नातेवाईकांनी उपचारात हलगर्जीपणाचा आरोप केला तर कारागृह प्रशासनानं तो ब्रेन ट्युमरनं आजारी असल्याचं सांगितलं. 6 सप्टेंबरच्या वृत्तानुसार मेळघाटातील कुपोषणाचे वास्तव जिल्हा परिषद आरोग्य विभाग आकडेवारीतून पुन्हा समोर आले आहे. धारणी आणि चिखलदरा तालुक्यात 2291 बालके कुपोषणाच्या श्रेणीत आढळली असून त्यापैकी 140 बालके अतितीव्र कुपोषित आहेत. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 1:45 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया राजा बढे यांचं गीत, गायिका माणिक वर्मा.

भीमराव पांचाळे यांनी गायलेली सुरेश भट यांची गझल आपण ऐकलीत. याबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. 1:55 मिनिटं होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत ऐसी

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तकांवर बोलू काही या मालेत ऐकूया डॉक्टर संदीप श्रोत्री यांच्या मनूचे अरण्य या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला आढावा.
1: हल्ली सगळ्यांचाच पर्यटन हा एक जीवलग छंद आहे. म्हणजे कधी कधी तर वाटतं शनिवार रविवार या लोकांना घर चावतं की काय इतकी माणसं पर्यटन करतात. या प्रवास वर्णनाची सुरुवात मनोगत ऐवजी मनुगत या शब्दापासून झाली आहे आणि शेवट इति मनुपुराण अशी केली आहे. कारण की ह्या मनूच्या अभयारण्याबद्दल लेखकाने या पुस्तकात लिहिले आहे. या अभयारण्यात जणू काय आपल्याला चकवा लागतो आणि आपण या मनूच्या अरण्यातच रेंगाळत राहतो. ॲमेझॉन खोरे पेरू देशाच्या आग्नेय भागात अँडीज पर्वताच्या उतारावर वसलेले हे सदाहरित घनदाट जंगल आहे. मनू नदीचा हा परिसर पृथ्वीवरील सर्वाधिक जैवविविधता असलेला आहे. लेखक एका निसर्गप्रेमीच्या भूमिकेतून या जंगलात भटकले. त्यांनी या पुस्तकात मनू येथील रंगीबेरंगी पक्षीसृष्टी, हजारो प्रकारच्या वनस्पती, जलचर उभयचर सस्तन प्राण्यांच्या प्रजातींचे सुंदर शब्दात वर्णन केले आहे. निवडक छायाचित्र देखील आहेत. लेखक महाशयांना जुन्या काळातील घरे बघत पुढे वाटेत ओसाड गवताळ प्रदेशातील वाळवंटी सिंह प्युमाच्या दर्शनाची ओढ लागते. प्रवास करत सर्वात उंच खिंड अगजानाको खिंड लागते. हा प्रांत धुक्याचा प्रदेश मानतात. डोंगर गच्च झाडी ढगांची गर्दी यातून रस्ता कापत लेखक पुढे जातात. पेरू देशाची लोकसंस्कृती आजही आहे. पूर्वी पक्षी प्राणी वनस्पतींचे प्रकार कीटक साप मुंग्या बेडूक मासे फुलपाखरे यांनी समृद्ध असा हा भूभाग इंका साम्राज्यातील स्वतंत्र अस्तित्व होता. पूर्वी युरोपने रबराच्या उत्पादनासाठी येथे कथितरित्या जंगलतोड केली. पण आता 1967 सालापासून हे जंगल राखीव आहे. बोका मनू येथे पर्यटकांसाठी माहिती केंद्र आहे. गाईडसाठी मनू लर्निंग केंद्र पण आहे. फक्त 3000 पर्यटक एका वर्षाकाठी इथे जाऊ शकतात. रिचेस्ट बर्डिंग लोकॅलिटी म्हणजे भरपूर पक्षी बघायला मिळणारी अशी ही जागा आहे. स्वेन एरिक्सन मनू अभयारण्याकडे जाण्याच्या रस्त्याचे निर्माते यांचा पुतळा तेथे आहे. अर्थात या वाटेवर येण्याचे धाडस फार कमी माणसं करतात. या अरण्यात पाचूसारख्या हिरव्या क्वेज्वेल पक्षाचे

0: दर्शन होते. पक्षी, फुलपाखरं, अळ्या यांचे वर्णन, प्राण्यांचे सहजीवन, कापुचीन माकडं यांचं वर्णन आहे. वनस्पतींचा विकास आणि मानवाचा विकास खरं तर परस्पर पूरक असतो. पेरू देशाचा रॉक राष्ट्रीय पक्षी कॉक द रॉक इथे आढळतो. जंगलात जेवढ्या कमी सोयी असतात तेवढी वन्यजीव दर्शनाची संधी जास्ती असते असं लेखक लिहितात. हमिंग बर्ड हा जगातील सर्वात लहान पक्ष्यांपैकी एक आहे जो तिथे बघायला मिळतो. दक्षिण अमेरिका हे जैव वैविध्याने सर्वात संपन्न असलेलं शहर आहे. दाट झाडीत लीलया संचार करणारे पक्षी, साप, सरडे, माकडे, मगरी यांचे शेकडो प्रकार इथे बघायला मिळतात. हार्प गरुड, ओरोपेंडुला पक्ष्यांची घरटी हे इथलं एक आश्चर्य आहे. तर ही विचारांची सहल, मनुच्या अरण्यातील प्रवास असाच सुरू राहू दे. रसिक श्रोते हो, आपला सगळ्यांचा हा मनुच्या अरण्यातील प्रवास सुखकर होवो.
1: श्रोते हो, पुस्तकांवर बोलू काही या मालेत आत्ताच आपण ऐकला डॉक्टर संदीप श्रोत्री यांच्या मनुचे अरण्य या पुस्तकाचा शुभांगी पासेवंद यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आज आपण भाजीपाल्याची रोपवाटिका याविषयी माहिती घेऊया. वाचन केलंय विद्या तावडे यांनी. नमस्कार मंडळी. मंडळी, टोमॅटो, मिरची, कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली, लेट्यूस यांसारख्या भाजीपाला पिकांची अगोदर रोपं तयार करून मग त्यांची पुनर्लागण करणं फायद्याचं ठरतं. रोपवाटिकेत रोपं तयार केल्यामुळे अनेक फायदे होतात. रोपवाटिकेत रोपांची चांगली निगा ठेवणं सहज शक्य होतं. थोड्या जागेत रोपवाटिका तयार करता येते. बियांचीही बचत होते. पुनर्लागवडीच्या क्षेत्राची पूर्वमशागत आणि रान बांधणी करायला पुरेसा वेळ मिळतो. लागवड ठरवलेल्या वेळेला आणि लवकर करता येते. जोमदार, निरोगी, कोवळ्या स्थितीत वाढीला पोषक अशा सर्व गोष्टी उपलब्ध करून देता येतात. रोग किडींचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त करता येतो. एकंदरीत जोमदार, निरोगी रोपनिर्मितीचं व्यवस्थापन सोपं असतं. भाजीपाल्याच्या रोपवाटिकेची जमीन उत्तम निचऱ्याची, सुपीक, हरळी, कुंदाविरहित असावी आणि एका गुंठ्याला एक बैलगाडी चांगलं कुजलेलं खत घालावं. त्यानंतर खोलगट नांगरट करून ढेकळं फोडून 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत केल्यानंतर 3 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 30 सेंटीमीटर उंचीचे गादी वाफे तयार करावेत. प्रत्येक गादी वाफ्यावर 100 ग्रॅम सुपरफॉस्फेट, 50 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड मिसळून घ्यावं. सुधारित किंवा संकरित वाणाचं खात्रीशीर असं बियाणं घ्यावं. वाफ्यावर 6 सेंटीमीटर अंतरावर 1.5 सेंटीमीटर खोलीवर रेघा पाडाव्यात आणि या रेघेत बी पातळ पेरावं. हलक्याशा मातीनं झाकावं आणि झारीने पाणी द्यावं. बी उगवेपर्यंत पाचट किंवा गवताचा पातळ थर द्यावा. उगवेपर्यंत झारीनेच पाणी द्यावं. बी उगवल्यानंतर पाचट गवत काढून टाकावं. आठवडाभरात रोपं बियांची पाकळी सोडून पानं धरतात. त्यानंतर विशेष काळजी घ्यावी लागते. रोप उन्हाळ्यात म्हणजे एप्रिल मे महिन्यात तयार करायचे असतील तर नायलॉन नेट वापरून वाफ्यावर पिंजरा करावा. कापडाचाही वाफ्यावर त्रिकोणी पिंजरा तयार करता येतो. त्रिकोणी शेडनेटचा पिंजरा रोपावरती केला असता रोपांची वाढ चांगली होते. फुलकिडे, पांढरी माशी या किडींचा प्रादुर्भाव होत नाही. त्याचप्रमाणे विषाणूजन्य रोगाचाही प्रादुर्भाव होत नाही. रोपं 3 ते 4 पानांवर असताना 2 ओळीतील तण हातानं चिमटून काढावं. 2 ओळीत 1 सेंटीमीटर खोलीची खुरप्यानं काकरी पाडून त्यात दर वाफ्याला 20 ते 25 ग्रॅम थिमेट टाकून लगेच पाणी द्यावं. थिमेट टाकल्यानंतर वापशावर अशीच काकरी पाडून प्रतिवाफ्याला 25 ग्रॅम संपूर्ण किंवा सुफला टाकून मातीनं झाकून घ्यावं आणि पाणी द्यावं. मर रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईडचं ड्रेंचिंग करावं. फुलकिडे, तुडतुडे विषाणू रोगाचा प्रसार होतो, त्यामुळे 10 मिली मोनोक्रोटोफॉस आणि 30 ग्रॅम डायथे

M45. 10 लिटर पाण्यात मिसळून रोपाची उगवण पूर्ण झाल्यावर 10 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्यात. रोपं 6 ते 8 आठवड्यात पुनर्लागवडीसाठी तयार होतात. रोपात कणखरपणा यावा म्हणून शेवटच्या 10 ते 12 दिवसात पाणी तोडावं, पण पुनर्लागणीसाठी रोप उपटताना आदल्या दिवशी पाणी द्यावं, म्हणजे रोप उपटताना मुळांना इजा होणार नाही. मंडळी, अशा प्रकारे कमी जागेत चांगल्या व्यवस्थापनात निरोगी, जोमदार आणि खात्रीची घरच्या घरी रोपं तयार करता येतील. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाच्या पुनःप्रसारणात आज आपण भाजीपाल्याची रोपवाटिका याविषयी माहिती घेतली. वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. Thank you.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत. स्तनामध्ये कोणते बदल झाले तर आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. सर्वात आधी स्तनामध्ये नवीन गाठ किंवा जाडी जाणवणे, विशेषतः अशी गाठ जी आधी नव्हती आणि आता नवीन जाणवते तिची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कॅन्सरची गाठ दुखायलाच हवी असं नाही. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते, कॅन्सरची गाठ सुरुवातीला सहसा दुखत नाही. अनेक महिला गाठ दुखत नाही आहे मग घाबरायचं कारण नाही असा विचार करून डॉक्टरांकडे जाणे टाळतात आणि इथेच आजार बळावतो. त्यामुळे दुखत नसलेली गाठ ही अधिक गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. दुसरं लक्षण म्हणजे स्तनाच्या आकारात किंवा स्वरूपात नवीन बदल. एका स्तनाचा आकार अचानक बदलल्यास किंवा पूर्वीपेक्षा वेगळा दिसू लागल्यास त्याच्याकडे लक्ष द्या. तिसरं, त्वचेतील बदल. स्तनाच्या त्वचेवर एखाद्या भागात खड्डा पडल्यास, त्वचा आत ओढल्यास, लालसरपणा किंवा जाडी वाढल्यास त्याची तपासणी आवश्यक आहे. कधी कधी त्वचा संत्र्याच्या सालीसारखी दिसू शकते, याला आपण पॉ द ऑरेंज असं म्हणतो. चौथं, निप्पलमध्ये बदल. पूर्वी आत नसलेला निप्पल अचानक आत ओढला जाणे, निप्पलभोवतीच्या त्वचेत बदल होणे किंवा निप्पलमधून असामान्य स्त्राव होणे, विशेषतः रक्तमिश्रित स्त्राव, याकडे दुर्लक्ष करू नये. पाचवं, काही महिलांना बगलेमध्ये गाठ जाणवू शकते कारण ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशी जवळच्या लिम्फनोडमध्ये जाऊ शकतात. सहावं लक्षण, ब्रेस्ट कॅन्सरच्या सुरुवातीला केवळ स्तन दुखणे हे सहसा प्रमुख लक्षण नसते. स्तन दुखण्याचे अनेक सामान्य आणि कॅन्सर नसलेली कारणं असू शकतात. उदाहरणार्थ हॉर्मोनल चेंजेस, मासिक पाळीशी संबंधित बदल इत्यादी. स्तनात होणारी वेदना सतत राहत असेल किंवा त्यासोबत नवीन गाठ, स्तनाच्या आकारात किंवा त्वचेत बदल, निप्पलमध्ये बदल जाणवत असेल तर ते दुर्लक्षित करू नका. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगायची, यापैकी एखादं लक्षण दिसलं

0: म्हणजे कॅन्सर झालाच असं नाही. उदाहरणार्थ निपल डिस्चार्ज अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतात. स्तनातील अनेक दुखणी कॅन्सर नसतात. म्हणून इंटरनेटवरती फोटो पाहून किंवा शेजारच्या व्यक्तीच्या अनुभवाशी तुलना करून स्वतःचं डायग्नोसिस करू नका. लाजेपोटी किंवा भीतीनी तपासणी टाळल्यामुळे आजार दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात पोहोचतो. तुमच्या शरीरात होणारा कोणताही नवीन बदल हा डॉक्टरांकडून तपासून घेणे हाच सर्वात सुरक्षित मार्ग आहे. लवकर निदान झाले तर कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणून आजची छोटीशी यादी लक्षात ठेवा. नवीन गाठ, स्तनाच्या आकारात किंवा त्वचेत बदल, निपल आत ओढला जाणे, असामान्य किंवा रक्तमिश्रित निपल डिस्चार्ज किंवा बगलेत नवीन गाठ, यापैकी काही जाणवलं तर घाबरू नका. पण थांबवून बघू, आपोआप जाईल असंही करू नका. डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या, कारण ब्रेस्ट कॅन्सरमध्ये वेळेवर निदान होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. उद्या आपण ऐकणार आहोत आपण स्वतःची तपासणी कशी करावी आणि डॉक्टरांकडे गेल्यावर नेमक्या कोणत्या तपासण्या केल्या जातात, मॅमोग्राफी म्हणजे काय, अल्ट्रासाऊंड कधी करतात आणि बायोप्सी म्हटलं की लगेच कॅन्सर असतो का, ह्याची माहिती आपण घेऊया.
1: श्रोते हो, आत्ताच आपण स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजेश

0: कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. दुपारचे 2:10 झालेली आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत परिसर.
1: परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, परिसरच्या या भागामध्ये आपण पारंपरिक बियाण्यांचा वापर करून पर्यावरण संवर्धन कसं करू शकतो हे सृष्टीज्ञान संस्थेत प्रोजेक्ट मॅनेजर असलेल्या कुणाल अनेराव यांच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण दुष्काळी परिस्थितीमध्ये किंवा एकूणच ज्या शेतकरी बांधवांकडे कमी पाणी उपलब्ध असेल अशा बांधवांनी कुठल्या बियाण्यांचा वापर करावा जेणेकरून त्यांना उत्पन्नही साधता येईल आणि त्याचबरोबर आपल्याला पर्यावरणाचा समतोलही साधता येईल. सर काय सांगाल?
1: जसं मी म्हटलं की आदिम पारंपरिक आणि स्थानिक बियाणं जे आपण म्हणतोय त्याची पूर्ण संकल्पना अशी आहे की जी शेती आहे तिला 10,000 वर्षाची परंपरा आहे आणि जेव्हापासून शेतकरी हे सगळं करतोय तर 1,000 वर्षापासून तरी असं म्हटलं की ती बियाणी त्या भागात वाढलेली आहेत. तिथले दुष्काळ, तिथला पाऊस, तिथला थंडी, वारा हे सगळं सहन करून त्याच्यावर कुठलंही कीटकनाशक न टाकता, रासायनिक खत न टाकता त्यांनी त्या वातावरणाशी जुळून घेऊन आपलं जे अस्तित्व आहे ते टिकवून ठेवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही असं बघाल की आपल्याकडे जे महाराष्ट्रातले जे विविध भाग आहेत म्हणजे विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण म्हणा किंवा मराठवाडा म्हणा, म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची पिकं घेतली जातात. म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की भरड धान्य जे आहेत ज्वारी, बाजरी ही जास्त प्रमाणात उगवली जातात कारण पाऊस कमी आहे, तिथे निश्चितच भात पिकणार नाही. कोकण जिथे भात जास्त पिकतोय तर अशा पद्धतीने ही जी पिकांमधली विविधता आहे ती जपून ठेवली आपण गरजेचं आहेच. आणि मी असं म्हणेन की संकरित वाणं जी आहेत ती हल्लीच गेल्या 40-50 वर्षापूर्वी इंट्रोड्यूस झाल्यामुळे जी जुनी पारंपरिक बियाणी आहेत शतकानुशतकं त्यांच्यामध्ये हे ॲडॅप्टेशन आलेलं आहे. त्यामुळे ही जी पारंपरिक बियाणी आहेत कितीही दुष्काळ आला, कितीही काही संकट आली त्यांच्यामध्ये पहिल्यापासूनच तिथे तग धरायची क्षमता असल्यामुळे हायब्रिड बियाण्यांपेक्षा निश्चितच चांगल्या पद्धतीने तिथे वाढू शकतात. वाढीच्या संदर्भात जर असं म्हटलं की काही काही ठिकाणी जसं बघाल कमी कालावधीमध्ये असलेली सुद्धा पिकं आहेत, म्हणजे भरड धान्य आहेत ती तर मी असं म्हणेन की ते अक्षरशः अमृतासारखंच आहे कारण जिथे जिथे कमी पाऊस आहे तिथे भरड धान्यच लोकांनी लावलेली आहेत आणि त्याच्यावरतीच त्यांनी आपलं जीवन आहे किंवा जे आपली जी काही आजूबाजूचं जे वातावरणात टिकून राहिल्यासाठी त्यांनी भरड धान्याचा खूप छान पद्धतीने उपयोग केलेला आहे. म्हणून तुम्ही जिथे जिथे पाऊस कमी आहे तिथे भरडधान्याचं उत्पादन निश्चितच मोठ्या प्रमाणात लोकं घेतली जातात आणि पारंपरिक बियाणे कारण तिथल्या

0: वातावरणाशी जुळून त्यांनी घेतलेलं आहे, त्यामुळे ती बियाणं तिथे तग धरून आहे.
1: श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण पर्यावरण संवर्धनामध्ये कमी पाणी आणि दुष्काळी परिस्थितीत तग धरणाऱ्या बियाण्यांचा आपण कशा पद्धतीने वापर करू शकतो याबद्दल जाणून घेतलं. पुढच्या परिसर या कार्यक्रमाच्या भागात आपण स्थानिक जैवविविधता पारंपरिक बियाणांचा वापर करून कशा पद्धतीने संवर्धित करू शकतो याबद्दल जाणून घेऊयात. नमस्कार.
0: धन्यवाद सर.

परिसर कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला होता. यानंतर ठीक 2:15 वाजता दोपहर समाचार हे हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल.

नाद ब्रह्म या कार्यक्रमात भूषण गोडे यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकत होतात. राग मधुवंती आपण ऐकलात. त्यांना तबला साथ संदेश पोपटकर, हार्मोनियम साथ श्याम देशपांडे यांनी केली होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकलात. निर्मिती होती आकाशवाणी नागपूर केंद्राची.

0: श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाची ही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली. महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये 8 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचे 67 सामंजस्य करार. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतांची पदक संख्या 12 सुवर्णांसह 72 आणि समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी. देश आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त तसंच माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या 122व्या जयंतीनिमित्त दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहत आहे. यानिमित्त देशभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी दिल्लीतल्या राजघाट इथं सर्वधर्म प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्यासह अनेक मान्यवरांनी राजघाटावर बापूजींना आदरांजली वाहिली. देशाचे दुसरे प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या विजयघाट इथल्या स्मारकावर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली. नवी दिल्लीतल्या संविधान सदनातही महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी प्रधानमंत्री मोदी, लोकसभेचे सभापती बिर्ला, मंत्रिमंडळातले नेते आणि इतर संसद सदस्य उपस्थित होते. महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राज्यात अनेक ठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी लोकभवन इथं महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहिली. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत मणिभवन परिसरात आयोजित स्वच्छता अभियानात मंत्री मंगल प्रभात लोढा सहभागी झाले होते. नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातही या नेत्यांना अभिवादन करण्यात आलं. राज्यात सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयं तसंच स्वयंसेवी संस्था संघटनांमध्ये आदरांजली वाहण्यात येत आहे. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात, नाशिक इथं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात तसंच नागपूरच्या व्हरायटी स्क्वेअर इथं विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अहिल्यानगर जिल्ह्यात राहुरी इथं महात्मा फुले विद्यापीठात आज स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. मुंबईत काल झालेल्या महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये 8,57,452 रुपयांच्या गुंतवणुकीचे 67 सामंजस्य करार झाले. या गुंतवणुकीतून 2,91,000 अधिक रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. विमान तंत्रज्ञान, संरक्षण, ऊर्जा आणि स्वच्छ तंत्रज्ञान क्षेत्रातले प्रत्येकी 10 करार यात आहेत. डेटा सेंटर्स, माहिती तंत्रज्ञान आणि सेमीकंडक्टर क्षेत्रात 4,15,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक प्रस्तावित आहे. तर ऊर्जा, बॅटरी, कॉम्प्रेस्ड बायोगॅस क्षेत्रात 1,00,000 कोटीहून अधिक रकमेच्या गुंतवणुकीचे करार झाले. याशिवाय अंतराळ, खाणकाम, धातू उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स, रसायन, शेती यासारख्या विविध क्षेत्रांमधल्या गुंतवणुकीसाठीही करार झाले. गुंतवणूकदारांच्या प्रत्येक गरजेची पूर्तता करण्यासाठी शासन एकसंघ पद्धतीनं काम करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. गुंतवणूकदारांना

0: प्रकल्पाची निवड केल्यानंतर जमीन, वीज, पायाभूत सुविधा, परवानग्या आणि कुशल मनुष्यबळ या सर्व बाबींसाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधून प्रकल्पाला गती देण्याची जबाबदारी शासनाची असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. या परिषदेत चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, नाशिक, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, पुणे, अहिल्यानगर, रत्नागिरी, पालघर आणि मुंबई महानगर प्रदेश अशा विविध भागात गुंतवणुकीचे प्रस्ताव असून राज्याच्या सर्व भागांमध्ये विकासाच्या संधी पोहोचविण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य आणि महिला आणि बालविकास विभागानं संयुक्तपणे 1000 दिवसांचं बाल्यावस्था मिशन तयार करावं आणि मिशनचा आराखडा मंत्रिमंडळापुढे मांडावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यासाठी विविध विभागांनी स्वतंत्रपणे काम न करता माता आणि बालकांना केंद्रस्थानी ठेवून एकात्मिक पद्धतीनं काम करावं असंही मुख्यमंत्री म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्राचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत नक्षलवादी कारवायांच्या निर्मूलनाविषयी.
1: 1967 मध्ये बंगालच्या नक्षलबारी जिल्ह्यात जमीनदार आणि ब्रिटिश सरकारच्या विरोधात सुरू झालेली सशस्त्र चळवळ स्वातंत्र्यप्राप्तीनंतर व्यवस्थाविरोधी बनली होती. देशाच्या खनिज संपन्न भूभागात, विशेषत आदिवासी बहुल दुर्गम प्रदेशात नक्षल्यांच्या दहशतीमुळे विकासाची फळं तिथल्या नागरिकांना चाखता आली नाहीत. डाव्या अतिरेकी कारवायांचा बिमोड करण्याचं उद्दिष्ट ठेवून केंद्र सरकारनं त्या दिशेनं महत्वाची पावलं उचलली. विश्वास निर्माण आणि जनकल्याण या त्रिसूत्रीवर आधारित कार्यक्रम राबवून राज्य सरकारांची समन्वयानं नक्षलवादी कारवायांवर नियंत्रण मिळवण्यात सरकारला यश मिळालं. आदिवासी भागातल्या नागरिकांचे प्रश्न सोडवणं, हिंसक कारवायांना बलपूर्वक आळा घालणं, शरण आलेल्या नक्षल्यांच्या पुनर्वसनासाठी निधी देणं अशा विविध मार्गांनी हा प्रश्न केंद्र सरकारनं सोडवला. जून 2022 मध्ये राबवलेलं ऑपरेशन थंडरस्टॉर्म, सप्टेंबर 2022 मध्ये ऑपरेशन ऑक्टोपस, डबल बुल आणि चक्रबंध, तसंच 2025 मध्ये राबवलेलं ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट आणि गेल्या मार्चमध्ये राबवलेलं ऑपरेशन भीमबर्ग या मोहिमांमुळे नक्षली कारवायांना पायबंद बसला. त्याचवेळी नक्षली संघटनांना वित्त पुरवठा करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा शोध घेऊन त्यांची नाकेबंदी करण्यात आली. राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि सक्तवसुली संचालनालयामार्फत विविध कारवायांमध्ये सुमारे 92 कोटी रुपये आणि इतर मालमत्ता जप्त करण्यात आली. शरण आलेल्या नक्षलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 5 लाखापर्यंत अर्थसहाय्य देण्यात आलं. 3 वर्षापर्यंत दरमहा 10 कोटी रुपयांचा स्टायपेंडही दिला जातो. या विविध उपायांमुळे 2024 ते 2026 मार्चपर्यंत 3927 नक्षल्यांनी शरणागती पत्करली. यातले काही जण त्यांच्या संघटनांमध्ये वरिष्ठ पदावर होते, अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवे होते. नक्षलग्रस्त भागात पायाभूत सेवा सुविधा विकासाला चालना देणं, संपर्क यंत्रणा सक्षम करणं, तिथल्या युवकांना रोजगारक्षम बनवणं असे उपायही राबवण्यात आले. परिणामी नक्षली हिंसाचारात लक्षणीय घट झाली. 2014 मध्ये नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या 126 होती, ती 2026 मध्ये 2 वर आली आहे. 31 मार्च 2026 रोजी भारत नक्षलमुक्त झाल्याची घोषणा सरकारने केली.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आजही आपल्या दमदार कामगिरीनं विविध खेळांमध्ये पदकं मिळवली. मुष्टीयुद्धात लवलीना बोरगोहेन हिने महिलांच्या 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. तिरंदाजीतही रिकर्व प्रकारात भारतीय महिला संघानं आपलं पहिलं सुवर्णपदक जिंकलं. अंकिता भकत, कीर्ती शर्मा आणि कुमकुम मोहोड या तिघींचा यात समावेश आहे. मिश्र रिकर्व सांघिक तिरंदाजी प्रकारात कुमकुम मोहोड आणि धीरज बोम्मदेवरा यांनी रौप्यपदक जिंकलं. पुरुषांच्या रिकर्व सांघिक प्रकारात भारताच्या धीरज बोम्मदेवरा, यशदीप भोगे आणि नीरज चौहान यांनीही रौप्यपदक पटकावलं. नौकानयन स्पर्धेत डिंगी प्रकारात नेत्रा कुमानन हिनं कांस्यपदक जिंकलं. या कामगिरीमुळे भारत पदक तालिकेत 6व्या स्थानावर पोहोचला आहे. भारताची पदक संख्या 72 झाली असून त्यात 12 सुवर्ण, 25 रौप्य आणि 35 कांस्यपदकांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पद

0: विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोल्हापूर शाखेच्या वतीनं प्रतिवर्षी दिला जाणारा संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार यंदा मराठी रंगभूमी चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना प्रदान करण्यात येणार आहे. रोख 51,000 रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असून येत्या रविवारी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले आहेत. शेगावहून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे जाणाऱ्या बोलेरो पिकअपला भरधाव ट्रकनं मागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. जखमींना धामणगाव ग्रामीण रुग्णालयात सावंगी आणि सेवाग्राम रुग्णालयात हलवण्यात आलं असून 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली. महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये 8 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचे 67 सामंजस्य करार. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पदक संख्या 12 सुवर्णांसह 72 आणि समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र 3:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची आजची पहिली सभा समाप्त होत आहे. दुसऱ्या सभेत पुन्हा भेटूया सायंकाळी 5 वाजता. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार. 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 दशांश मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आमच्या दुसऱ्या सभेत मी रेडिओ सखी गौरी मुळे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. सायंकाळचे 5 वाजतायत. आता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. देश आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहत आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी लोकभवन इथं महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहिली. मुंबईत काल झालेल्या महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये 8,57,452 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे 67 सामंजस्य करार झाले. या गुंतवणुकीतून 2,91,000 अधिक रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी गोळी झाडणाऱ्यासह 2 मुख्य संशयितांना आज रायगडमध्ये पेण इथून अटक केली. या प्रकरणात आणखी 2 जणांचा शोध सुरू आहे. हत्येमागचा उद्देश आणि शस्त्राचा शोध पोलीस घेत आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज 5 सुवर्णपदकांची कमाई केली. मुष्टीयुद्धात लवलीना बोर्गोनहेन हिने महिलांच्या 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. परवीन हुडाने महिलांच्या 65 किलो वजनी गटात तर पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात सुजित कलकल यांनीही सुवर्णपदकं पटकावली तर 80 किलो वजनी गटात अंकुश पंघाल याने सुवर्णपदक पटकावलं आहे. तिरंदाजीत महिलांच्या रिकर्व सांघिक गटात अंकिता भगत, कीर्ती शर्मा आणि कुमकुम मोहोड यांनी सुवर्णपदक जिंकलं. भारताकडे सध्या 15 सुवर्ण, 25 रौप्य आणि 35 कांस्य पदकांसह 75 पदकं असून पदक तालिकेत भारत 5व्या स्थानावर आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: 1143 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सायंकाळचे 5:02 झालेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतसंध्या. या कार्यक्रमात आज ऐकूया हिंदी चित्रपट संगीत.

0: जानम समझा करो या चित्रपटातलं मजरू ह सुलतानपुरी यांचं गीत ऐकलं. हे गीत गायलं होतं जसपिंदर नरुला यांनी आणि संगीतबद्ध केलं होतं अन्नू मलिक यांनी.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

0: कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातलं समीर यांचं गीत ऐकलं. जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं गुलाम या चित्रपटातलं.
1: श्रोते हो, शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल हरिभक्त परायण श्रीमती रोहिणी माने परांजपे यांची सोनाली सावंत यांनी घेतलेली मुलाखत.
2: समाज प्रबोधनाचं मी ठामपणे सांगेन की एकमेव साधन जर आजच्याही घडीला जर कुठलं असेल तर ते कीर्तन आहे. ते पुराण काळापासून चालत आलेलं आहे. देवर्षी नारद कीर्तन करायचे, ते दैत्यांच्याही दरबारामध्ये तितकेच सन्माननीय होते आणि देवांच्याही दरबारामध्ये त्यांचा सन्मान होता, कारण ते कीर्तनकार होते. समाज प्रबोधन करणं, वाईट विचारांचा निचरा करणं आणि सद्विचारांची पेरणी समाजाच्या मनामनामध्ये करणं हे कीर्तनाचं मूळ इप्सित आहे.
1: तेव्हा जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
0: गीतसंध्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत दिल का क्या कसूर या चित्रपटातलं समीर यांचं. गायलंय आशा भोसले आणि कुमार सानू यांनी आणि संगीतबद्ध केलंय नदीम श्रवण यांनी.

होते हो 17 सप्टेंबर 2026 ते 2 ऑक्टोबर 2026 या दरम्यान भारत सरकारतर्फे स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात येत आहे, तेव्हा आपण या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपला परिसर, सार्वजनिक ठिकाणं जसं की बगीचा, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, बीच, हॉस्पिटल, शाळा, कॉलेजेस या ठिकाणी सुद्धा आपापल्या परीनं स्वच्छता करून स्वच्छ भारत पर्यायानं स्वच्छ विकसित देश निर्माण करण्याचा संकल्प करूया. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर.

अभिजीत आणि अनुराधा श्रीराम यांनी गायलेलं बीवी नंबर वन या चित्रपटातलं गीत ऐकलं. गीतरचना होती समीर यांची आणि संगीत होतं अन्नू मलिक यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. या कार्यक्रमात आज आपण ऐकलीत हिंदी चित्रपट गीतं. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, यानंतर 5:30 वाजता युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

नमस्कार. हॅलो मित्र मैत्रिणींनो, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर निर्मित युवकांच्या आवडत्या युववाणी कार्यक्रमात मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

युववाणी. युववाणीमध्ये आपण कित्येक विषयांवर बोलतो ना, कित्येक विषय ऐकतो. विषय आपल्या रोजच्या जगण्यातले असतात, कधी दुसऱ्या कोणाच्या जगण्यातले. विषय अगदी संगीत, गाणी, कविता, गप्पा असे असतात, आणि देश, समाज, खेळ आणि तरुणाई असेही. ह्यावरून आठवलं, सध्या जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 भारतीय खेळाडू आपल्या दमदार कामगिरीने देशाचा तिरंगा अभिमानाने उंचावतात. विविध क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंनी पदकांची कमाई करत आपल्या प्रतिभेची आणि अथक मेहनतीची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे. आपल्या भारताच्या खात्यात आतापर्यंत 5 सुवर्ण, 21 रौप्य आणि 22 कांस्य अशी एकूण 48 पदके जमा झाली आहेत. क्रिकेट, कबड्डी, नेमबाजी, अथलेटिक्स, बॉक्सिंग, स्क्वॅश, वेटलिफ्टिंग अशा अनेक क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. किरण पहल, पुवम्मा माचट्टीरा, प्राची आणि विद्या रामराज यांच्या महिला संघाने 4x400 मीटर रिले स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलंय. सध्या देशात घडत असलेल्या घटना पाहता या देशासाठी देशाबाहेर घडणाऱ्या गोष्टी ऐकायला चांगल्या वाटतात.

आज आहे 2 ऑक्टोबर. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आपले माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजी यांची आज जयंती. संपूर्ण जग आजचा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून अत्यंत आदराने साजरा करतोय. जेव्हा आपण महात्मा गांधी आणि त्यांच्या अहिंसा या तत्वाचा विचार करतो तेव्हा आजच्या जनजी आणि तरुण पिढीच्या मनात अनेकदा प्रश्न येतो. 21व्या शतकात या डिजिटल आणि अतिशय वेगाने धावणाऱ्या जगात अहिंसा खरोखरच लागू होते का? आपल्या विचारांमध्ये आणि वागण्यात अहिंसा असते का? आपल्या सोशल मीडियाच्या युगात जिथे एखाद्या गोष्टीवर लगेच रिॲक्ट होणं किंवा ट्रान्सफॉर्मेटिव्ह बदल घडून आणण्यासाठी आक्रमक होणे ही पद्धत मानली जाते, तिथे गांधीजींची अहिंसा आपल्याला काय शिकवू शकते? मला वाटतं अहिंसेबद्दल शांतपणे विचार केला आणि अहिंसा अवलंबली तर कित्येक सामाजिक आणि मानसिक त्रास कमी होऊ शकतील.

गांधीजींची अहिंसा म्हणजे केवळ युद्ध न करणे किंवा शांत बसणे नव्हे. अहिंसा हे दुर्बलांचे लक्षण नसून ते जगातले सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे. मन, वाणी आणि कृती या तिन्ही स्तरांवर दुसऱ्याचा द्वेष न करणं, समोरच्याचा आदर करणं आणि संघर्षाचा मार्ग संवादातून शोधणं म्हणजे अहिंसा. अहिंसा म्हणजे सत्याग्रह, सत्याचा आग्रह आणि स्वतःच्या विचारांवर ठाम राहण्याची प्रचंड मानसिक ताकद. त्यामुळे आजच्या तरुणाईसाठी अहिंसा ही एक ऍक्टिव्ह चॉईस असू शकते. आपल्या दैनंदिन आयुष्यात जेव्हा आपण सोशल मीडियावर ट्रोलिंग, द्वेष, रस्त्यावरचा किंवा कोणाचाही राग किंवा सोशल मीडियावरील आक्रमकता नाकारतो, तेव्हा आपण नकळतपणे अहिंसेचाच मार्ग स्वीकारलेला असतो. महात्मा गांधींचा तरुणाईवर आणि तरुण रक्तावर प्रचंड विश्वास होता. त्यांनी जेव्हा मिठाचा सत्याग्रह किंवा भारत छोडो आंदोलन पुकारलं, तेव्हा देशातील लाखो तरुण पुढे आले होते. गांधीजींचे एक प्रसिद्ध वाक्य आजही आपल्यासाठी अत्यंत मार्गदर्शक आहे. यू मस्ट बी द चेंज यू विश टू सी इन द वर्ल्ड. म्हणजे जगात जो बदल तुम्हाला पाहायचा आहे तो आधी स्वतःमध्ये घडवून आणा. आजचा भारतीय तरुण जेव्हा स्वतःमध्ये बदल घडवून आणतो, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून नवीन उद्योग, स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती घडवतो, तेव्हा ती सुद्धा गांधीजींच्या विचारांचीच एक आधुनिक आवृत्ती असते. कारण स्वतःच्या पायावर उभे राहणे, स्वावलंबन आणि स्वदेशीची कास धरणे हेच गांधीजींच्या स्वराज्याचे मूळ तत्व होते.

आजच्या युगात तरुणाई समोर पर्यावरणाचा ऱ्हास आणि हवामान बदल ही खूप मोठी आव्हानं आहेत. गांधीजींनी 100 वर्षापूर्वी सांगितलं होतं, नेचर हॅज इनफ फॉर एव्हरीबडीज नीड पण नॉट फॉर एव्हरीबडीज ग्रीड. म्हणजे निसर्गाकडे प्रत्येकाची गरज भागवण्यासाठी पुरेसं आहे पण कोणाची हाव पूर्ण करण्यासाठी नाही. जेव्हा आजचा तरुण निसर्गाशी जुळवून घेतो, सेंद्रिय आणि

नैसर्गिक उत्पादनांचा वापर करतो आणि पर्यावरणाचे रक्षण करतो तेव्हा ती निसर्गाप्रती दाखवलेली अहिंसाच असते. अहिंसा म्हणजे आपल्या विचारात, शब्दात आणि कृतीत इतरांबद्दल आदर असणे. आजच्या स्पर्धेच्या युगात जिथे यश मिळवण्यासाठी कोणाला तरी मागे पाडावे लागते असा भ्रम पसरवला जातो, तिथे गांधीजींचे विचार आपल्याला सहकार्य आणि सह अस्तित्वाची शिकवण देतात. खरी प्रगती तीच असते जिथे समाजातील शेवटच्या घटकाचा विचार केला जातो. चला तर मग आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्व तरुण मिळून एक संकल्प करूया. आपल्या शब्दातून आणि विचारातून आक्रमकता बाजूला सारून सत्य आणि अहिंसेची कास धरूया. आपल्या भारत देशाला समृद्ध, स्वावलंबी आणि शांतताप्रिय बनवण्यासाठी आपल्या ऊर्जेचा सकारात्मक वापर करूया. गांधीजींचे विचार केवळ पुस्तकात न ठेवता ते आपल्या आचरणात आणून खऱ्या अर्थानं त्यांना अभिवादन करूया आणि आपल्या मातेशी, संस्कृतीशी जोडलेले राहूया. मित्रमैत्रिणींनो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर निर्मित जागतिक अहिंसा दिनानिमित्त विशेष युववाणी हा कार्यक्रम. सादर करते होते सुजित बनसोडे. आता मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. जाता जाता ऐकूयात महात्मा गांधींचं मोस्ट फेवरेट भजन आणि भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत काहीतरी नक्कीच वाचत राहा आणि स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. भेटूया, बाय.

0: अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातलं गीत ऐकलं. गीतरचना होती गुरु ठाकूर यांची आणि संगीत होतं अजय अतुल यांचं.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातलं बेला शेंडे आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं गीत ऐकलं. गीतरचना होती सतीश राजवाडे आणि श्रीरंग गोडबोले यांची आणि संगीत होतं अविनाश विश्वजीत यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. या कार्यक्रमात आज आपण ऐकलीत मराठी चित्रपट गीतं. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: वाजता करंट अफेअर हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 10 वाजता जपान इथे आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगाने स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर रजनीगंधा हा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल. रात्री 10:30 वाजता नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यात विदुषी मालिनी राजूरकर यांनी गायलेला राग केदार आपण ऐकू शकाल. असे आहेत आजचे उर्वरित कार्यक्रम. आता उद्याचे कार्यक्रम. उद्या शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर 2026. उद्या सकाळी 6:05 आम्ही सांगू सुविचार. त्यानंतर मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल. 6:40 कृषीवाणीमध्ये भरड धान्यांतील व्यावसायिक संधी याविषयीची माहिती, याचं पुनःप्रसारण 2:02. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात स्तनांचा कर्करोग याविषयीच्या माहितीचा भाग तिसरा, सहभाग डॉक्टर प्रियंका कोयंडे यांचा, याचं पुनःप्रसारण 2:05. परिसर या कार्यक्रमात 6:50 पारंपरिक बियाणे आणि पर्यावरण संवर्धन याविषयी कुणाल अणेराव यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत, याचं पुनःप्रसारण 2:10. आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. कार्यक्रमांची रूपरेषा आम्ही सांगू. 6:55 7 वाजता गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. दिनविशेष आम्ही सांगू 7:20 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावधारा भावगीतांचा कार्यक्रम. 9 वाजता लखलख चंदेरी हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार कीर्तन चंद्रिका हरिभक्तपरायण रोहिणी माने परांजपे यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. 10 वाजता मराठी चित्रपट संगीत. 10:30 नादब्रह्म या कार्यक्रमात विदुषी मालिनी राजूरकर यांनी गायलेला राग नटभैरव. 11:05 गाता रहे मेरा दिल. 12:00 पहिलं प्रसारण संपेपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. ते असे आहेत 12:00 वनिता मंडळ महिलांसाठी कार्यक्रम. यात अभिजात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रवास अभिजात मराठी भाषेचा याविषयी स्मिता वैद्य यांचं भाषण आणि आरोग्य जागर या सदरात मानसिक आरोग्य याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कांचन पाटील यांची मुलाखत. 1:05 गीतबहार. 1:40 अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. भावधारा 1:45 ऐसी अक्षरे रसिके. 1:55 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यात वसंत शंकर रामन आणि रेवती नटराजन यांचं कर्नाटक शैलीतील युगल गायन आपण ऐकाल. दुसरी सभा सुरू होईल 5:05 यामध्ये 5:02 गीतसंध्या या कार्यक्रमात. उद्या एकाल मराठी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:10 गीतबहार या कार्यक्रमात उद्या एकाल हिंदी चित्रपट गीत. कार्यक्रमांची रूपरेषा आम्ही सांगू. 6:30 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 किसानवाणी हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. किसानवाणी केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम. यामध्ये उद्या एकाल जनावरांमधील सांसर्गिक आजार याविषयी डॉक्टर वर्षा थोरात यांची मुलाखत. 7:15 एकाल गझल. 9:30 राष्ट्रीय साहित्य पत्रिका आणि 10:00 अखिल भारतीय संगीताच्या कार्यक्रमात रफीक खान यांचं व्हायोलिन वादन. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. उद्या रात्री 11:10 जपान इथं आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगाने स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. याशिवाय नेहमीच्याच वेळी सर्व बातमीपत्र सहक्षेपित केली जातील. रूपरेषा ऐकलीत आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 6:35 झालेत. आता प्रसारित करीत आहोत विशेष कार्यक्रम ऑक्टोबर महिन्याचे अंतरंग. लेखन आणि निवेदन सुहास नंदुरे यांचं.
1: नमस्कार श्रोते हो. ऑक्टोबर महिना हा अनेक महत्त्वांच्या घटना घडामोडींचा महिना. याच महिन्यात 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान दिवंगत लालबहादूर शास्त्री यांची जयंती. तथागत गौतम बुद्धांच्या अहिंसेच्या तत्वावर चालत महात्मा गांधी यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली.

तर लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान असा नारा देत देशाच्या सर्वांगीण विकासात शेतकऱ्यांच्या योगदानाचं महत्त्व हे अधोरेखित केलं.

श्रोतेहो, ऑक्टोबर महिन्यात येणारी महत्त्वाची घटना म्हणजे घटस्थापना. नवरात्री हा उत्सव म्हणजे स्त्रीशक्ती जागृतीचा उत्सव. खरं तर स्त्रीशक्ती जागृतीसाठी काही विशेष काळ प्रसंगाची गरज नसते, परंतु परंपरेनुसार आपल्याकडे हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या उत्सवाचा एक मुख्य उद्देश आहे तो म्हणजे स्त्रियांमधील अंतर्गत क्षमतांना पुरेपूर वाव देऊन देश विकासात या क्षमतांचा विधायक उपयोग

करून देशाचा सर्वांगीण विकास घडवून आणणं. महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान व्यक्तींनी स्त्री उद्धारासाठी आजीवन यशस्वी प्रयत्न केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे हक्क प्रदान करून खऱ्या अर्थानं स्त्रियांना सबला केलं.

ऑक्टोबर महिन्यात येणारे दोन मोठे सण उत्सव म्हणजे विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन. विजयादशमीला अशोक विजयादशमी असंसुद्धा म्हटलं जातं. 10 दिवस चाललेल्या कलिंगा युद्धानंतर सम्राट अशोक विजयी झाले आणि त्यानंतर त्यांनी महात्मा गौतम बुद्धांच्या विचारांचा अंगीकार केला. तो दिवस म्हणजे अशोक विजयादशमी. याच दिवशी 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर आपल्या असंख्य बांधवांसोबत बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. तो ऐतिहासिक क्षण म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन.

श्रोते हो, याच महिन्यात 2 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन, 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर हा वन्यजीव सप्ताह, 4 ऑक्टोबरला जागतिक प्राणी दिन, 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर हा जागतिक अंतराळ सप्ताह, 5 ऑक्टोबरला जागतिक शिक्षक दिन, ऑक्टोबर महिन्यातील पहिला सोमवार हा जागतिक अधिवास दिन म्हणून साजरा केला जातो, 8 ऑक्टोबर हा जागतिक दृष्टी दिवस, 9 ऑक्टोबरला जागतिक टपाल दिन, 10 ऑक्टोबरला जागतिक मानसिक स्वास्थ्य दिन आणि राष्ट्रीय टपाल दिन, 11 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय बालिका दिन, 16 ऑक्टोबरला जागतिक अन्न दिन, 24 ऑक्टोबरला संयुक्त राष्ट्र संघटना दिन, 31 ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिन, असे महत्त्वाचे दिन आणि सप्ताह या महिन्यात साजरे केले जातात. आपणही या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन आपला देश गौरवशाली आणि विकसित करूया.

0: तर श्रोते हो, कसा वाटला कार्यक्रम जरूर कळवा. मी सुहास नंदुरे आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: ऑक्टोबर महिन्याचे अंतरंग विशेष कार्यक्रम आताच आपण ऐकलात. लेखन आणि निवेदन होतं सुहास नंदुरे यांचं. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.
2: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा.

0: नीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

0: प्रसार भारती, भारत का लोक सेवा प्रसारक।
1: बाल दोस्तांनो, तुमच्या आवडत्या बाल जगत या कार्यक्रमात रविवारी 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता ऐकूया जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पोंक्षे आंबवच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम।
2: आम्ही आमच्या आजी आजोबांचा आदर करू, त्यांच्याशी प्रेमाने बोलू, त्यांना वेळ देऊ, त्यांच्या अनुभवातून शिकू व त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू आणण्याचा प्रयत्न करू।
1: तेव्हा अवश्य ऐका तुमचा आवडता कार्यक्रम बाल जगत।
2: आवडती भारी मला माझे आजोबा।
1: रविवारी 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून सादर करते विवेक वानखडे।

1143 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. नवी दिल्लीसह राज्यभरात विविध पक्ष आणि संघटनांचं आंदोलन. सिप्लाच्या पुण्यातल्या गोदामाचा परवाना FDA कडून पुन्हा निलंबित. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना आज 6 सुवर्णपदकं, मुष्टीयुद्धात 4, महिला हॉकी आणि तिरंदाजीत 1-1 सुवर्णपदक. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त तसंच माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या 122व्या जयंतीनिमित्त आज देशभरात दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहण्यात आली. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी दिल्लीतल्या राजघाट इथं सर्वधर्म प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी राजघाटावर बापूजींना आदरांजली वाहिली. लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांसह अनेक मान्यवरांनी विजय घाट इथं त्यांना आदरांजली वाहिली. यानिमित्त राज्यातही अनेक ठिकाणी अभिवादन कार्यक्रम

0: आले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी लोकभवन इथं महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहिली. मुंबईतल्या मणिभवन परिसरात आयोजित स्वच्छता अभियानात मंत्री मंगल प्रभात लोढा सहभागी झाले होते. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी कुलाब्यातल्या इंदिरा डॉक इथं झालेल्या स्वच्छता अभियानात भाग घेतला. धारावी एक्सपिरियन्स सेंटरमुळे धारावीकरांच्या मनात पुनर्विकासाविषयी असलेल्या शंका, अफवा, गैरसमज आणि अपूर्ण माहितीला आळा बसून विश्वासाचं वातावरण निर्माण व्हायला मदत होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या केंद्रात आजच्या धारावीच्या स्वरूपासह भविष्यातली घरं, कार्यस्थळं, रस्ते, खुली मैदानं आणि सामाजिक पायाभूत सुविधांचं प्रत्यक्ष तसंच डिजिटल दर्शन घडणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या आवडेल तिथं कोठेही प्रवास पास योजनेतला पास आता ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना पास काढण्यासाठी प्रत्यक्ष आगारात जावं लागणार नाही. या योजनेअंतर्गत दिला जाणारा 4 आणि 7 दिवसांचा पास आता महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून तसंच मोबाईल ॲपवरून काढता येणार आहे. हा पास प्रिंट किंवा मोबाईलमध्ये पीडीएफ स्वरूपात दाखवता येईल. राज्य सरकारनं महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणली आहे. त्यांना सचिव पदाचा कार्यभार अध्यक्षांच्या संमतीनं इतर अधिकाऱ्यांकडे सोपवून राज्य सरकारच्या सेवेत रुजू होण्याचे आदेश सरकारनं काल रात्री जारी केले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी एमपीएससीच्या सचिवांना हटवण्याचं आश्वासन दिलं होतं. देशासह राज्याच्या विविध भागात विविध पक्षांनी आणि संघटनांनी आज आंदोलनं केली. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: काँग्रेस जनता पार्टीनं मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन केलं. ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह, अभिनेत्री शबाना आझमी, संगीतकार विशाल ददलानी यांच्यासह विविध मान्यवरांनी या आंदोलनात उपस्थिती नोंदवली. पोलिसांनी परवानगी नाकारूनही तरुणाई मोठ्या संख्येनं घोषणांचे फलक आणि तिरंगा ध्वज घेऊन इथं जमली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इथं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. जेन नेक्स्ट मुंबई या नावानं काही तरुणांनी काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून मुंबईत मंत्रालयाजवळ आंदोलन केलं. आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येप्रकरणी संस्थेच्या व्यवस्थापनावर जबाबदारी निश्चित करणं आणि संचालकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आयआयटी मुंबईच्या काही विद्यार्थ्यांनी उपोषणाला सुरुवात केली. नीट पेपरफुटीचा मुद्दा मध्येच अर्धवट सोडून काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके इतर मुद्द्यांकडे वळल्याच्या निषेधार्थ लातूरमध्ये विद्यार्थ्यांच्या एका गटानं आंदोलन केलं. एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिवांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन सुरू केलं असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं त्याला पाठिंबा दिला आहे. यवतमाळमध्ये दुष्काळाची मदत ताबडतोब देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ग्रामस्थांनीही उपवास ठेवला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी विविध विद्यार्थी संघटना आणि आम आदमी पक्षानं नवी दिल्लीत आंदोलन केलं. पोलिसांनी जंतरमंतरवरून सुमारे 700 जणांना ताब्यात घेतलं.
0: सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेस लिमिटेडच्या पुण्यातल्या वडकी इथल्या गोदामाचा औषध विक्री आणि वितरण परवाना पुन्हा रद्द केल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनानं दिली. यापूर्वी 27 ऑगस्ट रोजी एफडीएनं रिॲक्टिन प्लस या गोळ्यांच्या पॅकेजिंग, साठवणूक, दस्तऐवजीकरण आणि औषधं परत मागवण्याच्या प्रक्रियेत अनियमितता आढळून आल्यानं या गोदामावर कारवाई केली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करत विभागानं यापूर्वीची कारवाई मागे घेतली. त्यानंतर एफडीए पुणे विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी काल हा नवीन आदेश जारी केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले आहेत. शेगावहून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे जाणाऱ्या बोलेरो पिकअपला भरधाव ट्रकनं मागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी गोळी झाडणाऱ्यासह 2 मुख्य संशयितांना आज रायगडमध्ये पेण इथून अटक केली. या प्रकरणात आणखी 2 जणांचा शोध सुरू आहे. हत्येमागचा उद्देश आणि हत्याराचा शोध पोलीस घेत आहेत. नाशिक पोलिसांनी आज दोन बांगलादेशी पुरुषांना अटक केली आहे. हे दोघे 5 ते 7 वर्षांपासून पंचवटीतल्या फुले नगर परिसरात राहत होते. मजुरी करणाऱ्या या दोघांकडे बनावट

0: आधार कार्डही आढळून आलं आहे. मुंबईतल्या वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी महानगरपालिकेनं वायू प्रदूषण नियंत्रण आणि अंमलबजावणी कृती आराखडा 2026 तयार केला आहे. त्यानुसार प्रत्येक विभागात किमान 10 प्रदूषण हॉटस्पॉट निश्चित करून त्यांच्यावर नियमित देखरेख ठेवली जाणार आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज 6 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकांची कमाई केली. भारताकडे सध्या 16 सुवर्ण, 25 रौप्य आणि 35 कांस्य पदकांसह 76 पदकं असून पदकतालिकेत भारत 5व्या स्थानावर आहे. ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात चीनला 1-0 हरवत सुवर्णपदक मिळवलं. या विजयामुळे भारताला 44 वर्षांनंतर या स्पर्धेत सुवर्णपदक मिळालं असून हॉकी संघाचं 2028 ऑलिम्पिक स्पर्धेतलं स्थानही निश्चित झालं आहे. मुष्टियुद्धात भारतीय खेळाडूंनी आज 4 सुवर्णपदकांची कमाई केली. लवलीना बोरगोनहेन हिने महिलांच्या 75 किलो वजनी गटात, परवीन हुडाने महिलांच्या 65 किलो वजनी गटात, सुजित कलकल याने पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात आणि अंकुश पंघाल याने पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. महिलांच्या तिरंदाजीत रिकव सांघिक गटात अंकिता भगत, कीर्ती शर्मा आणि कुमकुम मोहोड यांनी सुवर्णपदक जिंकलं. मिश्र रिकव सांघिक तिरंदाजी प्रकारातही कुमकुम मोहोड आणि धीरज बोम्मदेवरा यांनी रौप्य पदक जिंकलं. पुरुषांच्या रिकव सांघिक प्रकारात भारताच्या धीरज बोम्मदेवरा, यशदीप भोगे आणि नीरज चौहान यांनीही रौप्य पदक पटकावलं. नौकानयन स्पर्धेत डिंगी प्रकारात नेत्रा कुमानन हिनं कांस्य पदक जिंकलं. सेपाक टॉकरा प्रकारात भारताने पुरुषांच्या क्वाडन स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पदकविजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. क्रिकेटमध्ये उद्या होणाऱ्या 20 षटकांच्या अंतिम सामन्यात भारताची गाठ पाकिस्तानची पडेल. हा सामना उद्या सकाळी 10:30 सुरू होईल. दरम्यान आशियाई स्पर्धांच्या परवा होणाऱ्या समारोप सोहळ्यात भारताची महिला ध्वजवाहक म्हणून नेमबाज नीरू धांडा हिची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत नीरूने 2 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक पटकावलं आहे.
0: धर्म आणि राष्ट्र हे परस्परांवर अवलंबून आहेत. एकाचं अस्तित्व असेल तरच दुसऱ्याचं अस्तित्व टिकून राहतं, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज मुंबईत केलं. जग विविध विरोधाभास, संघर्ष आणि टोकाच्या विचारसरणींमुळे अनेक आव्हानांना सामोरं जात आहे. या परिस्थितीत मानवतेला मार्गदर्शन करण्याची क्षमता भारताच्या प्राचीन ज्ञान परंपरेत आहे, त्यामुळे जग आज भारताकडे आशेने पाहत आहे, असं ते म्हणाले. भारतानं आपल्या ज्ञानाचा प्रसार कधीही अन्य देशांवर आक्रमण करून किंवा सक्तीनं धर्मपरिवर्तन घडवून केलेला नाही, उलट मानव कल्याणाच्या निस्वार्थ भावनेतून भारतानं आपलं ज्ञान जगाला दिलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं पुण्यात अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र उभारायला मंजुरी दिली आहे. डेक्कन कॉलेजमध्ये हे केंद्र स्थापन केलं जाईल. हिंगोली जिल्ह्यात असलेलं औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिर येत्या 5 तारखेपासून दुरुस्तीच्या कामासाठी 1 महिना बंद राहणार आहे. नाशिक महानगरपालिकेनं मॉल, मल्टीप्लेक्स हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, पेट्रोल पंप तसंच व्यावसायिक संकुलं आणि अन्य खासगी आस्थापनांमधली महिलांची स्वच्छतागृहं विनामूल्य खुली करण्याचे आदेश दिले आहेत. सार्वजनिक स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून महिला आणि मुलींसाठी स्वच्छ, सुरक्षित स्वच्छतागृहांची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. नवी दिल्लीसह राज्यभरात विविध पक्ष आणि संघटनांचं आंदोलन. सिप्लाच्या पुण्यातल्या गोदामाचा परवाना FDA कडून पुन्हा निलंबित. आणि आशियाई स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना आज 6 सुवर्णपदकं, मुष्टियुद्धात 4, महिला हॉकी आणि तिरंदाजीत 1-1 सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे.
3: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
4: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
5: श्रोते हो, शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल हरिभक्त परायण श्रीमती

0: रोहिणी माने परांजपे यांची सोनाली सावंत यांनी घेतलेली मुलाखत.
1: समाज प्रबोधनाचं मी ठामपणे सांगेन की एकमेव साधन जर आजच्याही घडीला जर कुठलं असेल तर ते कीर्तन आहे. ते पुराण काळापासून चालत आलेलं आहे. देवर्षी नारद कीर्तन करायचे, ते दैत्यांच्याही दरबारामध्ये तितकेच सन्माननीय होते आणि देवांच्याही दरबारामध्ये त्यांचा सन्मान होता, कारण ते कीर्तनकार होते. समाज प्रबोधन करणं, वाईट विचारांचा निचरा करणं आणि सद्विचारांची पेरणी समाजाच्या मनामनामध्ये करणं हे कीर्तनाचं मूळ इप्सित आहे.
0: तेव्हा जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: हे कस्टमर केयर कुठे? हाँ मैडम.
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
0: बस
1: बस
0: समजलं.
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा. वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
4: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज महात्मा गांधी यांची जयंती. हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणूनही पाळला जातो. गांधीजींनी अहिंसेला केवळ हिंसा न करण्याचा मार्ग मानला नाही, तर संघर्षावर मानवी मूल्यांच्या आधारे तोडगा काढण्याचा मार्ग मानला. मात्र आज जग एका वेगळ्याच वास्तवाला सामोरं जात आहे. रशिया युक्रेन युद्ध, पश्चिम आशियात संघर्षाची धग आणि अण्वस्त्र सज्ज राष्ट्रांमधील तणावामुळे संपूर्ण जगाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सातत्यानं संवाद आणि कूटनीतीच्या माध्यमातून संघर्ष सोडवण्याची भूमिका मांडत आहेत. या पार्श्वभूमीवर वसुधैव कुटुंबकम आणि अहिंसा या दोन विचारांच्या आधारे भारत जागतिक शांतता आणि कल्याणासाठी मांडत असलेल्या भूमिकेबाबतचा उहापोह आपण आज करणार आहोत. श्रोते हो, हिंसेनं विरोधकाचा पराभव करण्याऐवजी सत्य, प्रेम, संवाद आणि अहिंसेच्या मार्गानं संघर्ष

0: चा तोडगा शोधावा हा महात्मा गांधींचा विचार आजच्या काळात खूपच महत्वाचा ठरतोय. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी यंदाच्या अहिंसा दिनाच्या संदेशातही वाढत्या तणावाच्या काळात संवाद आणि कूटनीतीच्या माध्यमातून दरी कमी करण्याचं आवाहन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही परराष्ट्र धोरणात संवाद आणि कूटनीतीवर सातत्यानं भर दिला आहे. नुकत्याच झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेतही आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या संदर्भात संवाद, कूटनीती, संघर्ष प्रतिबंध आणि शांततामय तोडगा यावर भर देण्यात आला. भारताच्या या भूमिकेबद्दल अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडीचे विश्लेषक हर्षद भागवत.
1: युक्रेन रशिया युद्ध हे आता चौथ्या वर्षात येऊन ठेपलेलं आहे आणि तरीही या दोन्ही शक्ती, एकीकडे रशिया असेल आणि दुसरीकडे युरोपीय राष्ट्र असतील जे युक्रेनला समर्थन करतात, ते कोणीही मागे हटायला तयार नाहीयेत. त्यामुळे क्रूड ऑइल, अनेक जीवनावश्यक वस्तू यांची स्थिती अतिशय विचित्र झालेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलांच्या किमती स्थिर न राहिल्यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था आता डबघायला येण्याच्या मार्गावर आहेत. दुसरीकडे आपण आखाती देशांमध्ये बघितलं असेल की पॅलेस्टाईनच्या हमास पासून चालू झालेल्या युद्धाची सुरुवात आता इराण, अमेरिका यांनी घेतलेली आहे आणि आज चौथ्या महिन्यामध्ये हे युद्ध पोहोचलेले आहे. तरीही हे युद्ध काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. अनेक देशांनी मध्यस्थीचे प्रयत्न केलेले आहेत. या प्रदेशात शांतता नांदावी यासाठी भारत सुद्धा प्रयत्न करत आहेत. भारताचे माननीय पंतप्रधान मोदी यांनी वेळोवेळी इस्रायल आणि इराण यांना सुद्धा संदेश देऊन सांगितलेला आहे की युद्ध हा अंतिम पर्याय नाही. आपण गेल्या महिन्यात सुंदर असे ब्रिक्स देशांची शिखर परिषद आपल्या नवी दिल्ली येथे आयोजित केली. या शिखर परिषदेच्या निमित्ताने जगातील महत्वाचे नेते, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, साऊथ आफ्रिकेचे अध्यक्ष, संयुक्त अरब अमिरात यासारखे 17 ते 18 देशांचे मोठमोठे राजनैतिक नेते, अध्यक्ष आपल्या राजधानीमध्ये तळ ठोकून होते. आणि यावेळी सुद्धा भारताने अहिंसेचा पुरस्कार करून दहशतवादाला कोणत्याही प्रकारे खतपाणी घालता येणार नाही, दहशतवादाचं समर्थन करता येणार नाही आणि आम्ही अहिंसेचा पुरस्कार करतो आहोत, अशा प्रकारचा संदेश उर्वरित जगाला दिलेला आहे. आता परवाच संपलेल्या युनोच्या म्हणजे संयुक्त राष्ट्र महासंघाच्या सभेमध्ये आपले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी तर ठासून सांगितलं आहे, म्हणजे गांधीजींचंच वाक्य त्यांनी या परिषदेच्या समारोप प्रसंगी वापरलेलं आहे, ते म्हणजे देर इज नो वे टू पीस अँड पीस इज द ओनली वे. हे त्या प्रकारचं वाक्य त्यांनी संयुक्त राष्ट्रसभेच्या आमसभेत भाषण करताना उच्चारून ह्या सर्व जगाला एक संदेश दिलेला आहे की दहशतवाद किंवा युद्ध हे अंतिम पर्याय असू शकत नाही, तर शांतता हाच एक अंतिम पर्याय आहे.
0: श्रोते हो, महात्मा गांधींसाठी शांतता म्हणजे केवळ युद्ध नसणं नव्हतं. शांतता म्हणजे मनात द्वेष नसणं आणि मतभेद असले तरी संवादाची दारं खुली ठेवणं हे होतं. गांधीजींच्या विचारांचा केंद्रबिंदू होता अहिंसा. अहिंसा म्हणजे केवळ शस्त्र न उचलणं नव्हे, तर अन्यायाला विरोध करतानाही हिंसेचा मार्ग न स्वीकारणं. गांधीजींचा हा संदेश भारतापुरता मर्यादित नव्हता, तो संपूर्ण मानवजातीसाठी होता. भारताकडून दिल्या जात असलेल्या विश्वकल्याणाच्या संदेशाबाबत अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ पत्रकार सारंग दर्शने.
2: आज महात्मा यांची जयंती. महात्मा गांधींनी जी महत्वाची काही तत्व सांगितली त्यातलं विश्व शांती आणि विश्व कल्याण हे तत्व फार महत्वाचं आहे आणि अर्थातच ते कोणत्याही प्रकारच्या युद्धाचा, आक्रमणाचा एका अर्थाने निषेध करणारं तत्व आहे. या तत्वाच्या दृष्टीने भारताने गेल्या काही वर्षांमध्ये कशी वाटचाल केली आहे याचा जर आपण आढावा घेतला तर गेल्या 12 वर्षांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या सरकारने कायमच जगामध्ये विश्व शांतीची भूमिका ठामपणे मांडलेली दिसते. गेल्या काही वर्षांमध्ये आपण जर पाहिलं तर जगामध्ये 3 मोठे सशस्त्र संघर्ष सुरू झाले, त्याच्यातला एक अमेरिकेने इराणवर केलेला हल्ला, दुसरं रशिया आणि युक्रेन यांचं चालू असलेलं युद्ध आणि तिसरं इस्रायलने पॅलेस्टीनशी छेडलेलं युद्ध. या तिन्ही युद्धांच्या बाबत भारतानं कोणाचीही एकाची बाजू न घेता विश्वशांतीचा पुरस्कार केला आणि ती भूमिका मांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय ठामपणा दाखवला. रशियामध्ये त्यांनी जाऊन हे युद्धाचं युग नाहीये, हा काळ युद्धाचा नाहीये असं पुतीन यांनाही ऐकवलं आणि त्याच वेळेला त्यांनी ट्रम्प यांनाही शांततेचं आवाहन केलं होतं की युक्रेनला होणारा शस्त्र पुरवठा मित्र राष्ट्रांनी आणि अमेरिकेने थांबवायला हवा. त्याचप्रमाणे अमेरिकेने इराणवर जो हल्ला केला त्याचाही भारताने वेळोवेळी निषेध केला. या भूमिकेमागची जी मूळ

0: संकल्पना आहे ती जगा आणि जगू द्या, हे जे महात्मा गांधींचं तत्व होतं त्या तत्वाला अनुसरून असणारी भूमिका आहे. वसुधैव कुटुंबकम हा जो मंत्र आहे तो भारतानं G20 अध्यक्षपदावरून सगळ्या जगाला पुन्हा एकदा दिला. G20 हा 20 देशांचा समूह आहे आणि त्या समूहाच्या अध्यक्षपदावरून भाषण करताना भारताचे प्रतिनिधी म्हणून नरेंद्र मोदी असं म्हणाले होते की आता आपण एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य हा मंत्र लक्षात ठेवला पाहिजे. अर्थातच हा मंत्र महात्मा गांधींनी आपल्याला दिलेला आहे. दहशतवादाला विरोध करणं महत्वाचं असतं, याचं कारण दहशतवाद हा शांततेनं जगण्याचा अधिकार हिरावून घेतो. एका अर्थाने जर अहिंसेच्या तत्वाचं खरंखुरं पालन व्हायचं असेल तर कोणत्याही प्रकारचा दहशतवाद हा ठामपणे मोडून काढायला पाहिजे. म्हणजे भारताने ज्या पद्धतीने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद मोडून काढला त्यामागे सुद्धा हे शांततेचं आणि एका अर्थाने विश्वकल्याणाचं तत्व आहे की जर शांतता राखण्यामध्ये कोणी अडसर बनत असेल तर त्यांचा बंदोबस्त आपल्याला केला पाहिजे. पण त्याच वेळेला पाकिस्तानवरती ज्या वेळेला ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आपण कारवाई केली तेव्हा ती आवश्यक तेवढी कारवाई करून भारतानं ती कारवाई थांबवली. म्हणजे याच्यामध्ये युद्धखोरी भारतानं दाखवली नाही, मात्र योग्य त्या प्रमाणामध्ये विश्वशांती येण्यासाठी किंवा भारतीय उपखंडामध्ये शांतता आणण्यासाठी जे आवश्यक होतं ते मात्र केलं. भारतानं कायमच जगामध्ये विस्तारवादाला विरोध केलाय आणि विस्तारवाद हा नेहमी विश्वशांतीच्या विरोधात जाणारा, विश्वशांतीला धक्का लावणारा असा हा घटक असतो.
1: श्रोते हो, वसुधैव कुटुंबकम म्हणजेच संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे या भावनेत प्रत्येक व्यक्ती, समाज, देश आणि निसर्ग यांच्याशी आपलेपणानं वागण्याचा संदेश आहे. भेदभाव आणि संघर्ष बाजूला ठेवून परस्पर सहकार्य, करुणा आणि सर्वांच्या कल्याणाचा मार्ग स्वीकारणं हाच या विचाराचा खरा अर्थ आहे. भारत या विचारांचा खरा अनुयायी आहे. भारताच्या मानवतावादी धोरणाबद्दल अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ पत्रकार सारंग दर्शने.
0: भारतानं कायमच जगामध्ये विस्तारवादाला विरोध केलाय आणि विस्तारवाद हा नेहमी विश्वशांतीच्या विरोधात जाणारा, विश्वशांतीला धक्का लावणारा असा हा घटक असतो. महात्मा गांधींची तत्व सांगताना या मोदी सरकारच्या काळामध्ये 2 ठिकाणी गांधीजींचं चांगलं स्मारक झालेलं आहे. त्याच्यातलं एक म्हणजे जपानमध्ये ज्या वेळेला G7 ही परिषद झाली त्या परिषदेच्या वेळेला महात्मा गांधींच्या पुतळ्याचं अनावरण हिरोशिमा इथे झालं. तर हिरोशिमाचं ऐतिहासिक महत्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे तिथे महात्मा गांधींचा शांततेचा संदेश देणारा पुतळा उभारणं हे महत्वाचं होतं. त्याचप्रमाणे आतापर्यंत युनोमध्ये महात्मा गांधींचा पुतळा नव्हता आणि तो पुतळा सुद्धा मोदी सरकारच्या काळामध्ये तिथे बसवण्यामध्ये आलेला आहे. अण्वस्त्र प्रसारबंदीबाबत भारताने जी भूमिका कायम घेतली की आम्ही अण्वस्त्राचा पहिल्यांदा वापर करणार नाही आणि एका अर्थाने ते केवळ एक डिटरंट म्हणून वापरू, आम्ही नो फर्स्ट यूज असं जे म्हणतात तत्व ते भारताने वारंवार जाहीर केलं आणि त्याच्यामागे सुद्धा शांततेचाच विचार आहे. दुसऱ्या बाजूला सगळ्या जगाचा जर आपण विचार केला तर ज्या देशांकडे विकसित देशांनी दुर्लक्ष केलंय त्या देशांमध्ये अशांतता निर्माण होणं हे सगळ्या जगाच्या दृष्टीने एका अर्थाने हानिकारक असतं किंवा धोकादायकही असतं. भारताने गेल्या काही वर्षांमध्ये आफ्रिका खंडाकडे ज्या पद्धतीने लक्ष दिलंय किंवा G20 या राष्ट्रसमूहामध्ये आफ्रिकेतल्या देशांना ज्या प्रकारे सहसदस्यत्व दिलंय ते सगळं एका अर्थाने विश्वशांतीची जी एकूण व्यापक संकल्पना आहे त्या संकल्पनेला मदत करणारं असं आहे. आता आपण याच्या पलीकडे जाऊन मानवतावादी दृष्टिकोनातून भारताने जी पावलं टाकली त्यांच्याकडे बघूया. ज्या वेळेला साथीचे रोग आले त्यावेळेला भारताने 50+ देशांना त्वरेनं मदत पाठवली. आज सुद्धा जगामध्ये कुठेही कोणतंही संकट आलं तर त्या संकटाच्या वेळेला धावून जाणारा पहिला देश हा भारत असतो. म्हणजे युद्धग्रस्त असलेल्या युक्रेन असो, सुदान असो, येमेन असो, या सगळ्या देशांमधून केवळ भारतानं भारतीय नागरिकांना वाचवलं नाही तर इतर अनेक देशांच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याची कामगिरी भारतीय हवाई दलाने आणि भारतीय सैन्याने केलेली आहे. आता हा सगळा एकूण जर विचार केला तर भारताची जी पूर्वापार चालत आलेली भूमिका आहे किंवा एका अर्थाने महात्मा गांधींच्या तत्व प्रणालीमधून जी एक प्रकारची भूमिका अधोरेखित होते ती विश्वशांतीची, विश्वकल्याणाची, विश्व बंधुत्वाची, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची, सर्वांच्या अडचणीमध्ये मदत करण्याची आणि यत्र विश्वम भवती एकनिडम, म्हणजे जिथं सगळं विश्व हे एका घरट्यासारखं आहे, आपण सगळे एकमेकांचे बांधव आहोत, या प्रकारचं जे तत्व आणि तत्वज्ञान महात्मा गांधींनी सांगितलं त्याला अनुसरून भारत सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये आपली वाटचाल चालू ठेवली आहे आणि

0: असं वाटतं की महात्मा गांधींना यापेक्षा जास्त चांगली कृती रूपानं आदरांजली वाहणं शक्य नाही. आणि भारताची ही जी वाटचाल पुढच्या काळातली आहे ती गांधीजींनी घालून दिलेल्या सगळ्या विचारांच्या प्रकाशामध्येच चालू राहील अशी आशा वाटते.
1: श्रोते हो, महात्मा गांधींचा अहिंसेचा विचार म्हणजे केवळ युद्ध टाळणं नाही, तो विचार आहे शांततेचा, साधेपणाचा, निसर्गाचा आदर करण्याचा आणि सर्वांच्या कल्याणाचा. गांधीजींच्या याच विचारांना आज भारत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नव्या स्वरूपात जगासमोर मांडत आहे. पर्यावरणाचं रक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पाणी आणि वीज जपून वापरणं, प्लास्टिकचा वापर कमी करणं, गरजेपुरत्याच वस्तू वापरणं, अशा छोट्या सवयीतूनही आपण निसर्गाचं रक्षण करू शकतो. हाच संदेश मिशन लाईफ मधून जगाला दिला जात आहे. तसंच योगच्या माध्यमातून निरोगी आणि संतुलित जीवन जगण्याची शिकवण दिली जात आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी यासारख्या पौष्टिक आणि पारंपरिक धान्याचं महत्व पुन्हा जगासमोर आणण्याचा भारताचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर आयुषच्या माध्यमातून आयुर्वेद आणि भारतातील पारंपरिक आरोग्य पद्धतींची ओळख जगाला करून दिली जात आहे. महात्मा गांधी यांनी अंगीकारलेल्या या गोष्टी प्रधानमंत्री मोदी धोरणात्मक स्वरूपात मांडत असून त्यांचं अनुकरण करण्याचा संदेश जगाला देत आहेत. श्रोते, आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.

मृत्यू 17 सप्टेंबर 2026 ते 2 ऑक्टोबर 2026 या दरम्यान भारत सरकारतर्फे स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात येत आहे, तेव्हा आपण या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपला परिसर, सार्वजनिक ठिकाणं जसं की बगीचा, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, बीच, हॉस्पिटल, शाळा, कॉलेजेस या ठिकाणी सुद्धा आपापल्या परीनं स्वच्छता करून स्वच्छ भारत पर्यायानं स्वच्छ विकसित देश निर्माण करण्याचा संकल्प करूया. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर.

हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. निवेदिका गायत्री भरणकर.

0: नमस्कार नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 10 अश्विन शके 1948, अर्थात 2 ऑक्टोबर 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण या छानशा गाण्यानं करणार आहोत.
1: आई राजा उधा उधा उधा उधा गाई उधा.

मंडळी, शेतकऱ्यांना मदत मिळावी किंवा सहकार्य मिळावं यासाठी शासन वेगवेगळे कार्यक्रम किंवा योजना कार्यान्वित करत असतं. यामागं शेतकऱ्यांचा शेतीचा खर्च कमी व्हावा, त्यांचं उत्पादन वाढावं किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे जे नुकसान होतं त्याची काही प्रमाणात तरी भरपाई व्हावी, वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, आणि मुख्य म्हणजे शेतीपूरक असे जे व्यवसाय आहेत किंवा उद्योगधंदे आहेत त्यांनासुद्धा प्रोत्साहन मिळावं यासाठी शासन नेहमीच कार्यरत असतं. मंडळी, नुकताच महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 हा कायदा संमत झाला आहे. या कायद्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज आम्ही चिपळूण तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे सर यांना स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्याकडून या कायद्याविषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. श्रोतेहो नमस्कार. महाराष्ट्र शासनानं महिला शेतकऱ्यांच्या

0: सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 हा एक ऐतिहासिक कायदा संमत केलाय. या कायद्याविषयी सर्व काही जाणून घेण्यासाठी आम्ही चिपळूण तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे सर यांना आमंत्रित केलेलं आहे स्टुडिओमध्ये. चला तर मग या कायद्याविषयी आपण त्यांच्याकडूनच सविस्तरपणे जाणून घेऊया. सर नमस्कार.
1: नमस्कार. माझा सर्व शेतकरी बंधू तसेच विशेषतः ज्यांच्यासाठी कायदा आणलेला आहे त्या सर्व शेतकरी भगिनी यांना नमस्कार.
0: सर, सर्वात आधी आम्हाला सांगा की हा कायदा नक्की काय आहे आणि तो तयार करण्यामागची पार्श्वभूमी काय होती.
1: आता बघा की महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रामध्ये आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये महिला शेतकऱ्यांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण आणि पायाभूत आहे.
0: बरोबर.
1: पिकांच्या उत्पन्नापासून ते काढणीपश्चात व्यवस्थापन, पशुपालन, दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन आणि वनोपज संकलन अशा विविध शेती व संलग्न क्षेत्रांमध्ये महिला अत्यंत समर्पण वृत्तीने कार्यरत आहेत.
0: खरे.
1: ग्रामीण भागातून पुरुषांचे बिगर शेती क्षेत्राकडे वाढणारे स्थलांतर लक्षात घेता सद्यस्थितीत शेतीची मुख्य धुरा महिलांच्या खांद्यावर आली आहे.
0: बरोबर.
1: मात्र आपण बघतोय कुटुंबाची अन्न सुरक्षा आणि शेती व्यवसायासाठी आपले योगदान देत असतानाही जमिनीच्या मालकी हक्काअभावी त्यांच्या कामाला गौण मानले गेले.
0: बरोबर.
1: परिणामी प्रत्यक्ष शेती करत असूनही त्यांना अधिकृतपणे शेतकरी म्हणून मान्यता मिळण्यात आणि शासकीय योजनेचा लाभ घेताना अनेक संरचनात्मक अडचणींचा सामना त्यांना करावा लागत होता. म्हणूनच महिला शेतकऱ्यांच्या शेतीप्रती असलेली ही निष्ठा, त्यांचे कष्ट, त्यांचे हक्क यांना कायदेशीर संरक्षण व योग्य सन्मान मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने हा व्यापक दृष्टिकोन स्वीकारला आहे. यंदाचं संयुक्त राष्ट्राने जे 2026 वर्ष आहे ते आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे आणि हे वर्ष म्हणून घोषित केल्यानंतर याचं औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र विधिमंडळाच्या 2026 मधील द्वितीय पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 एकमताने संमत केला आहे. आणि महिला शेतकरी व शेतमजूर महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे.
0: अरे वा, नक्कीच कौतुकास्पद अशी ही गोष्ट आहे. सर, आता असं सांगा की या कायद्यानुसार महिला शेतकरी म्हणून नेमकं कुणाला ओळखलं जाईल, म्हणजे त्यासाठी त्या महिलेच्या नावावर जमीन वगैरे असणं आवश्यक असं आहे का.
1: अजिबात नाही.
0: बर.
1: या कायद्याची सर्वात मोठी विशेषता तर हीच आहे, म्हणजे जमिनीचा सातबारा हा निकष नसून प्रत्यक्ष शेतातील कष्ट हा एकमेव निकष आहे. वय वर्ष 18 पेक्षा जास्त असणारी कोणतीही महिला स्वतःची किंवा भाड्याने कराराने जमीन कसणारी असेल, शेतमजूर किंवा रोपवाटिकेत काम करत असेल किंवा वर्षातील किमान एका हंगामातील शेती करून स्थलांतरित करीत असेल तर ती महिला शेतकरी मानली जाईल.
0: बरं सर, या कायद्यामध्ये शेती या नेमक्या व्याख्येमध्ये कशा कशाचा समावेश होतो ते सांगा. कारण काय, आपल्याकडे फक्त शेतीभाती होते असं नाही तर अनेक शेतकरी पूरक व्यवसाय सुद्धा करत असतात किंवा बागायती शेती सुद्धा असू शकते, तर त्याबद्दल काय सांगाल.
1: हे बघा, हा जो अधिनियम जो आहे महाराष्ट्र महिला सक्षमीकरण अधिनियम 2026 याच्यामध्ये शेतीची जी व्याख्या आहे अत्यंत व्यापक ठेवण्यात आलेली आहे. तुम्ही जर बघाल तर शेती यामध्ये पिकांची लागवड, बीज उत्पादन, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, पशुपालन, मधुमक्षिका पालन, चारा लागवड, मासेमारी, जलीय संवर्धन, रेशीम उत्पादन, गांडूळ खत निर्मिती, फलोत्पादन, पुष्प उत्पादन, आळंबी लागवड, कृषी वनीकरण, चराईसाठी किंवा रॅप खतासाठी कोणत्याही जमिनीचा किंवा तिच्या भागाचा वापर, स्वयंरोजगारातून केली जाणारी कंपोस्ट खत निर्मितीची किंवा अन्य कोणतीही शेतीविषयक कार्य, कुळ वहिवाटीची लागवड, बटाई अथवा स्थलांतरित शेतीसह इतर प्रकारची लागवड, मालकी हक्कांच्या किंवा फल भोग हक्कांच्या आधारे गोण किंवा इमारती लागवड नसलेले वनोत्पादन गोळा करणे, वापर व विक्री करणे यांच्याशी संबंधित असलेले सर्व कार्य, मग ती मोबदल्यासाठी केली जात असो किंवा नसो, अशा 18 वर्षावरील सर्व पात्र महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळवण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. यावरून आपल्या लक्षामध्ये येतंय की या शेतीच्या व्याख्येमध्ये शेती व शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या सर्व महिलांचा समावेश करण्यात आलेला आहे. मला वाटत नाही की याच्यामधून कुठलाही शेतीपूरक व्यवसाय सुटलेला आहे.
0: नाही, खरंच आहे ते.

0: सगळेच तुम्ही त्यामध्ये इन्क्लूड करून घेतलेले आहेत. बरं सर, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महिला शेतकऱ्यांना या कायद्याचा लाभ घ्यायचा असेल किंवा महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळवायचं असेल तर त्यासाठी काही अर्ज करावा लागतो का? त्या संदर्भात माहिती सांगा आता.
1: होय, याकरिता आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
0: बरं,
1: अर्ज करण्याची जी पद्धत आहे ती अतिशय सोपी आहे. मी त्याबद्दल आपल्याला सांगतो की आमच्या कृषी विभागाची जी वेबसाईट आहे कृषी महाराष्ट्र गव्हर्नमेंट .in या वेबसाईटवर जायचं. या वेबसाईटवर गेल्यानंतर महिला शेतकरी प्रमाणपत्र पोर्टल ही एक लिंक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि ती लिंक आपण ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये फक्त आपले आधारचं जे नाव आहे ते नाव टाकायचं, आपला पूर्ण पत्ता टाकायचा, त्यानंतर आपल्याला येणारा OTP जो आहे त्याच्यामध्ये प्रविष्ट करायचा. OTP प्रविष्ट केल्यानंतर आपण करण्यात येत असलेला शेती व शेतीपूरक जो व्यवसाय आहे तो त्याच्यामध्ये नमूद करून जो आहे तो अर्ज सबमिट करायचा. हा जो आहे तो पहिला पार्ट झाला. त्यानंतर या

0: जे नाव आहे ते नाव टाकायचं, आपला पूर्ण पत्ता टाकायचा, त्यानंतर आपल्याला येणारा ओटीपी जो आहे त्याच्यामध्ये प्रविष्ट करायचा. ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर आपण करण्यात येत असलेला शेती व शेतीपूरक जो व्यवसाय आहे तो त्याच्यामध्ये नमूद करून जो आहे तो अर्ज सबमिट करायचा. हा जो आहे तो पहिला पार्ट झाला. त्यानंतर याचा दुसरा टप्पा जो आहे, हा अर्ज जो आहे आपण केलेला तो संबंधित ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये किंवा नगरपंचायतच्या सर्वसाधारण सभेमध्ये मांडला जाईल आणि ती जी यादी आहे त्या ग्रामपंचायतमध्ये किंवा नगरपंचायतमध्ये जे आहे ती मंजूर केली जाईल. आणि तदनंतर ठराव मंजूर केल्यानंतर 15 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला महिला शेतकरी प्रमाणपत्र जे आहे ते प्रदान केले जाणार आहे.
1: अच्छा, बरं सर, यामध्ये ग्रामपंचायत किंवा ग्रामसभेची काही भूमिका आहे का? किंवा एखाद्या महिलेला कळलं नाही आणि तिनं अर्ज केला नाही तरी सुद्धा तिला प्रमाणपत्र मिळू शकतं का?
0: होय, याच्यामध्ये ग्रामसभेची भूमिका खूप महत्वाची आहे.
1: बर,
0: आपण अर्ज केल्यानंतर लगतची जी ग्रामसभा आहे त्या ग्रामसभेमध्ये सदरची यादी जी आहे ती आपण मांडली जाणार आहे आणि ग्रामसभा सदर अर्जाची पडताळणी करून ठराव मंजूर करते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर एखादी पात्र महिला अशिक्षित असेल किंवा अज्ञानामुळे अर्ज करू शकली नाही तर ग्रामसभा स्वतःहून सुमोटो त्या महिलेला महिला शेतकरी म्हणून मान्यता देऊ शकते आणि त्यानंतर 15 दिवसाच्या आतमध्ये जे आहे ते आपण संबंधित महिलेला जे आहे महिला शेतकरी प्रमाणपत्र जे आहे ते देणार आहोत.
1: अच्छा, बरं, असंही होऊ शकतं सर की एखाद्या महिलेचा अर्ज नाकारला जाऊ शकतो किंवा जी ठरलेली वेळ तुम्ही दिलेली आहे त्यामध्ये जर तिला प्रमाणपत्र मिळालं नाही तर अशा वेळी तिनं काय करायचं?
0: मी सर्वप्रथम सांगू इच्छितो की महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 याच्यामध्ये महिलांच्या हक्कांचे पूर्ण संरक्षण करण्यात आलेले आहे.
1: बरं,
0: अर्ज नाकारल्यास त्याचे स्पष्ट कारण 7 दिवसाच्या आत लेखी स्वरूपात ग्रामसभेला ग्रामपंचायतला त्या संबंधित महिलेला कळवणं आवश्यक आहे. आणि समजा निर्णय न मिळाल्यास 7 दिवसाच्या आतमध्ये किंवा नाकारल्यास किंवा एखाद्याचा अर्ज जर नाकारला तर संबंधित महिला जी आहे ती 120 दिवसाच्या आत अपिलीय अधिकाऱ्याकडे म्हणजेच तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे दाद मागू शकते. यामध्ये कायद्यान्वये अपिलीय अधिकाऱ्यांनी सुद्धा 30 दिवसाच्या आत त्यावर निकाल देणे आवश्यक आहे. आणि समजा 120 दिवस उलटून गेले तरीही योग्य कारण असल्यास 120 दिवसानंतर सुद्धा अपील जे आहे ते अपिलीय अधिकाऱ्यांनी स्वीकारले पाहिजे अशी कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. त्यामुळे या कायद्यामध्ये पूर्ण हक्काचे संरक्षण किंवा महिलांच्या हक्काचे संरक्षण केलेले
1: आहेच. म्हणजे ही खरंच चांगली गोष्ट आहे. बरं सर, आता मला सांगा की हे प्रमाणपत्र एखाद्या ज्या महिलेच्या हाती येईल ती महिला शेतकरी प्रत्यक्ष काय फायदे मिळवू शकते?
0: हे बघा, महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 याच्या शब्दामध्येच महिलांना सक्षम करणे हे शासनाचं धोरण आहे. महिला अधिक सक्षम होणे यासाठीच आपण जे आहे ते प्रमाणपत्र वाटप करतो आहोत. फक्त प्रमाणपत्र वाटपाचाच कार्यक्रम नसून याच्यामध्ये शासकीय कृषी योजनांचे जे लाभ आहेत किंवा जे थेट अनुदान व आर्थिक याच्यामधून आपल्याला मिळू शकते, बियाणे खते व कृषी साहित्याचा आपण याच्यामधून लाभ देऊ शकतो, बँक कर्ज असेल, पीक विमा असेल, कृषी विस्तार सेवांचा थेट याच्यातून लाभ घेऊ शकतो. दुसरं, याच्यामध्ये शेतीमाल बाजारापर्यंत नेण्यासाठी वाहतूक, साठवणूक व खरेदी विक्रीशी संबंधित जे आहे ते सुविधा आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. तसेच काही महिलांना जे आहे ते कौशल्य शिकवणाऱ्या व स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या कार्यक्रमासाठी या महिला प्रमाणपत्राचा जो आहे तो उपयोग होणार आहे.
1: म्हणजे असे अनेक फायदे आहेत यामध्ये.
0: हो
1: बरं सर, आता सद्यस्थिती जर पाहिली तर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे महिला शेतकरी प्रमाणपत्राच्या आधारे महिला शेतकऱ्यांना काही योजना कार्यान्वित केली गेली आहे का?
0: हो, तुम्हाला जसं म्हटलं की आपला जो महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम जो आहे तो 22 जुलै 2026 रोजी संमत करण्यात आलेला आहे. त्यानंतर लगेच शासनाने दिनांक 10 सप्टेंबर 2026 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार गोपीनाथ मुंडे शेतकरी भूमिहीन शेतमजूर महिला शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे. तुम्ही समजून घेऊ शकता की ही सदरची जी योजना होती ती केवळ 7-12 धारक खातेदार शेतकऱ्यांपुरतीच मर्यादित होती. आता योजनेचे स्वरूप जे आहे ते व्यापक करण्यात आले असून यामध्ये भूमिहीन शेतमजूर व

0: महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 अंतर्गत प्रमाणपत्र प्राप्त महिला शेतकरी यांचाही समावेश करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत बघा तुम्ही, शेतकरी, भूमिहीन शेतमजूर, महिला शेतकरी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील पती पत्नी, आई वडील, मुलगा, सून, अविवाहित मुलगी व अन्य कायदेशीर वारस यापैकी 10 ते 75 वयोगटातील कोणत्याही व्यक्तीचा अपघात होऊन अथवा अपंगत्व आल्यास किंवा मृत्यू झाल्यास संबंधित कुटुंब 2 लाखापर्यंतच्या सानुग्रह अनुदान मिळण्यास पात्र राहणार आहे. ही योजना नुकतीच कार्यान्वित केलेली आहे आणि याचा निश्चितच आपल्या महिलांना जो आहे तो लाभ याच्यामध्ये मिळणार आहे.
1: वा, काही स्त्रिया किंवा काही महिला या विधवा असू शकतात, घटस्फोटीत असू शकतात किंवा एकल महिलांचं प्रमाणसुद्धा आपल्याकडे आहे, तर अशा महिला शेतकऱ्यांसाठी या कायद्यामध्ये काही विशेष तरतुदी वगैरे आहेत का?
0: हो, विधवा, पती बेपत्ता असलेल्या, परित्यक्त्या, घटस्फोटीत किंवा अविवाहित एकल महिला शेतकऱ्यांना सामाजिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विशेष मदत कार्यक्रम व प्राधान्य देण्याची तरतूद या अधिनियमात करण्यात आलेली आहे.
1: बरं, एक अशी शंका आहे मनामध्ये की या कायद्यामुळे जमिनीच्या मालकी हक्कामध्ये किंवा पुरुष शेतकऱ्यांना जे लाभ मिळत असतात एकूण त्यामध्ये काही बदल होईल का?
0: मी हे स्पष्ट करू इच्छितो की हा कायदा जमिनीचे मालक, वारसाहक्क किंवा मालमत्तेच्या कायद्याशी संबंधित नाही.
1: बर,
0: जमिनीच्या मालकीचे सध्याचे नियम जसेचे तसे राहतील. तसेच या कायद्यामुळे पुरुष शेतकऱ्यांचे सध्याचे हक्क, लाभ किंवा पात्रता जे आहे ते कमी होणार नाहीत. हा कायदा केवळ महिलांना त्यांच्या हक्काची अधिकृत ओळख मिळवून देण्यासाठी आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठलीही शंका घेण्याचं कुठलंही कारण नाहीये.
1: बरोबर, म्हणजे ज्यांना ही शंका आहे त्यांचं नक्कीच या उत्तरातून निरसन झालं असेल. बरं सर, आता मला सांगा की महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळवण्याच्या कामामध्ये जर मदत हवी असेल तर तालुका स्तरावर काही यंत्रणा आपल्याकडनं राबवण्यात येते का?
0: हे बघा, सद्यस्थितीमध्ये राज्य शासनामार्फत सेवा संकल्प अभियान सुरू आहे. सदर अभियानाचा कालावधी 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर असा आहे. या अभियान कालावधीमध्ये माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी यांच्या निर्देशानुसार आमचे जे पदनिर्देशित अधिकारी आहेत, म्हणजे सहाय्यक कृषी अधिकारी जे आहेत, ते गावोगावी जाऊन जे आहेत ते कॅम्प मोडवर मेळावे आयोजित करत आहेत महिलांचे. आणि ते मेळावे आयोजित करून आपले जे महिलांचे जे आहेत ते अर्ज जे आहेत ते ऑनलाईन करून घेत आहेत, ऑनलाईन नोंदणी करत आहेत. महिला शेतकऱ्यांना थेट मदत करण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर सुद्धा महिला शेतकरी सहाय्यक अधिकारी म्हणून नियुक्त केलेले आहेत. रत्नागिरी महिला शेतकरी अर्ज भरण्यापासून ते प्रमाणपत्र मिळवण्यापर्यंत किंवा नवीन कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण व शासकीय योजनांची माहिती मिळवण्यासाठी थेट आपण या अधिकाऱ्यांशी संपर्क आपण साधू शकता किंवा आमचे पदनिर्देशित अधिकारी जे आहेत, म्हणजे सहाय्यक कृषी अधिकारी जे आहेत, ते गावोगावी त्यांची नेमणूक केलेली आहे, आपण त्यांच्याशीही संपर्क करू शकता.
1: सर, 2 ऑक्टोबर नंतर ज्या ग्रामसभा होतील त्याच्यामध्ये सुद्धा हे तुम्ही कार्यान्वित करणार आहात का?
0: हो, आता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम जो आहे 2026 त्याच्या कायद्यामध्येच असं नमूद केलेलं आहे की जेवढे तुमचे अर्ज होतील ते अर्ज जे आहे ते लगतच्या ग्रामसभेमध्ये सादर करायचे आहेत. यापूर्वीच मी आपल्याला सांगितलेलं आहे, पण आमच्या जिल्ह्याने असं टार्गेट ठेवलेलं आहे की जास्तीत जास्त अर्ज जे आहेत ते आपण 2 ऑक्टोबरच्या ग्रामसभेमध्ये मंजूर करून घेणार आहोत. म्हणजे जसं आपण मी पाठीमागे तुम्हाला सांगितलं की आपण सुमोटो अर्ज जे आहेत ज्या महिलांनी अर्ज सुद्धा करून घे म्हणजे अर्ज केलेले नाहीत त्या अर्जांना सुद्धा आपण मंजुरी जी आहे ते 2 ऑक्टोबरच्या सभेमध्ये घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण ऑनलाईन अर्ज करून त्यांना 15 दिवसामध्ये जे आहे ते महिला प्रमाणपत्र आपण देणार आहोत. त्यामुळे पुढच्या ग्रामसभेची आपण वाट न बघता 2 ऑक्टोबरच्या सभेमध्ये जास्तीत जास्त यादी जी आहे ते मंजूर करायचा प्रयत्न आपल्या जिल्ह्याचा आहे किंवा माननीय जिल्हाधीश कृषी अधिकाऱ्यांचे या पद्धतीने निर्देश आहेत.
1: सर, अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती आणि सविस्तर अशी माहिती तुम्ही आम्हाला दिलीत. पण जाता जाता रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व महिला शेतकऱ्यांना या निमित्ताने आपण काय संदेश द्याल?
0: हे बघा, हा जो कायदा काढलेला आहे या कायद्यामध्येच आपलं उत्तर आहे. जसं मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं की महिला सक्षम करणे, जसं आपली महिला सक्षम झाली तर कुटुंब सक्षम होतं, कुटुंब सक्षम झालं तर गाव सक्षम होतं, आणि गाव सक्षम झालं तर राज्याचा विकास अधिक वेगाने घडतो. मी सर्व महिला शेतकरी भगिनी जे आहेत आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामधील त्यांना सर्वांना आवाहन करतो की त्यांनी पुढे येऊन या कायद्याचा लाभ घ्यावा, ऑनलाईन नोंदणी करावी, आपल्या हक्काचे महिला शेतकरी पण

0: प्रमाणपत्र मिळवून आत्मविश्वासाने स्वावलंबनाने शेती क्षेत्रात योगदान द्यावे, तसेच याद्वारे आपली आर्थिक उन्नती साधावी. कृषी विभाग आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे.
1: सर, आज आपण इथे आलात आणि आपल्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना अतिशय महत्त्वपूर्ण मोलाची अशी माहिती दिली, त्याबद्दल मी सर्वांतर्फे आपले मनपूर्वक आभार मानते. खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद आपण या ठिकाणी बोलवलं आणि मला महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम याबद्दलची माहिती देण्याची संधी दिली, त्याबद्दल आपलेही खूप खूप आभार आणि धन्यवाद.
1: मंडळी, महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 या कायद्याविषयी आताच आपण जाणून घेतलं तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे सर यांच्याकडून. त्यांच्याशी संवाद साधला होता गायत्री भरणकर यांनी. मंडळी, आता आपण जाणून घेणार आहोत तो हवामानावर आधारित कृषी सल्ला. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 4 ऑक्टोबरपर्यंत तुरळक ठिकाणी अतिशय हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीमध्ये अंदाजे कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस राहील तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहील. एकूण पावसाची शक्यता खूपच कमी असल्यामुळे भातखाचरामधील पाण्याची पातळी जर कमी झाली असेल तर बांधाची दुरुस्ती करून बांध बंदिस्ती करावी आणि योग्य ते पाणी शेतामध्ये सोडावं. भात पिकाच्या लोंबी पडण्याच्या अवस्थेमध्ये पोटरी किंवा फुलोरा अवस्थेमध्ये पाण्याचा ताण आढळला तर 1% पोटॅशियम नायट्रेटची 10 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. शक्य असेल तिथं विहिरी, शेततळी, नाले किंवा नद्या यासारख्या उपलब्ध जलस्रोतांमधून पाणी भात खाचरामध्ये वळवावं. भात खाचरांमध्ये सुमारे 5 ते 10 सेंटीमीटरपर्यंत पाण्याची पातळी राखावी. निमगरव्या आणि गरव्या भात जाती वाढीच्या अवस्थेत असल्यास आणि पिकामध्ये तणांचा प्रादुर्भाव असेल तर त्वरित बेडणी करून घ्यावी. पीक फुलोरा अवस्थेत असताना युरियाद्वारे नत्र खताचा 3रा हप्ता 435 ग्रॅम प्रतिगुंठा या प्रमाणात द्यावा. युरियाचा हप्ता शक्यतो दुपारनंतर किंवा संध्याकाळी पानं कोरडी असताना द्यावा. जमीन वापसा स्थितीत असतानाच युरियाचा वापर करावा. जमिनीत पुरेसा ओलावा उपलब्ध नसेल, पुरेसा पाऊस पडून वापसा स्थिती निर्माण होईपर्यंत खत देण्याचं काम पुढे ढकलावं. जिथं पाणी उपलब्ध आहे तिथं खत दिल्यानंतर लगेचच भात खाचरात पाणी वळवावं. आता जाणून घेऊया फळपिकांविषयी. आंब्याच्या बागांमध्ये नवीन पालवी फुटू लागेल, त्यामुळे बागेतल्या नवीन पालवीच्या वाढीवर लक्ष ठेवावं. या पालवीवर तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. म्हणूनच जेव्हा बागेमध्ये नवीन पालवी फुटू लागते त्यावेळी तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी डेल्टा मेथ्रिन 2.8% EC 9 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणामध्ये फवारणी करावी. फवारणी संपूर्ण झाडावर व्यवस्थितपणे करावी, ज्यामध्ये सर्व फांद्या, खोडं आणि खोडाभोवतीचा भाग पूर्णपणे भिजला जाईल याची काळजी घ्यावी. आर्द्र हवामानामुळे आंबा आणि काजू बागांमध्ये फांदीमर या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ज्या बागांमध्ये अद्याप फवारणी करण्यात आलेली नाही अशा बागांमध्ये कॉपर ऑक्सिक्लोराईड 0.25% म्हणजेच 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये किंवा 1% बोर्डो मिश्रण यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची फवारणी करावी. नारळ पिकामध्ये कोमकुज रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, यासाठी स्वच्छ हवामान असताना 1% बोर्डो मिश्रण किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची फवारणी करावी. फवारणी करताना बुरशीनाशक सुईच्या खालच्या भागापर्यंत व्यवस्थित पोचेल याची काळजी घ्यावी. पहिल्या फवारणीनंतर 15 ते 25 दिवसांनी दुसरी फवारणी करावी. दमट हवामानामुळं सुपारी पिकामध्ये कोळे रोग या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड 25% म्हणजेच 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये किंवा 1% बोर्डो मिश्रण याची फवारणी करावी. आता जाणून घेऊया भाजीपाल्याविषयी. काकडी, पडवळ, शिराळी, कारली या पिकांची फळं कोवळी असतानाच काढणी करावी. मंडळी, पाऊस कमी झाल्यामुळे चाऱ्याची टंचाई भासण्याची शक्यता लक्षात घ्यावी आणि फुलोरा अवस्थेतील हिरव्या चाऱ्याची मुरघास पद्धतीनं साठवण करावी. पीक किंवा गवत फुलोरा अवस्थेत असताना कापून त्याचे बारीक तुकडे करावेत. प्रत्येक 100 किलो चाऱ्यासाठी 5 ते 6 लिटर पाण्यामध्ये

पाण्यामध्ये 2 किलो गूळ, 500 ग्रॅम युरिया आणि 1 किलो मीठ विरघळवून तयार केलेलं मिश्रण चाऱ्यावर एकसारखं शिंपडावं. स्थानिक गवतामध्ये पिष्टमय पदार्थांचं प्रमाण सामान्यतः कमी असतं. मुरघास तयार करताना त्यासाठीच गुळाचा वापर करावा. युरियामुळे मुरघासातील प्रथिनांचं प्रमाण वाढायला मदत होते. प्रक्रिया केलेला चारा योग्य आकाराच्या मुरघास बॅगमध्ये भरून हवा आत जाणार नाही याची काळजी घेत चांगल्या प्रकारे दाबून भरावा. मुरघासाच्या बॅगा पावसाचं पाणी आणि तीव्र उष्णता यापासून सुरक्षित राहावेत म्हणून शेडमध्ये ठेवाव्यात. साधारणपणे 2 ते 3 महिन्यानंतर मुरघास जनावरांना खायला तयार होतो. त्याचप्रमाणे मंडळी, चारा टंचाई भासण्याची शक्यता लक्षात घेऊन फुलोरा अवस्थेमध्ये हिरवा चारा कापणी करून सावलीमध्ये वाळवावा, जेणेकरून चाऱ्याचा हिरवा रंग टिकून राहतो आणि त्यातील पोषक घटकांचंही जतन होतं. तर मंडळी, हा होता डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार तयार करून प्रसारित करण्यात आलेला हवामानावर आधारित कृषी सल्ला. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विद्यापीठाचं केंद्र, कृषी विज्ञान केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाचे कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. बरं आहे तर मंडळी, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा आजच्या पुरता मी आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच आमचं घर आमचं शेतच्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आता आपण ऐकलात. निवेदन होतं गायत्री भरणकर यांचं. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

0: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 9405573485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।
1: श्रोतेहो, शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल हरिभक्त परायण श्रीमती रोहिणी माने परांजपे यांची सोनाली सावंत यांनी घेतलेली मुलाखत।
2: समाज प्रबोधनाचं मी ठामपणे सांगेन की एकमेव साधन जर आजच्याही घडीला जर कुठलं असेल तर ते कीर्तन आहे। ते पुराण काळापासून चालत आलेलं आहे। देवर्षी नारद कीर्तन करायचे, ते दैत्यांच्याही दरबारामध्ये तितकेच सन्माननीय होते आणि देवांच्याही दरबारामध्ये त्यांचा सन्मान होता कारण ते कीर्तनकार होते। समाज प्रबोधन करणं, वाईट विचारांचा निचरा करणं आणि सद्विचारांची पेरणी समाजाच्या मनामनामध्ये करणं हे कीर्तनाचं मूळ इप्सित आहे।
1: तेव्हा जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।
3: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। यानंतर 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करणार आहोत।

आकाशवाणी मुंबई। शैलेश औटी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना मातृत्व संरक्षणाचे लाभ देण्याची राष्ट्रीय महिला आयोगाची केंद्र सरकारला शिफारस। पुण्यातल्या डेक्कन कॉलेजमध्ये अभिजात मराठी उत्कृष्टता केंद्र स्थापन करायला केंद्र सरकारची मान्यता। जागतिक पातळीवर व्यापारात निर्माण झालेले अडथळे दूर करण्यासाठी WTAच्या निकषांवर आधारित पर्याय शोधण्याचं भारताचं G20च्या मंचावर आवाहन। आणि आशियाई स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना आज 6 सुवर्णपदकं, पदक तालिकेत भारत 5व्या स्थानी। महिलांना मिळणाऱ्या मातृत्व आणि बालसंगोपनाच्या लाभांची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय महिला आयोगानं असंघटित क्षेत्रातल्या गिग आणि प्लॅटफॉर्म कामगार महिलांनाही या लाभांच्या कक्षेत आणण्याची शिफारस केली आहे। देशातल्या 90%हून अधिक महिला कामगारांना सध्या या लाभाचं प्रभावी संरक्षण मिळत नसल्याचं आयोगानं नमूद केलं आहे। बालसंगोपन रजा फक्त आईपुरती मर्यादित न ठेवता दोन्ही पालकांमध्ये समान विभागली जावी। सध्याची 730 दिवसांची बालसंगोपन रजा एकाच संस्थेत काम करणाऱ्या दोन्ही पालकांना प्रत्येकी 365 दिवस दिली जावी असं आयोगानं सुचवलं आहे। 2030 टप्प्याटप्प्यानं खासगी क्षेत्रातही बालसंगोपन रजा आणणं, पगारी पितृत्व रजा सक्तीची करणं आणि पाळणाघरांची संख्या 5 लाखांवर नेणं या शिफारसींचाही यात समावेश आहे। मूल दत्तक घेतलेल्या मातांसाठीची रजा 12 आठवड्यांवरून 26 आठवडे करण्याची शिफारसही आयोगानं केली आहे। फ्लाय दुबईचे वैमानिक

0: कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या सहवैमानिकाला अबुधाबी इथं हलवण्यात आलं आहे. सौदी वृत्तसंस्थेनं सौदी गृहमंत्रालयाच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार वैद्यकीय तपासणीनंतर दोन्ही वैमानिकांना अबुधाबीला हलवण्यात आलं. कॅप्टन स्मिथ यांना संयुक्त अरब अमिरातीत आणलं असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं भारतीय दूतावासानं कालच सांगितलं होतं. दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कॅप्टन स्मिथ यांच्याशी संवाद साधला. स्मिथ यांच्या शौर्याची आणि प्रसंगावधानाची प्रधानमंत्र्यांनी प्रशंसा केली आणि त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं अशी कामना केली.
1: स्मिथ नमस्ते.
2: नमस्ते सर.
1: कैसे हो? अभी तबियत कैसी है?
2: सर सब ठीक है सर, सब ठीक है.
1: देखिए पूरा देश आपके लिए प्रार्थना कर रहा है. महामृत्युंजय का जाप सब दूर चल रहे हैं.
2: यस सर.
1: आपकी हिम्मत ने, आपके धैर्य ने और आपकी सूझबूझ ने यानी फ्रिक्शन ऑफ सेकंड में इतने निर्णय कर लिए आपने और इतने लोगों की जान बचाई और आज पूरा देश गर्व से कह सकता है कि हम हिंदुस्तानी जान लेने वाले लोग नहीं है, जान बचाने वाले लोग.
0: यावेळी स्मिथ यांनी विमानातला घटनाक्रम प्रधानमंत्र्यांना सांगितला आणि त्यांचे आभार मानले. केंद्र सरकारनं पुण्यात अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र उभारायला मंजुरी दिली आहे. डेक्कन कॉलेजमध्ये हे केंद्र स्थापन केलं जाईल. याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचं काम राज्य सरकारनं आधीच हाती घेतलं होतं. तो केंद्राकडे सादर करून आवश्यक निधी प्राप्त करण्याचा मार्गही यामुळे मोकळा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. रिकाना नागरिकांना अत्यानंद होतो आहे असं ते म्हणाले. आसाम, बंगाली, पाली आणि प्राकृत भाषेचं अभिजात केंद्र स्थापन करायलाही केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. प्रधानमंत्र्यांना भेट म्हणून मिळालेल्या वस्तूंच्या 8व्या ई लिलावाला 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या लिलावात दिल्लीच्या विविध पैलूंचं दर्शन घडवणाऱ्या 30 स्मृतिचिन्हांचा समावेश आहे. यात फोटोफ्रेम, मूर्ती, शिल्प, दिल्ली मेट्रोच्या प्रतिकृती, क्रीडा स्मृतिचिन्ह आणि इतर कलात्मक वस्तूंचा समावेश आहे. या लिलावातून मिळणारा निधी नमामी गंगे प्रकल्पासाठी वापरला जाणार आहे. नदीतला गाळ काढण्याच्या कथित 65 कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरणात अभिनेता दिनो मोरिया याची आज मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. मिठी नदीतला गाळ काढण्यासाठी मुंबई महापालिकेनं दिलेल्या कंत्राटातल्या आर्थिक अनियमिततेसाठी त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. पालिकेनं कोची इथल्या मॅटप्रॉप नावाच्या कंपनीकडून घेतलेल्या उपकरणांच्या मदतीनं गाळ काढण्यासाठीचा प्रकल्प हाती घेतला होता. मात्र या प्रकरणातला मुख्य आरोपी केतन कदम यानं या उपकरणांची बनावट बिलं तसंच वाढीव दर दाखवून 65 कोटी रुपये वसूल केले होते. कदम याची चौकशी करताना त्याचा अभिनेता दिनो मोरिया याच्याशी अनेकदा फोनवरून संवाद झाल्याचं समोर आलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त तसंच माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या 122व्या जयंतीनिमित्त आज देशभरात दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहण्यात आली. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी दिल्लीतल्या राजघाट इथं सर्वधर्म प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी राजघाटावर बापूजींना आदरांजली वाहिली. लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांसह अनेक मान्यवरांनी विजयघाट इथं त्यांना आदरांजली वाहिली. यानिमित्तानं राज्यातही अनेक ठिकाणी अभिवादन कार्यक्रम झाले. जागतिक पातळीवर व्यापारात निर्माण झालेले अडथळे दूर करण्यासाठी जागतिक व्यापार संघटनेच्या निकषांवर आधारित पर्याय काढण्याचं आवाहन केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं. अमेरिकेत G20 देशांच्या व्यापार मंत्र्यांच्या परिषदेत ते बोलत होते. व्यापारात निर्माण झालेल्या अडथळ्यांना काही देशांकडून केल्या जात असलेल्या मदतीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे गरीब देशांमध्ये मनमानी किमतीवर हा माल विकला जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. चंडीगढच्या लवली प्रोफेशनल विद्यापीठात झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी 7 विद्यार्थ्यांसह 9 जणांना अटक केली आहे. यापैकी 1 जण अल्पवयीन आहे. या प्रकरणात जाळपोळ, लुटालूट, दंगल करणं, मालमत्तेचं नुकसान, पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ, पोलिसांवर हल्ले करणं आणि राष्ट्रीय महामार्ग अडवून धरल्याप्रकरणी 2 FIR दाखल केल्याची माहिती जालंधर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक नवीन सिंगला यांनी दिली. पतियाळा जिल्ह्यातल्या चितकारा विद्यापीठात 2 विद्यार्थिनींनी कथितरित्या आत्महत्या केल्यावरून गेल्या आठवड्यात झालेल्या विद्यार्थी आंदोलनात पोलिसांच्या वाहनांची तोडफोड झाली होती. यात समाज माध्यमावरून खोटी माहिती पसरवल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. वाढता उत्पादन

0: खर्च आणि विविध करांमुळे परवडणारी घरं बांधणं शक्य होत नाही, त्यामुळे स्वस्त घरांची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारनं प्रोत्साहनात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी क्रेडाईनं केली आहे. केंद्र सरकारनं परवडणाऱ्या घरांची व्याख्या बदलावी अशी मागणी क्रेडाईचे अध्यक्ष शेखर पटेल यांनी कोलकाता इथं आयोजित पत्रकार परिषदेत केली. सध्याची प्रतिसदनिका 45 लाख रुपयांची कमाल किंमत मर्यादा हटवावी असंही ते म्हणाले. सरकार या मागण्यांवर सकारात्मक विचार करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज 6 सुवर्णपदकं, 2 रौप्य आणि 2 कांस्यपदकांची कमाई केली. भारताकडे सध्या 16 सुवर्ण, 25 रौप्य आणि 35 कांस्यपदकांसह 76 पदकं असून पदक तालिकेत भारत 5व्या स्थानावर आहे. ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात चीनला 1-0 हरवत सुवर्णपदक मिळवलं. या विजयामुळे भारताला 44 वर्षांनंतर या स्पर्धेत सुवर्णपदक मिळालं असून हॉकी संघाचं 2028 ऑलिम्पिक स्पर्धेतलं स्थानही निश्चित झालं आहे. मुष्टियुद्धात भारतीय खेळाडूंनी आज 4 सुवर्णपदकांची कमाई केली. लवलीना बोरगोनहेन हिने महिलांच्या 75 किलो वजनी गटात, परवीन हुडाने महिलांच्या 65 किलो वजनी गटात, सुजित कलकल याने पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात आणि अंकुश पंघाल याने पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. महिलांच्या तिरंदाजीत रिकव सांघिक गटात अंकिता भगत, कीर्ती शर्मा आणि कुमकुम मोहोड यांनी सुवर्णपदक जिंकलं. मिश्र रिकव सांघिक तिरंदाजी प्रकारातही कुमकुम मोहोड आणि धीरज बोम्मदेवरा यांनी रौप्य पदक जिंकलं. पुरुषांच्या रिकव सांघिक प्रकारात भारताच्या धीरज बोम्मदेवरा, यशदीप भोगे आणि नीरज चौहान यांनीही रौप्य पदक पटकावलं. नौकानयन स्पर्धेत डिंगी प्रकारात नेत्रा कुमानन हिनं कांस्यपदक जिंकलं. सेपाक टॉकरा प्रकारात भारताने पुरुषांच्या क्वाडन स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पदकविजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. क्रिकेटमध्ये उद्या होणाऱ्या 20 षटकांच्या अंतिम सामन्यात भारताची गाठ पाकिस्तानची पडेल. हा सामना उद्या सकाळी 10:30 सुरू होईल. दरम्यान आशियाई स्पर्धांच्या परवा होणाऱ्या समारोप सोहळ्यात भारताची महिला ध्वजवाहक म्हणून नेमबाज नीरू धांडा हिची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत नीरूने 2 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक पटकावलं आहे.
0: आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या हॉकी संघातल्या प्रत्येक खेळाडूला 11 लाख रुपये आणि इतर कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 5.5 लाख रुपये पुरस्कार जाहीर केला आहे. हॉकी इंडिया हा पुरस्कार देणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना मातृत्व संरक्षणाचे लाभ देण्याची राष्ट्रीय महिला आयोगाची केंद्र सरकारला शिफारस. पुण्यातल्या डेक्कन कॉलेजमध्ये अभिजात मराठी उत्कृष्टता केंद्र स्थापन करायला केंद्र सरकारची मान्यता. जागतिक पातळीवर व्यापारात निर्माण झालेले अडथळे दूर करण्यासाठी WTOच्या निकषांवर आधारित पर्याय शोधण्याचं भारताचं G20च्या मंचावर आवाहन. आणि आशियाई स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना आज 6 सुवर्णपदकं, पदक तालिकेत भारत 5व्या स्थानी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: KHz या मध्यम लहरी वाहिनीवर आकाशवाणीचे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 8:15 प्रसारित करीत आहोत पॉप म्युझिक.

मुरली कृष्ण यांनी गायलेली ही रचना होती किशोर कुमार सिंग यांची. कार्यक्रमात यानंतर बेला शेंडे यांनी गायलेलं गीत देव कोहली यांचं, संगीत आनंद शर्मा यांचं.

दिलीप सेन आणि समीर सेन यांनी संगीतबद्ध केलेलं नवा वारजू यांचं गीत ऐकलं. गायक कलाकार होते मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल. श्रोते हो, पॉप म्युझिक तुम्ही ऐकता आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर मनोहर अय्यर यांची गीतरचना, गायिका आहेत निशा आणि संगीतबद्ध केलंय तबून यांनी.

आईना देख के बोले ये संवरने वाले अब तो बेमौत मरेंगे मेरी मरने।

आशा भोसले आणि जगजीत सिंग यांनी गायलेलं निदा फाजली यांचं गीत ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं आदेश श्रीवास्तव यांनी. श्रोते हो, पॉप म्युझिक तुम्ही ऐकत होतात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 9:30 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 10:00 जपान इथे आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगाने स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके जीवन।
2: कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं बैजू बावरा या चित्रपटातलं गीत। गीतरचना आहे शकील बदायुनी यांची आणि संगीत आहे नौशाद यांचं।

0: आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेल्या या गीताबरोबरच रजनीगंधा हा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त होतोय.
1: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा.
0: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 10:30 वाजलेत. आता नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये आज विदुषी मालिनी राजूरकर यांनी गायलेला राग केदार ऐकूया.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी मालिनी राजूरकर यांनी गायलेला राग केदार ऐकलात. श्रोते हो, यानंतर 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: final. In archery, women's recurve team created history by clinching its maiden Asian Games gold medal. With these impressive performances, India's medal tally has risen to 76. And that is the end of this news bulletin.
1: दोनशे बासष्ट पूर्णांक 47° मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 11:10 झालेत. आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. श्रोते हो, पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 पहिल्या सभेत. तोपर्यंत मी रेडिओ सखी गौरीमुळे तुमचा निरोप घेते. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.